सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात मी महेश्वरी मिसाळ स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948, 2 जुलै 2026. आजच्या प्रसारणाला आम्ही आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

रामगदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता वाणी जयराम यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत.

नंदू होनोप यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अजित कडकडे यांचा. श्रोते हो मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मुकुंद पुल्लीवार यांचं गीत. संगीतकार आहेत प्रदीप खडतकर.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं मुकुंद पुल्लीवार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं प्रदीप खडतकर यांनी. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गालेला संत नामदेव यांचा अभंग. संगीतकार आहेत अण्णा जोशी.

0: प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोतेहो, आज आहे 2 जुलै. ज्या घटनांमुळे हा दिवस विशेष ठरला त्यापैकी काही अशा आहेत. 2001 साली या दिवशी बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया इथे 104 फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. 2 जुलै 1983 रोजी कल्पकम तामिळनाडू इथे अणुऊर्जा केंद्र सुरू झालं. 1972 साली या तारखेला भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
2: टुडे वी डू फील दॅट वी मस्ट फर्स्ट ट्राय फॉर अ ड्युरेबल पीस अँड ऑब्व्हियसली ड्युरेबल पीस इज व्हेरी क्लोजली कनेक्टेड विथ द बॉर्डर.
1: 1971 बांगलादेश युद्धाची पार्श्वभूमी सिमला कराराला होती. 1940 सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता इथे स्थानबद्ध करण्यात आलं. 2004 साली या दिवशी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या वास्तूला जागतिक वारसा म्हणून गौरवलं गेलं. 1865 साल्वेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना. आज जन्मदिवस असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. 1923 स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी जवाहरलाल अमोलकचंद दर्डा. नट, गायक आणि गंधर्व नाटक मंडळीचे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचा जन्म 1880 साली या दिवशी शेवगाव इथं झाला. माझी भूमिका हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. 2 जुलै 1954 या दिवशी पार्श्वगायक मोहम्मद अजीज यांचा जन्म झाला. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही नावं अशी आहेत. 1566 प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ आणि भविष्यवेत्ता नॉस्ट्राडॅमस. 1757 साली या दिवशी नवाब सिराजुद्दौला याला पकडून त्याची हत्या करण्यात आली. होमिओपॅथी या वैद्यकीय उपचार पद्धतीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांचा आज स्मृतिदिन. 1843 साली त्यांचं निधन झालं. 2 जुलै 1999 या दिवशी प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचं निधन झालं. गुन्हेगारी माफिया जगाविषयी त्यांची पुस्तकं खूप गाजली. द गॉडफादर या पुस्तकावर चित्रपटही निघाला. समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक आणि मुंबईचे महापौर युसुफ मेहर अली यांचं निधन 2 जुलै 1950 या दिवशी झालं. छोडो भारत चळवळीतील ते एक लोकप्रिय युवा नेते होते. 1961 साली या दिवशी नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली. अ फेअरवेल टू आर्म्स, द ओल्ड मॅन अँड द सी, फॉर हुम द बेल टोल्स ही त्यांची काही गाजलेली
3: पुस्तकं. If I had not won it, I would congratulate whoever won it.
1: 2007 क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई, केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते चतुरानंद मिश्रा यांचं निधन 2011 साली या दिवशी झालं. 2 जुलै 2017 या दिवशी मराठी नाटककार आणि अभिनेते प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचं निधन झालं. काळे बेट लालबत्ती, तरुण तुर्क, म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर ही त्यांची नाटकं विशेष गाजली. तिसरी घंटा हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं.
0: श्रोतेहो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
4: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:30 आहेत. प्रसारित

अण्णा जोशी यांनी संगीतबद्ध केलेला संत नामदेव यांचा अभंग आपण ऐकलात मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल

0: जागर, लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले,
1: थोरांची लहान आवृत्ती. आपण थोरा मोठ्यांची चरित्र वाचतो आणि सांगतो, त्यांचं स्मरण आणि अनुकरण करणं आपल्याला आवडतं, मनात त्यांच्याविषयी आदरभाव नांदत असतो. हे सर्व घडतं खरं, पण जे घडतं त्याचं पृथक्करण करत आपण बसत नाही. अशा मीमांसेची आपणास आवश्यकता भासत नाही. एक विचारविषय म्हणून आपण तटस्थपणे या जीवनाचा वेध घेत नाही. मोठी माणसं आपणास प्रभावित करतात तेव्हा ती मोठी होऊन बसलेली असतात. हे मोठेपण त्यांनी संपादन केलेलं असतं. मोठी माणसं जन्मक्षणी मोठी नसतात. ती जर जन्मक्षणी किंवा जन्मतःच मोठी असतील तर त्यांच्या कर्तृत्वाचा भाग कोणता? जन्मानंतर काही काळ उलटल्यावर ती मोठी होत असतील तर त्यात त्यांच्या प्रयत्नांचा भाग किती आणि कोणता? या प्रयत्नांची दिशा त्यांना सापडते कशी आणि कधी? जगातील जड वस्तू दीर्घकाळ तशाच राहतात. निसर्गक्रमाने घडेल तोच बदल त्यांच्या वाट्याला येतो. प्रयत्न नावाची गोष्ट त्यांच्या प्रकृतीतच नसते. महापुरुषांची जीवनकथा हा एक परिवर्तन प्रवाह असतो. ज्या वयात त्यांच्या जाणीवेला प्रगल्भता प्राप्त होते तेथून पुढे त्यांची मोठेपणाची यात्रा सुरू होते. त्यांचा विचार, अनुभव आणि परिस्थिती यात घडणाऱ्या अंतरक्रियेतून त्यांना परिमाणरूप प्राप्त होतं. त्यांची प्रारंभिक अपूर्णता लोप पावते. या अपूर्णतेच्या कोशातून ते बाहेर पडतात. या धडपडीत बरंच काही घडून जातं. मागे उरणारे परिपूर्ण रूप आपणाला प्रिय असते. ती आदर्श रूपे आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. असे करण्यात अस्वाभाविक असं काही नाही. चंद्र म्हटले की चंद्रबिंब आठवते, चंद्रकोर नजरेसमोर येत नाही. फूल हा शब्द कानावर पडताच डोळ्यापुढे उभं राहतं ते पूर्ण उमललेलं फूल. कोणास कळीची आठवण येत नाही. भगवान बुद्धांना जीवन सत्याचा शोध लावण्याची इच्छा झाली तेव्हा ते एक प्रापंचिक होते. त्यांना आई, वडील, पत्नी, पुत्र असे आप्त स्वकीय होते. त्यांचा विचार न करता बुद्ध भरल्या ताटावरून उठले. स्वकीय राजमहालात आणि बुद्ध रानावनात असा प्रकार घडला. संसारात पोळून आणि परिस्थितीत होरपळून निघाल्यामुळं चित्ताचा दाह कमी करण्यासाठी डोंगरघळीत जाऊन बसलेले तुकाराम महाराज संसाराची उमेदवारी पुरे करू शकले नाहीत. महात्मा गांधींना सर्वोदयाचं स्वप्न पडलं. व्यक्तिगत तृष्णेचा त्याग करून त्यांनी आश्रमवास पत्करला. त्यांनी 36व्या वर्षी ब्रह्मचर्याची शपथ घेतली, पण त्यापूर्वी त्यांनी 3 मुलांचं पालकत्व स्वीकारलं होतं. कस्तुरबांना संसार त्याग करणं सहज शक्य नव्हतं. समर्थ रामदासांना त्यांची आई अतिशय प्रिय होती, पण 24 वर्ष त्यांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांना ते शक्य नव्हतं. या ईश्वरनिष्ठास देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांच्या ताटातुटी पत्कराव्या लागल्या. प्रथम सर्वांना जीव लावणे आणि नंतर निष्ठुरतेनं भावनिक संबंधांवर घाव घालणे हे तरी सोपे होते का? शिवछत्रपतींनी अवघ्या महाराष्ट्राच्या ऊर्जिताची विवंचना वाहिली, पण त्यांना संभाजीराजांच्या उमलत्या बुद्धीचं संस्करण करण्यास मुळीच उसंत मिळाली नाही. अवघ्या जगात शांतीचा मंत्र देणारा टॉलस्टॉय आपल्या व्यक्तिगत जीवनात अशांत राहिला. पत्नीशी तीव्र मतभेद होऊन तो घराबाहेर चालता झाला. स्वार्थाचा परीघ ओलांडण्याच्या त्याच्या प्रयत्नात त्याला उपेक्षित आणि दुर्लक्षित जागी मरण पत्करावं लागलं. महापुरुषांच्या जीवनातील त्रुटी आपल्या नजरेतून निसटतात. चंद्रप्रकाशामुळं त्याच्यावरचे डाग दिसेनासे होतात. थोरा मोठ्यांना जीवनाच्या उत्तरार्धात लाभलेलं यश हाच त्यांच्या चरित्रचित्रातील ठळक रंग ठरतो. तोच आपल्या नजरेत भरतो आणि आपल्या कौतुकाचा विषय होतो. प्रत्येक व्यक्तीच्या ठाई काही साधारण आणि काही असाधारण गुण असतात. सामान्यत्व आणि असामान्यत्व या दोहोचेही अंश असतात. असाधारण गुणधर्माचे विकसन संथ गतीनं घडतं. ते घडल्यामुळं व्यक्तिमत्वाचा घाट बदलतो. हा बदलता आकृतीबंध दृढ होतो. ही त्या व्यक्तिमत्वाची पूर्ण आवृत्ती असते. तीच आपल्या अवधानाचा, आकलनाचा, चर्चेचा आणि अनुकरणाचा विषय होते. साधनेच्या आरंभकाळात जीवनग्रंथाची प्रस्तावना तयार होत असताना थोर व्यक्तींच्या जीवनातही एक प्रकार

0: प्रकारचं लहानपण आढळतं.
1: श्रोतेहो, चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे महेश्वरी मिसाळ.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात कीटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. सादर करते रोशन जाधव. त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात 6:50 नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलन समीर दाणी यांचं. आजचा सुविचार सकाळी 7:00 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 7:55 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. श्रोत्यो, सकाळी 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. सुगम संगीत 8:20 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते कृष्णा शिंदे. निर्मिती आकाशवाणी नाशिक केंद्राची आणि हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेअंतर्गत डॉक्टर दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया सकाळी 9:25 सकाळी 9:30 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 मिश्र संगीत. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल सकाळी 11:00. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. दुपारी 1:00 संध्याकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारणात 5:02 मिक्स मसाला. 5:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणीसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 मराठी चित्रपट संगीत. संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भारूड सादर करतील हमीद अमीन सय्यद आणि सहकारी. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. यामध्ये सहभागी असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 हॅलो गीत बार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन भारती कुलकर्णी यांचं. 10:00 रजनीगंधा. रात्री 10:30

0: महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू खेळ संपेपर्यंत. दरम्यान रात्री 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात प्रसारित करत आहोत कीटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती. वाचक स्वर आहे सोमनाथ कांडके यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांवर पडणाऱ्या किडींचा नायनाट करताना विषारी कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. अशी ही विषारी कीटकनाशकं हाताळताना आणि फवारताना सुरक्षेसाठी काळजी घ्यावी लागते. कीटकनाशकं किडींना ज्याप्रमाणे विषारी असतात तशीच ती माणसांच्या आरोग्यासाठी देखील घातक असतात. आपल्याला फवारणी आणि धुरळणीची कामं शेतात करावी लागतात. कीटकनाशकांचे डबे उघडणं, द्रावण तयार करणं, ते फवारणी यंत्रात भरणं आणि नंतर ते शेतात फवारणं ही कामे करावी लागतात. आपल्याला कीटकनाशकांच्या तीव्रतेची जाणीव नसते आणि मग या अज्ञानातून मोठे अपघात होण्याची देखील दाट शक्यता असते. असे अपघात टाळण्यासाठी कीटकनाशकं वापरताना योग्य ती दक्षता आणि काळजी घेतली पाहिजे. कीटकनाशकं लहान मुलं आणि पाळीव प्राणी यांच्यापासून नेहमी दूर आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. कीटकनाशकांचं मिश्रण करताना ढवळण्यासाठी लाकडी दांडक्याचा वापर करावा. त्याचबरोबर फवारणीचा चांगला परिणाम व्हावा म्हणून प्रत्येक वेळी फवारणी पंपात द्रावण भरण्यापूर्वी ते ढवळून घ्यावं. कीटकनाशकांचे डबे उघडताना ते काळजीपूर्वक हाताळावेत. अंगावर कीटकनाशक उडणार नाही याची आपण काळजी घ्यावी. कीटकनाशकांच्या पॅकिंगवर लिहिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. वापरण्याची अंतिम तारीख लिहिली असेल त्या अंतिम तारखेच्या आतच ती कीटकनाशकं वापरावीत. फवारणी अगर धुरळणी वारा शांत असताना करावी. फवारा अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधू भगिनींनो, फवारा करण्यासाठी सुरक्षित कपड्यांचा वापर करावा. डोळ्यावर साध्या काचेचा चष्मा यांसारख्या गोष्टींचा वापर करावा. फवारणी अथवा धुरळणी करताना धूम्रपान करू नये. नोझलमध्ये कचरा अडकल्यास तो तोंडानं फुंकून काढू नये. त्यासाठी तारेचा वापर करावा. फवारणीसाठी द्रावण तयार करताना ते गाळून घ्यावं. हवेच्या दाबावर चालणाऱ्या फवारणी यंत्राच्या बाबतीत यंत्रामध्ये हवेचा दाब आवश्यक तेवढाच राहील याची काळजी घ्यावी. म्हणजे पिकांवर व्यवस्थित फवारणी बसेल. पिकांची उंची आणि हवेचा झोत लक्षात घेऊन नोझलपासून मिळणाऱ्या फवाऱ्याची आखणी करावी. फवारणी पानांच्या खालच्या पृष्ठभागावर करायची असल्यास टोकाजवळ वाकलेली लांस वापरावी. वरच्या पृष्ठभागावर फवारणी करताना नोझलचे तोंड खाली करावं. तणनाशकं फवारून झालेला पंप इतर कीटकनाशकं फवारणीसाठी तसाच वापरू नये. तो पंप 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवावा. शेतातील फवारणीचं काम झाल्यानंतर पंप स्वच्छ करून कोरडा करावा. शेतकरी बंधू भगिनींनो, पंप नदी नाले ओढे अगर तळी अशा ठिकाणी धुण्याचं टाळावं. म्हणजे इतर प्राण्यांना ते पाणी अपायकारक होणार नाही. तसंच फवारणीचं काम झाल्यावर हातपाय साबणानं धुवावेत. कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या डबे यांचा इतर कामासाठी वापर न करता दूर अंतरावर खड्ड्यात पुरून टाकावीत. कीटकनाशकं फवारलेला भाजीपाला 8 ते 10 दिवस खाण्यासाठी वापरू नये. वापरण्याच्या आधी तो स्वच्छ धुवून घ्यावा. शेतकरी बंधू भगिनींनो, कीटकनाशकं फवारताना आणि वापरताना अशा प्रकारे काळजी घेतली तर कोणताही संभाव्य धोका आपल्याला होत नाही.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होता कीटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती. वाचक स्वर होता सोमनाथ कांडके यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी.

0: सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर।
1: काय झालं?
2: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये।
1: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत।
2: हो ना,
1: काही काळजी करू नका। चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू।
2: कुठे भेटतील त्या?
1: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर। वेळ 11 to 2।
2: आणि फोन नंबर
1: 93-72-99-29-36।
2: 93-72-29-36।
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा।
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे। वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
4: लग्न होऊन बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
3: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर।
4: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत।
3: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
0: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा। सादर करते आहेत रोशन जाधव। हो।
5: नमस्कार श्रोते हो, आज आपण PUJ ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया। किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो, या भागाला रिनल पेल्विस म्हणतात। हा कधीकधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते, याला आपण PUJ किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो। साधारणपणे 1000 to 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो। जवळपास 7 to 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते। सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे PUJ ऑब्स्ट्रक्शन नसते। सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे। हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसायको युरेट्रिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते। PUJ ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं।
0: लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा पण ऐकलात। सादर करते होते रोशन जाधव। निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची आणि कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा।
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते। वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
6: लगेच फोन करतो 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय,
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल।
0: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा। भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत। शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर। संपर्क 89-999-84-165। पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंध

0: शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73 85 36 20 12.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
3: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांच्या रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
4: मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
5: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे, ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जो आपण जर वापर केलं त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010 2000 त्याच्या आधीच्या पिरियडला पण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वनक्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झालं आहे की आपला ग्रीन कवर कमी झाला आहे किंवा आपल्या कुठला एरिया. म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटरची आहे तर आपण समजू शकतो कुठला पॅचला, म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे, कारण त्यात एक सेन्सर्स ची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये, त्यातनं आपल्याला स्वॉट ॲनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठला केमिकल्सचा वापर होतो आहे तिथे, किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक सोपं जर सांगितलं तर गॅप ॲनालिसिस, हा एक गॅप ॲनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारच्या काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राइमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा, सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि
1: नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांच्या रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा पण ऐकलात. निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची आणि कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अहो अहो, काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
6: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 02412335315,
7: मोबाईल 960 44 988 36.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर.

0: तर केंद्र, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
1: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: संकलन समीर दाणी यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. विजया मेहता यांच्या निधनानं मराठी नाट्यविश्वानं प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व गमावलं. पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती सक्षम करा, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. तृतीयपंथी व्यक्तींनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार. जैविक खतांसह यांत्रिकीकरणाची जोड दिल्यास शेती फायदेशीर, कुलगुरू डॉ विलास खर्चे. आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू. आता घडामोडी सविस्तर. मराठी रंगभूमीला नवी दृष्टी, कलात्मक उंची आणि प्रयोगशीलतेची नवी परंपरा देणाऱ्या ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनानं मराठी नाट्यविश्वानं एक तेजस्वी, दूरदर्शी आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व गमावल्याची भावना पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. हवामानाच्या बदलत्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी क्षेत्र सक्षम करणं ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा कृषी अधिकारी सुधीर शिंदे, आत्मा प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, पशुसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. तृतीयपंथी व्यक्तींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन त्यांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथी व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. जैविक खतांचा वापर वाढवणं, शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणं या गोष्टी केल्यास शेती फायदेशीर ठरेल, असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी केलं आहे. राहुरी तालुक्यातील तांभेरे इथं कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विस्तार शिक्षण संचालक डॉ गोरक्ष ससाणे, डॉ प्रशांत बोडके, डॉ सताप्पा खरबडे, डॉ सचिन नानगुडे, तांभेरे गावचे सरपंच उमेश मुसमाडे आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक आयोगानं 1 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करून पारनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी भेटी घेऊन परिगणन अर्जांचे वाटप आणि संकलन करणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावं, असं आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. विजया मेहता यांच्या निधनानं मराठी नाट्यविश्वानं प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व गमावलं. पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती सक्षम करा, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. तृतीयपंथी व्यक्तींनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार. जैविक खतांसह यांत्रिकीकरणाची जोड दिल्यास शेती फायदेशीर, कुलगुरू डॉ विलास खर्चे. आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया आजचा सुविचार. एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि एक शिक्षक जग बदलू शकतात, हा होता आजचा सुविचार.
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
2: हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. श्रोतेहो, किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आज गुरुवारचा अर्थात दिनांक 2 जुलै 2026 विषय आहे, महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. प्रसारणाची वेळ आज सायंकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-3371 किंवा 42-36-72. निवेदन संपलं.

0: तुझी पंढरी।
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर।
2: होय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने
1: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
2: आमचं शेत आमचा परिसर।
1: शेती, दुग्ध व्यवसाय, शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
2: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत।
1: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
2: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
1: निर्माण केलेली रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
2: खत, बियाणं, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
1: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता।
2: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता।
1: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या।
2: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
1: फोन 242-7420 आणि 242-3288।

श्रोतेहो लक्षात असू द्या, आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. परंतु श्रोतेहो आज रात्री 9 वाजता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतबार हा प्रसारित होणार आहे. संकलन आणि निवेदन आहे भारती कुलकर्णी यांचं. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: श्रोतेहो 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बर?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुणे न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
5: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
4: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
5: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
4: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक माय सिनेमा समोर, पाइपलाइन रोड सावेडी अहिल्यानगर.
5: फोन 78 23 82 48 37.
0: श्रोते हो, काही निवेदन आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झाले आहेत. आता यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू ओला सुका वेगळा करू स्वच्छ घर स्वच्छ शहर सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय
0: स्वतः पासून सुरुवात कर.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांनी वेळकाढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच IVF केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. या संदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70s महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं

0: प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉक्टर संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्राह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 360,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत कर्नाटक आणि गुजरात यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3 लाख कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षाही जास्त आपण जीएसटी जमा केलाय. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ, 14-15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे. पाऊस. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माळा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 3,37,986 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
0: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे पालघरमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती. कृषी दिन.

0: वर्षातून साजरी, मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण, वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्रातून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी, आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:20 आणि 36 सेकंद झाली आहेत. एक निवेदन आहे. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना याविषयीचं. जिल्ह्यातील कलाकार आणि साहित्यिक यांना मानधन देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना 1954-55 पासून राबवली जाते. या अनुषंगानं 16 मार्च 2024 रोजी या योजनेच्या संदर्भात पूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्या अनुषंगाने बदल याप्रमाणे आहेत.

0: करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना 1954-55 पासून राबवली जाते. या अनुषंगानं 16 मार्च 2024 रोजी या योजनेच्या संदर्भात पूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्या अनुषंगाने बदल याप्रमाणे आहेत. योजनेचं नाव राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना. कलाकार आणि साहित्यिक जे कलाकार 15 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजराण असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील. साहित्यिक जे साहित्यिक 15 वर्षांपेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे आणि केवळ त्यावरच गुजराण असणारे साहित्यिक कलाक्षेत्राशी निगडीत लेखन समीक्षा करतात, असे साहित्यिक या योजनेसाठी पात्र असतील. पात्रता याप्रमाणे आहे. ज्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे, दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात येत आहे. दिव्यांगांना वयोमर्यादा आहे 40 वर्ष. ज्यांचे कला आणि साहित्यिक क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्ष आहे, ज्यांनी कला आणि साहित्यिक आणि कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार आणि मोलाची भर घातली आहे. वयानं ज्येष्ठ असणाऱ्या विधवा, परित्यक्ता, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकाराचं सर्व मार्गांनी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 60,000 पेक्षा जास्त नसावं. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे, असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही, असे कलाकार केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे तसंच इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. कलाकार साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक आहे. तरी पात्र आणि इच्छुक कलाकार आणि साहित्यिक यांनी 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2027 या कालावधीमध्ये HTTPS aplesarkar.gov.in यावरच ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. यासाठी अर्जदार आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊ शकतील. काही अडचण येत असल्यास संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ऑफलाईन अर्जांचा विचार केला जाणार नाही, तसंच नमूद कालावधी व्यतिरिक्त प्राप्त अर्जाचा देखील विचार केला जाणार नाही. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना याविषयीचं निवेदन आत्ताच आपण ऐकलं.
1: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहाने भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
2: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
1: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात दर महिन्याच्या 2र्या आणि 4थ्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थातच महाबीज. यावर्षी महाबीज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि महाबीजच्या कार्याचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 महामंडळाची स्थापना झाली. आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.
0: सर 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसंजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळं.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
1: ते अत्यंत महत्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं

0: विस्ताराने सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत, कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते. आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात. आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी, ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे, आणि अतिशय अद्यावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आत्ता सांगितलं, आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो, यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवून देतात, आणि शेतकरी आहे. आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन, ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ, आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आणि त्यांचे जे काही ध्येयधोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, जे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो, आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते, जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत, आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून, तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी ॲग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जाते, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
0: ॲग्री स्टॅक हा अतिशय महत्वाचा उपक्रम शासनानं आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहायचे, आणि ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक ID दिलेला आहे, आणि संपूर्ण शासनाचं जे ध्येयधोरण आहे की त्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत, आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून, संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत. आणि त्याचाच भाग म्हणून जे ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे, आता जवळजवळ काम हे पूर्ण झालेलं आहे, आणि बियाण्याच्या सध्यासुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं, आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती DBT पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते, DBT पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळं ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून शासनाचे जे काही धोरणं आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं, आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर, आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर ह्यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो, कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: नाही, साथी पोर्टल बद्दल खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजे. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजेत, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजेत कोणी बी तयार केलं होतं. आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत.
1: बरं,
0: परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे आणि साथी पोर्टलवर

0: वीज जे जे बियाणे निर्माण करते ते साती पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात, कारण साती पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात. आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो क्यू आर कोड असतो तो क्यू आर कोड जर तुम्ही टेस्ट केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेली आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती. म्हणजे एखाद्याने जर काम चुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे भोगत झाला असेल तर ते लगेचच त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं. आणि हा क्यू आर कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायचं तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा, कारण त्या साती पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देत.
1: वा नक्कीच. आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे, साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना, बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र.
2: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांवर आयुर्वेदामधले असलेल्या उपचारांविषयी माहिती देत असतात. डॉक्टर आबासाहेब गर्दे हे जवळजवळ 20-21 वर्ष या क्षेत्रामध्ये पुण्यात काम करतायत आणि दुर्लभ अशा विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडाही आहे. तर आपण गेले 3 भाग, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज त्याच्यामागची कारणं आणि ती नेमकी काय येते आणि सूज म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेत होतो. या भागातही आपण त्याच्याच विषयीची आणखी

0: अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आपण गेले 3 भाग, वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज, त्याच्यामागची कारण आणि त्याचा डोळ्यांच्या पडद्यावरही काय परिणाम होतो याविषयी जाणून घेत होतो. तर अजून डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेची छोटी मोठी सगळीच कारणं काय सांगता येतील?
1: जसं ती गेली 3 भाग आपण बघतोय की मूळ सुजेचं कारण, सूज येण्याचा उद्देश, कारण का शरीरावरती रिफ्लेक्ट होतं ते मी सांगतोय. खरं तर मागच्या भागात शेवटच्या एपिसोडमध्ये मी हे सांगत होतो की साध्या आम्लपित्तानेही इम्पॅक्ट येतोय. मुळात कोणताही विकार ज्यावेळेस शरीरात पडून राहायला लागतो त्यावेळेला ते टॉक्झिन्स तयार करायला लागतं आणि मग व्यक्तीपरत्वे त्याच्यावरती तो परिणाम होतो. काही लोकांना तो डोळ्यावरती प्रकर्षणानं जाणवतो. खरं तर म्हणूनच मूळ कारणांचा शोध का घ्यावा, तर कारण ह्याचं तेच आहे की त्याचा दुष्परिणाम भविष्यात आपल्या शरीरावरती होताना दिसत नाही, आपल्याला तो टाळता येतो किंवा ते अवयव निकामी होताना आपल्याला ते वाचवता येतं. बऱ्याचदा असं होतं की जसं मी सांगितलं मागच्या भागात की अँटी अलर्जिक औषधं, म्हणजे ते त्वचा विकाराच्या बाबतीत असू दे, ते श्वसनाच्या आजाराशी संबंधित असू देत, ते पोटाशी संबंधित असू देत, अँटी अलर्जिक औषधांचा परिणाम किंवा मल्टी विटॅमिन्स अननेसेसरी, म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो, तुमचं कोणतीही विटॅमिन्स कमी नसताना, म्हणजे कोणते B12 आहे, विटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, नथिंग काहीही कमी नसताना फक्त तुम्हाला एनर्जेटिक राहा वाटावं म्हणून सुद्धा मल्टीविटॅमिन घेणारी लोक आहेत आणि त्याचा परिणाम भविष्यात शरीरावरती खूप मोठा होताना दिसत असतो. ज्यावेळेला हे सॅच्युरेशन व्हायला लागतं, एक्सेस खाणं व्हायला लागतं, त्यावेळेला रक्तावरती, मज्जेवरती, आधुनिक शास्त्रानं त्याला आपण बोन मॅरो म्हणूया, त्याच्यावरती त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो आणि मग त्याचं परिवसन शरीराच्या व्हायटलवरती होतोच, तसा तो डोळ्यावरती आपल्याला डोळ्यांच्या सुजेच्या संदर्भात, डोळ्यांच्या मोठ्या आजारांच्या संदर्भात आपल्याला दिसत असतं. बऱ्याचदा आता गर्भिणीच्या बाबतीत बघा तुम्ही, म्हणजे आता खरं तर आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याचदा रक्त पातळ व्हायचे औषधी आता लगेच चालू करायला लागले ड्युरिंग प्रेग्नन्सी. खरं ती त्यांच्या ते प्रोटोकॉल मध्ये आले, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो, तो वाताचा व्यक्ती, तो पित्ताचा व्यक्ती, तो कफाचा व्यक्ती, त्याला काय अलर्जी आहे, त्याचे वय काय आहे, प्रेग्नन्सी कधी राहिलेली आहे, काही घेणं देणं नाही, त्यांचा तो ठरलेला प्रोटोकॉल आहे, त्याच्यात तो फॉलो करायला लागतो. आयुर्वेदात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे, तो वेगळ्या पद्धतीनं बघावा लागतो, वेगळ्या पद्धतीनं तपासावा लागतो, प्रत्येकाचं कारण शोधावं लागतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून आयुर्वेद अशा मोठे आजार बरे करण्याची खात्री देत असतो.
0: बरोबर आहे. तर डॉक्टर, तुम्ही या सुजेविषयीच माहिती देत आहे, याविषयीची आणखी माहिती जाणून घ्यायची, पण त्याआधी घेऊया ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आत्तापर्यंत तुम्ही भरपूर सूज म्हणजे काय, कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते, त्याच्यामागची कारणं, याची अगदी भरपूर विस्तृत अशी माहिती दिली आहे. तर आता या सूजेचा नेमका परिणाम काय होतो, म्हणजे समजा डोळ्याच्या पडद्याला सूज आलेली आहे तर त्याचा परिणाम काय होतो?
1: खरं तर सूज कोणत्या कारणानं आले ना, त्यानुसार तो परिणाम काय करतो हे दिसत असतं. जनरली काय होतं, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणून एक प्रकार आहे आणि त्यामध्ये बऱ्याचदा ते वेट आणि ड्राय असे दोन प्रकार असतात. वेट म्हणजे सूज असते तिथं, ड्राय म्हणजे सूज नसते तिथं, इतकं सिंपल आहे. तर मुळात सूज येण्यामागचं कारण किंवा CNVM म्हणून एक प्रकार आहे, कोरॉइडल न्यूओव्हॅस्क्युलर मेम्ब्रेन, जे पडद्याच्या खाली रक्तवाहिन्यांचा जाळं तयार होतं आणि ते सूजेसारखं पडद्यावरती परिणाम दिसायला लागतो. तिसरं प्रकार येतो सिस्टॅड मॅक्युलर इडेमा म्हणून एक प्रकार येतो हे, किंवा बऱ्याचदा पडद्यावरती ताण तयार होतो वाताचा आणि मग त्याच्यामुळे सूज दिसायला लागते. सूज दिसते कारण काय, आता काही वेळेला बऱ्याचदा जसं आता हृदयात गुठळ्या होतात, बऱ्याचदा बायकांना कसं पायीच्या वेळेला गाठी पडतात, किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस नावाचा एक विकार आहे, किंवा आपण व्हेरिगुड व्हेन्स म्हणतो तसा विकार आहे. हे सगळे विकार हे रक्तात गुठळ्या होणार आहेत, रक्तदृष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, ह्या जशा गुठळ्या मोठ्या दिसायला लागतात तसं बऱ्याचदा पडद्यावरच्या रक्तवाहिन्यांमध्येही गुठळी होते आणि मग त्याचा सप्लाय हॅम्पर होऊनही सूज यायला लागते. म्हणजे सांगण्याचं कारण कोणत्या कारणानं सूज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आता रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या आणि पडद्याला सूज आली तर अशा केसेसमध्ये रक्तस्रावही व्हायला लागतो, जिथं गुठळी झाली त्याच्या पुढच्या भागाचा रक्त सप्लाय पण हॅम्पर व्हायला लागतो आणि पुरता पडदा निकामी व्हायला लागतो. मग त्याची ट्रीटमेंट करताना त्याच पद्धतीने करायला लागते. आता गंमत अशी आहे, आधुनिक शास्त्रांना ज्यावेळी ट्रीटमेंट करायची वेळ येते मग ती गुठळ्या झाल्यामुळे सूज आहे सिस्टर्ड.

0: मॅक्युलर इडिमामुळं आहे, डायबिटीसमुळं आलं आहे, हायपर टेन्शनमुळं आलं आहे, आम्लपित्तामुळं आलं आहे, मधुमेहामुळं आलं आहे, मार लागल्यामुळं आलं आहे, CNVM आहे, काहीही असो ती काय बघताय सूच आणि त्याची ट्रीटमेंट आहे इंजेक्शन. इंजेक्शन ज्यावेळेला आपण घेत असतो त्यावेळेला त्याची एक कालमर्यादा असते आणि त्या कालमर्यादेत परत ती सूज येत असते आणि मग त्याचा परिणाम आपल्याला कायमस्वरूपी अंधत्वाकडे घेऊन जात असतो.
1: बापरे, म्हणजे हे असे लॉंग रनचे पण त्याचे मग इफेक्ट आपल्याला दिसतात, बघायला लागतात. तर त्या सुजेवर मग आयुर्वेदामध्ये नेमके काय उपचार आहेत आणि त्याचे अजून काय परिणाम होतात, तुम्ही काहीच परिणाम आता सांगितलेत ते जाणून घेऊया एका ब्रेकनंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699, 98225261699. तर अजून काय परिणाम होतात डॉक्टर पडद्याला सूज आली तर, डोळ्याच्या पडद्याला?
0: ज्या वेळेला कोणत्याही कारणानं ही पडद्याला सूज यायला लागते, पडद्याचं फंक्शनिंग हॅम्पर होतं. म्हणजे समजून घ्या, गुडघा हा लोड बेरिंग जॉईंट आहे, आपल्या शरीराचा भार हा गुडघा सांभाळतो, गुडघ्याला सूज आली
1: बरोबर
0: तर चालू शकाल नाही ना.
1: बरोबर,
0: त्याचं काम काय लोड सांभाळणं, म्हणजे उठूही नाही शकणार अशी अवस्था होते बऱ्याचदा. उठता बसताना किती त्रास होतो बघा, तेच गुडघ्याला सूज नाही आणि घोट्याला सूज आहे. तर घोटा चालताना फार महत्वाचा आहे, गुडघा तर आहेच पण घोटा चालताना फार महत्वाचा आहे. बऱ्याचदा उठता बसता तुम्हाला गुडघ्यामुळे त्रास नाही होणार, गुडघ्याला सूज नाही त्यामुळं, पण चालताना घोट्यामुळे भयंकर त्रास होईल. त्यामुळे कोणत्या अवयवाला सूज आहे त्याच्यावरती डिपेंड करतं ते काय आहे. आता पडद्याला सूज आहे, पडद्याचं फंक्शनिंग काय, इमेज तयार करणं आणि ते नसांमार्फत मेंदूकडे पाठवणं. कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही कारणास्तव ज्या वेळेला पडद्याला सूज यायला लागते त्यावेळे प्रामुख्यानं कोणतं लक्षण दिसत असेल तर ते दृष्टी कमी होणं.
1: अच्छा,
0: मग कारण कोणतं आहे त्यानुसार ते ग्रॅज्युअली होणार की अचानक होणार हे ठरतं. म्हणजे सपोज डायबिटीसमुळे आहे, पडद्याला सूज आणि रक्तस्राव झाला आहे, तर अचानक रक्त दृष्टी जाते, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाली आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग झाली आणि सूज आली, अचानक दृष्टी जाते. आणि जर जुनाट आजार आहे, आस्ते आस्ते तुम्हाला पडद्याला सूज येते तर आस्ते आस्ते दृष्टी कमी व्हायला लागते. तर कारण काय आहे त्यानुसार दृष्टी तक्षणी जाणार की ग्रॅज्युअली कमी होणार हा मेजर इम्पॅक्ट दिसत असतो. त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं डोळ्यावरती जर परिणाम होत असेल, तो सुजेच्या स्वरूपात असेल, तर तो फक्त आणि फक्त आपल्याला अंधत्वाकडे नेतो. म्हणून सुजेचं मूळ कारण शोधून, उगम काय त्या आजाराचा हे शोधून, त्या उगमावरती, त्या मूळ दोषावरती चिकित्सा हे आयुर्वेदाच्या माध्यमातून मूळ निदान करून केलं तर आपल्याला ह्या सुजेमुळे येणारं अंधत्व कायमचं टाळता येईल.
1: बरोबर आहे, म्हणजे एका साध्या सुजेमुळे अगदी अंधत्वापर्यंत जाऊ शकतो.
0: अगदी,
1: त्यासाठी जर आयुर्वेदातनं मूळ कारण समूळ नष्ट केलं तर आपण ते टाळू शकतो.
0: अगदी बरोबर,
1: ही माहिती तुम्ही गेल्या 3-4 भागामध्ये डॉक्टर दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागातही याच विषयावरची माहिती आपण अजून विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699, 98225261699.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आकाशवाणीचा. हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं.
3: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
4: मार्गदर्शन पर विशेष मालिका
3: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स
4: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
3: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
4: सकाळी 9:15.
5: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित.

0: इकडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
6: फोन नंबर 02 41 235 35 15.
5: मोबाईल 960 44 988 36.
4: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73 85 36 20 12.
7: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
8: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
7: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
8: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
7: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

0: 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर,
4: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्मा.
5: श्रोतेहो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
5: सर, वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवरती नाडी परीक्षा कशी काम करते याबद्दल तुम्ही सांगताय. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे विविध प्रकारच्या सांध्यांच्या दुखण्यावरती नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल सांगा.
6: हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण पर्टिक्युलरली याच्या मध्ये बघायला गेलं तर अगदी पूर्वी आपण वृद्धावस्थेतील लोकांना बघायचो सांधेदुखीच्या संदर्भात, पण अलीकडे अगदी तरुण वर्गाला सुद्धा सांधेदुखीचे त्रास होत आहेत, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी विशेषतः जास्ती प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर सर्वांगाला सूज येणं, सर्व सांधे दुखणं, सकाळी उठल्यानंतर सांधे आवडणं, या प्रकारची लक्षणं घेऊन सुद्धा अनेक रुग्ण येत असतात आणि अगदी कमी वयातील व्यक्ती. त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्ती आहे. आफ्टर डिलिव्हरी बऱ्याचदा सांधेदुखीचे त्रास वाढलेले दिसून येतात. याच्यात पर्टिक्युलरली एक बघितलं जातं की हे लोक काय करतात, तर बऱ्याचदा सांधेदुखीसाठी दुखणं वेदनाशामक औषधांचा विचार जास्ती करून केला जातो, ज्याने लक्षणं फक्त कमी होतात पण आजार जात नाही. या ठिकाणी आपण आजार कसा बरा करता येईल या संदर्भात विचार करतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही अत्यंत

0: दिशादर्शक ठरते की कोणत्या कारणास्तव सांधेदुखी उत्पन्न होते. म्हणजे सांधेदुखी या विषयाचा जो विचार करताना काही पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये अस्थिधातू क्षय झालेला असतो, हाडांची झीज झालेली असते, आणि काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्यामध्ये पचनातले बदल घडलेले असतात आणि त्यामुळे सांध्यांना सूज आणि दुखणं असं उत्पन्न झालेलं असतं.
1: श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448-8492-60 8448-8492-60 8448-8492-60. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये.
2: सर, तुम्ही सांगताय सांधेदुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी सांधे दुखत असतात.
0: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात सामावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न झालेली असते. त्याच्याबरोबर सांध्यांना सूज आणि अवघडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतं की अमुक अमुक व्यक्तीमध्ये हाडांची झीज झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाली आहेत, ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करता येतं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते. कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधी आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात, पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बऱ्या करू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448-8442-60 8448-8442-60 8448-8442-60. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये.
2: वेळ झाली इथं थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आकाशवाणीचं. हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: किंवा स्त्रिया असो, नकळतपणे लघवी होणं ही एक समस्या असते. इनकॉन्टिनेंटल ऑफ युरिन असं त्याला म्हणतात. काय सांगाल त्याबद्दल?
1: युरिन इनकॉन्टिनन्स म्हणजे अनैच्छिक किंवा इच्छेविरुद्ध लघवी होणे. आपण ह्याला युरिन लीक पण म्हणू शकतो. हे लीक काही थेंब होऊ शकते किंवा पूर्णच लघवी होऊन जाऊ शकते. इनकॉन्टिनन्स हा फार आजारी लोकांमध्येच होतो असं काही नाही आहे. 30% नॅशनल लेवल फिमेल ॲथलीट्समध्ये पण युरिन लीक होते, आयदर ड्युरिंग कॉम्पिटिशन किंवा ट्रेनिंग. तर ह्याचा फार संकोच बाळगू नका. जर कुणाला हा त्रास असेल तर डॉक्टरांना भेटून अचूक निदान करून ट्रीटमेंट घ्या.
0: बरोबर. पण सर, युरिन इनकॉन्टिनल म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात युरिन लीक होणं, ही समस्या कोणामध्ये जास्त प्रमाणात आढळते?
1: युरिन इनकॉन्टिनन्स कुणामध्ये जास्त होण्याची शक्यता असते ते पाहूया. प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीच्या वेळेस इनकॉन्टिनन्स होऊ शकतं. अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जर कमी वयामध्ये डिलिव्हरी झाली तर त्यांना इनकॉन्टिनन्स होण्याची रिस्क वाढते. डायबिटीज असणाऱ्या लोकांना किंवा काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणजे जर स्पाईन सर्जरी झाली असेल, स्पाईनची इंजुरी असतील, पार्किन्सन्स डिझीज अशा काही पेशंट्समध्ये इनकॉन्टिनन्स, काही ओटीपोटातले कॅन्सर झाले असतील त्यांना इनकॉन्टिनन्स होऊ शकतं.
0: बरोबर.
1: प्रोस्टेट रिलेटेड सर्जरी झाली असेल त्यांना इनकॉन्टिनन्स होऊ शकतं. खूप महत्वाचं आहे की लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी असेल तर इनकॉन्टिनन्स होण्याची रिस्क वाढते. युरिन इनकॉन्टिनन्स हा खूप जीवघेणा आजार नसला तरी त्याचे क्वालिटी ऑफ लाईफ वर खूप असर आहेत आणि लॉंग टर्म इफेक्ट खूप होत आहेत. इनकॉन्टिनन्स असणाऱ्या व्यक्तीला बऱ्याच वेळा जॉब्स पण सोडावे लागतात कारण अशा सोशल एरियामध्ये त्यांना एक्सेप्ट करत नाही कोणी. बाकी पर्सनल लाईफमध्ये पण त्यांना घरीच खूप सारे बदल करून घ्यावे लागतात. एकतर बऱ्याच वेळा वेगळ्या रूम मध्ये झोपावं लागतं, वेगळ्या बेडवर झोपावं लागतं.
0: बरोबर.
1: कपडे वेगळे घालावे लागतात, लूज कपडे जे लगेच काढू शकतील असे. मोठ्या माणसांना ऍडल्ट डायपर्स वापरावे लागतात. त्यांचे पर्सनल रिलेशनशिप घरामध्येच खूप खराब होतात कारण वडील आई जर मोठे ज्यांना इनकॉन्टिनन्स आहे मुलं पण त्यांच्यापासून लांब राहतात.
0: अच्छा.
1: लहान लहान मुलं पण लांब राहतात आपोआपच कारण वास येतो म्हणून. मॅरेज लाईफ पण इफेक्ट होते कारण जर एखाद्या पार्टनरला इनकॉन्टिनन्स असेल तर दुसरा पार्टनर आपोआपच त्याच्यापासून लांब राहतो. या पेशंट्समध्ये खूप सायकोलॉजिकल इफेक्ट पण होतात कारण ते कुठल्या लग्न कार्यात वगैरे जाऊ नाही शकत. नंतर ते एकलकोंडे होऊन डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना गिल्ट येतं कारण बऱ्याच लोकांना केअरटेकरची गरज पडते आणि फॅमिलीवर बर्डन झाले की काय अशी भावना येते.
0: बरोबर. पण सर, या युरिन इनकॉन्टिनेंटल या समस्येवर काही उपचार असतील ना?
1: हा युरिन इनकॉन्टिनन्स अचूक निदान आणि योग्य तो उपचार झाल्यास तर पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो.
0: बर.
1: तर उपचारासाठी मुख्य तर जीवनशैलीत बदल.
0: अच्छा.
1: ब्लॅडर ट्रेनिंग म्हणजे काही लघवीच्या पिशवीसाठी व्यायाम आणि औषधं घेऊन हे पेशंट कायमचे बरे होतात. खूप सारे लोक लाज वाटतील किंवा लोक मजाक उडवतील म्हणून डॉक्टरांचा सल्ला देखील घेत नाहीत. खूप साऱ्या स्त्रिया आणि लहान मुलांचं या आजारामुळे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. तर म्हणून तुम्ही काही संकोच बाळगू नका. तुम्ही बोला, आम्ही तुमची माहिती गोपनीय ठेवू आणि मिळून या आजारावर मात करू. थँक्यू.
0: श्रोते हो, तुम्ही ऐकलंच असेल सर म्हणाले की इनकॉन्टिनेंटल ऑफ युरिन ही जी समस्या आहे, हा जो आजार आहे, युरिन लीक होणं, लघवी लीक होणं, याबद्दल कोणत्याही प्रकारचा संकोच करू नका. घरच्यांशी बोला आणि तज्ज्ञ डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवा. तर श्रोते हो, हे होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीद. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 8:20 झाली आहेत. प्रसारित करणार आहोत सुगम संगीत थोड्याच वेळात. अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शन पर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
5: सकाळी 9:15.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची

0: गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
0: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: श्रोते, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला

0: अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
0: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी भरत नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत अनिल अरुण.

0: हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर।
1: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स।
2: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग।
1: थायरॉइडच्या गाठी,
2: गर्भाशयातील फायब्रॉइड,
1: वाढलेली प्रोस्टेट,
2: विविध बायोप्सीज,
1: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार।
2: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात।
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर।
2: फोन 7400484088।
1: 7400484088।
0: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर।
3: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल।
0: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव।
3: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाइन रोड, सावेडी, अहिल्यानगर।
0: फोन 7823282437।
4: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत। संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर।

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोत्यो, एक आठवण आहे. आज सकाळी 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेअंतर्गत डॉक्टर दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:15.
1: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करू आणि त्यानंतर 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते कृष्णा शिंदे. निर्मिती आकाशवाणी नाशिक केंद्राची आणि मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

0: आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील

या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण, द्विपक्षीय सराव, प्रशिक्षण, कर्मचारी स्तरीय चर्चा, क्षमता बांधणी, सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBG जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल, प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या, मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळं किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळं निवडणूक चक्र विस्कळीत झालं असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सॲपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजरनेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजरनेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजरनेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं, मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किऊवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किऊमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे

0: आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF योजना 1952 जागी EPF योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले, मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: प्रसारित करत आहोत वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले. सादर करते कृष्णा शिंदे.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचा अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणार.

0: असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
1: नमस्कार.
0: पवार सर, 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, हुगडा डोंगर, बोळका माळ माथा, जल जमीन जंगल याचा कुठेतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता. आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता, तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली, तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता. पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं.
1: त्यावेळेस ती जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथी पर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या. आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हतीच, रस्ते नव्हते, आणि आपण म्हण की रोजगाराची कुठली संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल, हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 मध्ये साधारणतः गावाने एकत्र येऊन 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि लावलेत आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर. आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारच्या कामं आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 मध्ये आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिक मध्ये असतात, सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, असे तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनासाठी प्रयत्न करणारी टीम आहे, त्यांच्याशी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि तुम्ही ते करतात तेव्हा आपण बरोबरीने काम करूया. आणि तेव्हा आम्हाला कळालं की वनवासी कलाश्रम सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून, संस्था आहे म्हणून, यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहित नव्हतं. कारण आम्ही कल्याश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहित नव्हती. आणि योगायक त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
0: मग लोकसहभाग, लोक चळवळ उभी राहायला लागली.
1: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की टीम आहे आपलं, आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही, त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का, असं ना मी शेजारचे जे वनक्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वनक्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच, पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी, लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं वन संवर्धन मध्ये. त्यामुळे आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणाश्रमाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी, आपण म्हणू ना की एका रेंजमध्ये 30 ते 40 संख्या असते,
0: बरोबर,
1: आणि एवढं मोठं वनक्षेत्र ते कसे सांभाळतात, त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते वन संवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो, म्हणजे सरकार त्याचं काम करतंय, आपण गाव म्हणून काय करू शकतो. म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमन आपल्या गावातला असला पाहिजे. हे सरकारी नियमात नाही, वॉचमन गावाचा असला पाहिजे, त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे, सरकारकडे मागायचं. त्यांचं काम, त्यांचे वॉचमन आहे, त्यांची रचना आहे, पण आपण वॉचमनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये, तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावर मुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1,051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम, हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत, त्यामुळे गावानेच नियम केले आहेत, गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय हा कसा सोडवायचा, त्यामुळे महिलांमधून आवाज आला की तुम्ही कुराडबंदी, चराईबंदी सगळं करतायत, चूल कशी पेटवायची. त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावामध्ये LPG गॅस आणलेत. साधारणतः 22 वर्ष पूर्वीची घटना आहे. LPG गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते LPG म्हणजे हांडा संपला की परत भरायला पैसे लागतात. आणि 92-93 चा काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हा आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता, त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही IIT पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांनी, आणि त्या IIT पवईशी संपर्क केल्यानंतर सीतारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्यांना ते आवडले की अरे सोलर चूल चांगले, आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्या, कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं अरे याच्यामध्ये बॉईल करता येते, फोडणी देता येत नाही, हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडं पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDP शी संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाट युनिट आणले. बेंदुराची चूल ज्याला आपण ऍग्रिकल्चर वेस्टेज जे असतात ना तो काडी कचरा आपण त्याची ब्रिकेट बनवायची आणि वापरायची. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण जंगल तोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो, लोकांनी त्याची सवय करून घेतली.
0: बरोबर.
1: असे नियम गावाने एकत्र केलेत, गाव संघटित झाला आणि वन संवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी.

0: लाभकारी शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय सिद्ध होणार नाही.
1: बरोबर.
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धनाविषय सुरू केला. आम्ही काय केलं, आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर.
0: कारण 70% शेती 30% वन आहे. तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही. पाण्यासाठी आपण काय करू शकतो? मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर, दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते पीएच वाघ म्हणून, त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार, तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला, छोटा 2-3 मीटर लांबीचा, 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो. वाहून जाणारी जी माती ती थांबते. ती आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतो. एक बांध बांधला, दुसरा बांधला, तिसरा बांधला. आम्ही बघता बघता 700 जास्त बांध बांधले,
1: छोटे छोटे
0: छोटे छोटे बांध. मग नुसतं बांध बांधायचं का, त्याला जोडून आम्ही सीसीटी जे म्हणतो आपण समतल चर, त्याची साईज असते 1 मीटर खोल, 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
1: जलसंधारणाची कामं सुरू झाली.
0: 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं. पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात, तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती अडवतं हे कळत नाही. ते म्हणे की साधं गणित आहे, आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला, एका वेळेस जर त्याच्यात पाणी साचलं म्हणजे भरला तो चर, तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर.
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदलाय त्याच्यामध्ये
1: एका सरमध्ये, 5000 रनिंग मीटर
0: सरमध्ये. आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा भरतो. 30 वेळा जरी भरला तर 30 गुणिले 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढ्या अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का? म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा, मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा, ही सिस्टीम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळे आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
1: बरं.
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण म्हणतो राजेंद्र सिंह जी, ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कलशेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करणं आहे तो हमें ये सिस्टीम ही करणं पडेगा. कारण आपण टॉप टू बॉटम जे बांध बांधत बांधत आलो ना, हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धनाविषय सुरू झाला. मग हळू ते झाल्यानंतर लोक शेतीकडे वळले. आमच्या गावामधन 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडतं. शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायग्रेशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यावर जसजसं जंगल आणि जल मध्ये काम होत गेलं, लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागली. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या 2 कृषी विद्यापीठाची मदत घेतली आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तो पहिले कलेक्टर आमच्याकडे आलेत श्री भास्करराव जी मुंडे, धुळ्याचे कलेक्टर, त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्यात. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाड्याला व्हिजिट करत गेले, ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे काम आहे हे वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतून सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न.
1: जलसंवर्धनाची कामं सुरू झाली की लोकांनी जमीन कसायला सुरुवात केली. जमीन कसायला सुरुवात केली की मग त्यांनी जनावरं,
0: 5 सूत्र जोडलेत आपण. जंगल, जल, जमीन, जन म्हणजे माणूस
1: बरोबर
0: आणि जनावर. कारण सगळ्यात महत्वाचा हा जन आहे. माणसाला केंद्रबिंदू धरून हे 4 बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
1: बरं. मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली.
0: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचेत ना, म्हणजे विहिरींना पाणी यायला लागलं तसे गावाकडे थांबायला लागलेत. आम्ही सरकारची योजना तर घेतोच, तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्यात, लँड लेवल स्वतः केले, नंतर सरकारची योजना घेतात. आमच्या गावात 55 पेक्षा जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5 ते 6-7 असतील, मला आकडा नीट सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत. बाकी सगळ्या विहिरी आहेत कारण वॉटर टेबल ही 70-80 फुटाच्या वरती. त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्रात की विहीर होते. तेव्हा आम्हाला ते सूत्र सापडलं की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केला.
1: बरोबर. पवार साहेब, तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात.

0: मग हे सगळं सुरू असताना शिक्षण
1: नाही, मी 93 एम कॉम पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या हातचा खूप मार खाल्ला. एम कॉम व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याणाश्रमशी संपर्क आला. त्यानंतर माझं 1-2 ठिकाणी नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण ह्या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं, गावांचं, परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट, आणि त्याच्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
0: बरोबर. जल, जमीन, जंगल, जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य, शिक्षण याचा प्रचार प्रसार.
1: कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामधले छोटे छोटे 5 बिंदू आहेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं आम्ही, त्या जंगलाचं बॉटॅनिकल सर्वे केला आहे की किती क्षेत्र आपण सांभाळते, पण आलं किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा आपण जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाचे झाड किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र, एक केंद्र सरकारची योजना घेतली, आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना कसं सक्षम करू शकतो हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही, तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे अॅग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला, वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होत होती, मिलेट्सचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने, तर मिलेट्समध्ये परंपरागत शेती जी आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो टाळतो, त्यामुळे परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ऍडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने करू. म्हणजे प्रत्येक बिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जन मध्ये शिक्षण पण आलं, जन मध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापक प्रमाणे आपण, म्हणजे हे 5 बिंदू जे आहेत ना, हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण असे मोठे बिंदू आहेत. पर्यावरण व्यापक शब्द आहे, त्यात नाही 5 बिंदू.
0: वनाचा विकास होत गेला, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. वन संवर्धन, जल संवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनात मिळणारं जे उत्पन्न आहे, तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
1: आपण काय विचार करतो, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून काम सुरू केलं तर ते कधी फेल होत ते. हे आपलं कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय संपत्ती, आणि हे सांभाळली पाहिजे आपण. वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार
0: नाही.
1: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला प्रश्न करतो की तुम्ही 1100 एकरचं जंगल सांभाळ, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात, अरे खर्च आपल्याला काय मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचं आहे.
0: बरोबर.
1: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे, तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये तरी भरू शकत.
0: बरोबर.
1: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा सरपणाचा प्रश्न संपला, याचं व्हॅल्यू कसं ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे 250 एकरपेक्षा जास्त शेती आमची दुबार पिका खालची, याचं व्हॅल्यू कसं करणार हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
0: बरोबर.
1: आम्ही मग अशी बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केलं आणि आम्ही मोहाच्या झाडाचा बिझनेस प्लॅन केला आहे.
0: बरं.
1: त्याला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त जे आहेत, लीला बनसोड मॅडम, यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
0: एक बाजारपेठ मिळते,
1: बाजारपेठ मिळेपर्यंत. पण आम्ही असं म्हणतो की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? हे 5 बिंदू जे आहेत ना, हे जगातनं कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही. पण आपण एक विचार केला ना की जगाला ह्या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल? पाणी संपलं तर काय होईल? जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा? माणसाला लागणारी जी एनर्जी तिथं जमिनीतनं मिळते. त्यामुळे जंगल, जल, जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय, तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे. सोच बदलो बाकी सब बदल जायगा, विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतोय, आपण जे आपल्याकडे जे आहे आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो, हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना, हे विकसित करणं म्हणजे काय, ते सांभाळले पाहिजेत आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का?
0: अगदी.
1: याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अति उत्तम होईल असं मला.
0: तर आपण 1100 एकर जमीन सांभाळतायत, आपलं भारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या, त्या दुर्भिक्ष

0: झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
1: पारिपाड्या गावावर दोघांनी PhD केली, एक कॅनडामधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीमधनं जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातल्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, त्यातल्या त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा
0: हा
1: विषय सुरू झाला. आज 21 वर्षे पूर्ण झालेत. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात. ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का, आम्ही विक्री नाही करत, विक्री केली ते आम्ही संपवू.
0: बरोबर,
1: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजींनी घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा.
0: अगदी
1: हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वनसंपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील, हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं,
0: बरोबर,
1: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी. आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वन भाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं हे खूप मोठी उपलब्धी
0: आहे.
1: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो, आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो, तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय, आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा, पण आम्ही आमच्यापाशी जे ते देऊ शकता. सामुदायिक वन अधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळून दिलाय.
0: क्या बात है.
1: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टर मध्ये काम करणार हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये उभा राहतोय. काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
0: बरोबर,
1: सरकार त्याचं काम करेल. त्यांनी किती खड्डे खोदायचे, किती झाडं लावायचे त्यांच्या रचनेत होईल. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही सगळं काम. विकास म्हणजे काय हो, विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे, जे आपल्यापाशी संसाधने ती योग्य पद्धतीने वापरायचे, हे करत आपल्याला पुढे जायचंय. याच्या दृष्टिकोनाने आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा आहे की आपल्यापाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
0: बरोबर,
1: हे काम मी केलेलं नाही, हे आपलं टीम वर्क आहे. म्हणजे बारीपाड्याला ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्या सगळ्यांचं योगदान आहे. हे विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
0: काय बात आहे, निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब, आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओत आलात. बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं आणि जल, जमीन, जंगल, जन आणि जनावर या 5 बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: आताच आपण वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं मेघा बुरकुले यांचं, सादर करते होते कृष्णा शिंदे आणि निर्मिती होती आकाशवाणी नाशिक केंद्राची.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
4: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राजा या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला पण ऐकलत. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात. चित्रपट होता राजा.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर
2: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
3: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
2: जरूर ऐका। बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
3: सकाळी 9:15 वाजता।
4: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेअंतर्गत आज सकाळी 9:15 वाजता जरूर ऐका। डॉक्टर दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत। ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। कार्यक्रमात यानंतर ऐकूया हमसे है मुकाबला या चित्रपटातलं मनु आणि स्वर्णलता यांनी गायलेलं पी के मिश्रा यांचं गीत, संगीतकार ए आर रहमान।

0: मनू आणि स्वर्णलता यांनी गायलेलं पी के मिश्रा यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत दिलं होतं ए आर रेहमान यांनी आणि चित्रपट होता हमसे है मुकाबला. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 9:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी
3: भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त
2: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI
3: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
2: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
3: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत कार्यरत
2: ज्ञान अनुभव आणि प्रगती यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
3: तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा
2: आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया.
3: संपर्क क्रमांक 94-22-30-56-74.
0: श्रोतेहो या कार्यक्रम मालिकेत आज ऐकूया डॉक्टर दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूया भाग पहिला.

0: श्रोते हो नमस्कार. अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिकेच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, कार्यक्रम मालिकेच्या या भागात आपण कॉम्प्युटर IT या विद्याशाखांसंदर्भात बोलणार आहोत. तेव्हा आज या शाखांसंबंधी आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर दीपक विधाते सर. विधाते सरांबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे विधाते सर हे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय इथे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. ते सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्यांना अध्यापन आणि संशोधन क्षेत्रातला दीर्घ अनुभवही आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. अभ्यासक्रम रचना, विषयांचे अद्ययावतीकरण आणि शैक्षणिक धोरणांमध्ये सक्रिय योगदानही सर देत आहेत. सध्या द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया अहिल्यानगर लोकल सेंटरचे ते मानद सचिव म्हणून काम पाहत आहेत. तेव्हा आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात.
1: नमस्कार मॅडम.
0: सगळ्यात सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की प्रथम वर्ष अभियांत्रिकी जेव्हा विद्यार्थी आपले प्रवेश घेतात तेव्हा त्या प्रवेशाची प्रक्रिया कशी असते?
1: खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. महाराष्ट्रातील BE किंवा BTEC फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ही राज्य शासनाच्या CET सेलमार्फत कॅपद्वारे राबवली जाते.
0: अच्छा.
1: याचसाठी MST CET किंवा JEE Main या गुणांचा विचार केला जातो.
0: अच्छा.
1: तर मी आपणास प्रमुख प्रवेश प्रक्रियेचे जे टप्पे आहेत याबद्दल थोडक्यात माहिती देतो. तर सर्वात पहिला टप्पा जो आहे तो आहे रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन नोंदणी.
0: अच्छा.
1: CET सेलच्या प्रवेश पोर्टलवरती प्रत्येक विद्यार्थ्याला आपली नोंदणी करायची असते. त्याच्यामध्ये त्याला त्याची आवश्यक ती सर्व वैयक्तिक कागदपत्रे तसेच शैक्षणिक माहिती ही ऑनलाईन पद्धतीने त्याला सादर करणे आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे कागदपत्र अपलोड व पडताळणी. याच्यामध्ये विद्यार्थ्याचे 10वी 12वीची गुणपत्रिका, CET किंवा JEE चे मार्कशीट, डोमिसाईल, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे ही त्याला अपलोड करणे आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर फॅसिलिटेशन सेंटर किंवा ऑनलाईन माध्यमातून या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेणे हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येते. अच्छा. तिसरा टप्पा जो आहे याच्यामध्ये तात्पुरती गुणवत्ता यादी ही जाहीर केली जाते. याच्यामध्ये जर काही त्रुटी असल्या तर प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईन हरकती नोंदविता येतात. म्हणजे जर समजा नावाच्या स्पेलिंगमध्ये गडबड आहे किंवा मार्क्स कुठे कमी जास्त झाले असतील तर विद्यार्थी CET सेलला ग्रिव्हेन्सेस म्हणून तो पाठवू शकतो. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो आहे अंतिम गुणवत्ता यादी, ज्याला आपण फायनल मेरिट लिस्ट म्हणतो. तर हरकतींची दखल घेतल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ही जाहीर केली जाते. व त्यानंतर सुरू होतात आपले कॅप राऊंड, ज्याला आपण म्हणतो की ऑप्शन फॉर्म भरणे, ज्याच्यामध्ये आपल्याला महाविद्यालय व शाखा तुम्हाला कुठल्या ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याची प्राधान्यक्रमानुसार निवड करणे आवश्यक आहे. कॅप राऊंडसाठी पर्याय निश्चित करणे हे आपल्याला ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये अंतर्भूत आहे.
0: अच्छा.
1: कॅप राऊंड फर्स्ट, कॅप राऊंड सेकंड व कॅप राऊंड थर्ड अशा प्रकारे हे कॅप राऊंड चालवले जातात. त्यानंतर ज्या आपल्या मेरिटनुसार ज्या महाविद्यालयामध्ये आणि ज्या कोर्ससाठी किंवा ज्या शाखेसाठी आपला नंबर लागेल त्याची आपल्याला अलॉटमेंट येते. म्हणजे जो पुढचा जो राऊंड आहे कॅप राऊंड सीट अलॉटमेंट हे त्याला दिसून येते.
0: अच्छा.
1: त्यानंतर विद्यार्थ्याचा ऑप्शन असतो की मिळालेली जागा स्वीकारणे किंवा पुढच्या फेरीसाठी जाणे, हा विद्यार्थ्यांसमोरचा पर्याय असतो. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने जागा स्वीकारल्यानंतर म्हणजे फ्रीज केल्यानंतर मूळ कागदपत्रांची तिथे जाऊन त्यांनी पडताळणी करून घेणे आणि महाविद्यालयाची जी काही फी असेल ती फी भरून आपला प्रवेश निश्चित करणे ही आतली शेवटची स्टेप आहे.
0: सगळ्या स्टेज पूर्ण केल्या
1: की
0: त्याचा ऍडमिशन फायनल होतो.
1: फायनल ऍडमिशन हो.
0: अच्छा. पण मग याची काही नोटीस बोर्डवर नोटीस लागतात, लिस्ट लागते
1: याच्यासाठी? जे आहे तर आता CET चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तर यानंतर लगेचच 8 ते 10 दिवसांमध्ये DTE तर्फे नोटिफिकेशन येईल. ऑनलाईन नोटिफिकेशन असेल, त्याचबरोबर न्यूज पेपर मध्ये सुद्धा हे नोटिफिकेशन दिलं जाईल. याच्यामध्ये हा पूर्ण काही मी आता टप्पे सांगितलेत तर डेट वाईज हा जो पूर्ण कार्यक्रम आहे डेट वाईज याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली जाईल.
0: आता हे ऍडमिशन संबंधी झाले. आता आपल्याला बोलायचंय ते कॉम्प्युटर IT.
1: हो अगदी बरोबर.
0: तर या भागामधला माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की बेसिक डिफरन्स काय आहे इंजिनिअरिंग कोर्सेस मधल्या, म्हणजे कॉम्प्युटर IT आणि AIDS आणि AIML हे जे 4 कोर्सेस आहेत तर याच्यामध्ये

0: कॉम्प्युटर आणि आय टी यासंबंधी तुम्ही काय सांगाल?
1: अतिशय चांगला प्रश्न आहे मॅडम. 12वीनंतरच्या जर प्रवेश प्रक्रियेदरम्यान आपण विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AIDS म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग AML या शाखांची नावे दिसतात. या सर्व शाखा या संगणक क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे नेमका फरक काय आहे, कोणती शाखा निवडावी आणि भविष्यात कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होतील याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या चारही शाखांचा पाया समान आहे. सर्व शाखांमध्ये प्रोग्रॅमिंग, डेटा स्ट्रक्चर्स, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम्स, ऑपरेटिंग सिस्टीम, कॉम्प्युटर नेटवर्क्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि वेब टेक्नॉलॉजीज यासारखे मूलभूत विषय शिकवले जातात.
0: अच्छा, म्हणजे या ब्रँचमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर हे सगळे विषय याच्यामध्ये शिकवले जातात.
1: नक्कीच. बरं, त्यामुळे कुठली जरी शाखा निवडली तरी विद्यार्थ्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध असते.
0: अच्छा.
1: फरक मुख्यतः तिसऱ्या आणि चौथ्या वर्षातील विशेष विषयांमध्ये आणि अभ्यासाच्या केंद्रबिंदूमध्ये असतो.
0: अच्छा.
1: जसं आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर या शाखेमध्ये संगणक प्रणालींची रचना,

0: ब्रांचमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर हे सगळे विषय याच्यामध्ये शिकवले जातात.
1: नक्कीच. बरं, त्यामुळे कुठली जरी शाखा निवडली तरी विद्यार्थ्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध असते.
0: अच्छा.
1: फरक मुख्यतः तिसऱ्या आणि चौथ्या वर्षातील विशेष विषयांमध्ये आणि अभ्यासाच्या केंद्रबिंदूमध्ये असतो.
0: अच्छा.
1: जसं आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर या शाखेमध्ये संगणक प्रणालींची रचना, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा परस्पर संबंध आहे. ऑपरेटिंग सिस्टीम, संगणक नेटवर्क, मायक्रो प्रोसेसर, एम्बेडेड सिस्टीम आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यांचा सखोल अभ्यास याच्यामध्ये केला जातो.
0: बरोबर.
1: तर सोप्या भाषेत सांगायचं तर संगणक कसा काम करतो, त्यामागील तांत्रिक रचना काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम कशी काम करते, विविध हार्डवेअर उपकरणे कशी केली जातात याचा अभ्यास कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये केला जातो. ही शाखा विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सिस्टीम डिझाईन, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन, एम्बेडेड सिस्टीम्स, सिस्टीम प्रोग्रॅमिंग आणि संशोधन क्षेत्रासाठी सक्षम बनवते. त्यामुळे ज्यांना संगणक तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा उत्तम पर्याय आहे.
0: अच्छा. पण मग स्वयंरोजगार म्हणून काय काय काम ते करू शकतात?
1: आता याच्यामध्ये आपण जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर पाहिलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही शाखा मुख्यतः माहितीचे व्यवस्थापन, सुरक्षितता, साठवण, प्रक्रिया आणि वितरण यांच्यावर आधारित आहे. जसे की आधुनिक उद्योग असतील, बँका, शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा असेल, ई कॉमर्स कंपन्या आणि सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर माहिती तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. या माहिती प्रणालींचे नियोजन, अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करण्यासाठी IT अभियंत्यांची आवश्यकता असते. या शाखेमध्ये डेटाबेस मॅनेजमेंट, वेब टेक्नॉलॉजी, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट आणि सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन सारख्या विषयांवर विशेष लक्ष दिले जाते. जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला संगणक कसा बनतो आणि कसा चालतो याचे उत्तर मानले तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग आणि समाजाच्या समस्या कशा सोडवायच्या याचे उत्तर देते.
0: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ज्यांनी केलेलं आहे शिक्षण आणि कॉम्प्युटरमध्ये ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी कुठे आहेत?
1: आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक क्षेत्र संगणक तंत्रज्ञानावर आधारित आहे, त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी केवळ IT कंपन्यांपुरत्या मर्यादित नसून विविध उद्योगांमध्ये उपलब्ध आहेत. जसे की सॉफ्टवेअर उद्योगांमध्ये ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, एंटरप्राइज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड सर्व्हिसेस, मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. बँकिंग आणि वित्त क्षेत्रात कोर बँकिंग सोल्युशन्स, डिजिटल पेमेंट्स, फायनान्शियल ॲनालिटिक्स आणि सायबर सिक्युरिटी यासाठी तज्ज्ञांची गरज असते. आरोग्य क्षेत्रामध्ये हॉस्पिटल इन्फॉर्मेशन सिस्टीम, मेडिकल डेटा ॲनालिटिक्स, AI बेस्ड डायग्नोस्टिक आणि टेलिमेडिसिन सोल्युशन्स विकसित करण्यासाठी संगणक अभियंत्यांची आवश्यकता असते. उत्पादन उद्योगांमध्ये इंडस्ट्री 4.0, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध आहेत. या शाखा केवळ नोकरी मिळवून देणाऱ्या शाखा नाहीत तर त्या नवकल्पना, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देतात. या क्षेत्रांमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्य निश्चित आहे. योग्य कौशल्य, मेहनत, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या सहाय्याने विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी करिअर घडवू शकतात.
0: कॉम्प्युटर, IT या सगळ्याची माहिती सर खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमात आपण दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेअंतर्गत आत्ताच आपण डॉक्टर दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आज आपण ऐकलात भाग पहिला.
0: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:26 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
3: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. 98 220

0: 40 375 डॉक्टर आपण मागच्या भागामध्ये बोललो तोंडाच्या कॅन्सर बद्दल, तोंडाचा कर्करोग. आपल्या भारत देशामध्ये अतिशय वेगानं तोंडाचा कॅन्सर पसरतोय, बऱ्याच रुग्णांमध्ये तो आढळून येतोय. त्याची कारणं सुद्धा तुम्ही सांगितलेली आहेत आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढती आहे. पण मेडिकल सायन्समध्ये जी प्रगती होतीये, ज्या पद्धतीनं संशोधन चालू आहे, तर जागतिक स्तरावर आज तोंडाच्या कॅन्सरवरच्या उपचारांवर काय काय संशोधन चालू आहे, काय सांगाल?
1: संशोधन झालंय, पण तरी संशोधन जरी झालं असलं तरी खरं सांगायचं तर अजून सुद्धा तोंडाच्या कॅन्सरमध्ये ऑपरेशन हेच सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे. ऑपरेशन करून पूर्ण गाठ काढल्यावर जो रिझल्ट मिळतो तो कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या नवीन ट्रीटमेंटमध्ये मिळत नाही. पण जर एखाद्या पेशंटची गाठ ही खूप जास्त वाढलेली आहे, म्हणजे तिसऱ्या चौथ्या स्टेजला आहे, तर त्यावेळी आणि जी की ऑपरेशन होऊ शकत नाही, खूप मोठी गाठ आहे जे की ऑपरेशन करून पूर्णपणे निघू शकत नाही, तर त्यासाठी किमो आणि रेडिएशन आपण सोबत देतो आणि त्यासोबत इम्युनोथेरपी सुद्धा नवीन ट्रीटमेंट आलेली आहे. त्यात आपण इंजेक्शन निओलुमाब आणि पेमरोलिझुमाब हे वेगवेगळे इंजेक्शन्स आहेत. तर आपण हे इम्युनोथेरपी कधी देतो की ज्यावेळी ऑपरेशन शक्य नाही आहे आणि किंवा पेशंटला ऑपरेशन होऊन गेलं आहे, दुसऱ्यांदा कॅन्सर परत आला आहे आणि दुसऱ्यांदा पण ऑपरेशन शक्य नाही आहे, जेव्हा ऑपरेशन हा पर्याय आपल्याकडे नाही आहे तर आपल्याला बरे करायला अजून काय काय पर्याय आहेत, तर किमो रेडिएशन आणि इम्युनोथेरपी, त्यावेळी आपण इम्युनोथेरपीची साथ घेतो.
0: बरोबर.
1: इम्युनोथेरपी ही काय, पेशंट आला आणि जर गाठ छोटी असेल तर त्यावेळी इम्युनोथेरपीची गरज नाही पडत, कारण ते ड्रग्स कॉस्टली आहेत. नवीन ट्रीटमेंट आलेली आहे, कोणती ट्रीटमेंट ज्या संशोधनानंतर नवीन येते ती हळूहळू रेग्युलराइज व्हायला लागते मार्केटमध्ये,
0: वेळ लागतो.
1: सो ओरल कॅन्सरमध्ये मी अजून सुद्धा सांगेल की ऑपरेशन हेच सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे, कारण ते जर पूर्ण काढून टाकलं तर तेव्हा ते बरं होऊ शकतं. तर ओरल कॅन्सरमध्ये ऑपरेशन सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे आणि त्याच्या जोडीला मग किमोथेरपी, रेडिएशन आणि आता इम्युनोथेरपी आलेला आहे.
0: अच्छा.
1: आणि कॅन्सरच्या या सगळ्या ट्रीटमेंट पद्धती या क्लिनिकल ट्रायल्समध्ये सक्सेस होऊन मग आपण ट्रीटमेंटमध्ये आलेल्या आहेत, म्हणजे रेग्युलर आपण त्या ट्रीटमेंट करतो. सो रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट, ज्याला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आपण म्हणतो, ते आपण फॉलो करतो कॅन्सरमध्ये. आणि गरुड हॉस्पिटलला सुद्धा आपण जे रिसर्च बेस्ड आहे, जे प्रूव्हन आहे, ते आपण ट्रीटमेंट फॉलो करतो, ज्याने आपल्याला मॅक्झिमम रिझल्ट मिळतात.
0: श्रोतेहो, या भागात डॉक्टर योगेश गरुड यांनी आपल्याला तोंडाच्या कॅन्सर संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. तोंडाच्या कॅन्सरवर जागतिक स्तरावर खूप महत्त्वाचे बदल घडत आहेत, खूप शोध लागत आहेत, संशोधन होत आहेत उपचारांवर, पण तरीही काळजी ही कधीही चांगली, कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. म्हणूनच जाता जाता तुम्हा सगळ्या श्रोत्यांना मी आवाहन करतो की कुठलेही व्यसनं करू नका, प्रामुख्यानं तंबाखूचं व्यसन, मग ते तंबाखू चावून खाणं असेल किंवा सिगारेट बिडी, कुठल्याही प्रकारे तंबाखूचं व्यसन करू नका. आणि हो, आपल्यापैकी बरेच जण मिसरी लावतात दातांना, तर त्याऐवजी तुम्ही टूथपेस्ट, टूथ पावडर वापरा, पण त्या मिसरीमध्ये तंबाखूचा वापर करून अजिबात वापरू नका, त्यानं तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. तेव्हा श्रोते हो, सगळ्यांनीच काळजी घ्या. आज पुरतं आपण इथे थांबूयात. श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:31 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: विविध भारती पर विविध भारती, आपका जीवन संगीत.

श्रोतेहो, विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं हिरो नंबर 1 या चित्रपटातलं समीर यांचं गीत. स्वर आहे उदित नारायण आणि पूर्णिमा यांचा.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं हिरो नंबर वन या चित्रपटातलं समीर यांचं गीत, उदित नारायण आणि पूर्णिमा यांच्या स्वरात. संगीत होतं आनंद मिलिन यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

श्रोतेहो, आत्ताच आपण मोहम्मद अजीज आणि शोभा जोशी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. हम या चित्रपटासाठी संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
3: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
2: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
3: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
2: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.

हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आज गुरुवारचा अर्थात दिनांक 2 जुलै 2026 विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. प्रसारणाची वेळ आहे आज सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 किंवा 242-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आखे या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू, सुदेश भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. संगीतकार आहेत बप्पी लाहिरी.

श्रोतेहो, बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेलं इंदीवर यांचं गीत आत्ताचं आपण ऐकलं. कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू आणि सुदेश भोसले यांच्या स्वरातलं. चित्रपट होता आखे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. हे गीत गात आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक, संगीतकार अनु मलिक.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हिना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत.

0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण हरिहरन यांनी गायलेली ताहिर फराज यांची गझल ऐकलीत.
1: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
2: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
1: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
2: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
2: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं बाळ कोल्हटकर यांचं पद. देव दिनाघरी धावला या नाटकासाठी संगीत आहे वसंत देसाई यांचं.

वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं बाळ कोल्हटकर यांचं पदार्पण ऐकलं. पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरात नाटक होतं देव दीनाघरी धावला. श्रोतेहो मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका. कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही.
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया परवीन सबा आणि सहकाऱ्यांनी गायलेली खुर्शीद हालोरी आणि जलाल झासवी यांची कव्वाली. संगीत आहे गुलाम अली यांचं.

श्रोतेहो मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. एक आठवण, आज रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे भारती कुलकर्णी यांचं. परंतु श्रोतेहो, ICC महिला T20 विश्वचषक 2026 या क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळं दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया धर्मदास मोहिते आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लक्ष्मण राजगुरू यांचं गीत. संगीतकार मधुकर पाठक.

0: मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं लक्ष्मण राजगुरू यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं धर्मदास मोहिते आणि सहकाऱ्यांनी.
1: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात.
2: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो.
1: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

सोनू निगम आणि सायली पंकज यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. क्लासमेट्स या चित्रपटासाठी संगीत होतं पंकज पडघन यांचं. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं संजय उपाध्याय यांचं गीत. विश्वविनायक या चित्रपटासाठी संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं संजय उपाध्याय यांचं गीत. स्वर होता सुरेश वाडकर यांचा आणि चित्रपट होता विश्वविनायक.

0: श्रोतेहो आताच आपण आशा भोसले यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता जीवलगा.
1: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
2: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं. बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
2: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
1: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.

प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा आणि चित्रपट होता दामगरी काम. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 11:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेलं शिरीष देशपांडे यांचं गीत. संगीतकार माधुरी नाईक.

श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलात माधुरी नाईक यांनी संगीतबद्ध केलेलं शिरीष देशपांडे यांचं गीत. स्वर होता वैशाली सामंत यांचा. आता हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आज गुरुवारचा अर्थात दिनांक 2 जुलै 2026 विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. प्रसारणाची वेळ आहे आज सायंकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-3371 किंवा 242-36-72. निवेदन संपलं.

कळले माझ्यावर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेंभर तुझे मन थेंभर तुझे मन ओघळले माझ्यावर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेंभर.

अवधूत गुप्ते यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमोद जुवेकर यांचं. श्रोतेहो, आपली गाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं अरुणा ढेरे यांचं गीत. संगीत आहे मिलिंद जोशी यांचं.

श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अरुणा ढेरे यांचं गीत आत्ताचं आपण ऐकलं. संगीत होतं मिलिंद जोशी यांचं. आणि या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित

101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते आजच्या या प्रसारणातून मी महेश्वरी मिसाळ आपला निरोप घेते. नमस्कार.

सोयरे वनचरे ही तुकोबा रायांची रचना ऐकली की आपल्या समोर उभी राहते ती हिरव्या कंच वृक्षवेलींनी नटलेली सजलेली आपली वसुंधरा. या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वन महोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो, या झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या वनमहोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे. चला तर या वनमहोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनिता मंडळ कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचवणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा इतर मैत्रिणींना माहीत नसावं, तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाही आहे, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे. आणि याची सुरुवात लेट 19th century, 20th अर्ली सेंचुरीमध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेममध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: बरं, म्हणजे मोठं ग्राउंड, ओपन ग्राउंड.
1: आणि तेव्हा एकाच टीममध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
0: बरं,
1: 11-12 मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षानंतर, म्हणजे 20th century मध्ये किंवा 19th century मध्ये याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला. तर हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायचे, तसाच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
0: बरं,
1: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात, म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं. आणि आता जो गेम झालेला हँडबॉलचा तो अजूनही इतका फास्ट आहे. नवीन मुलामुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप, म्हणजे युरोप कडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये पहिली जी टीम गेली 1971-72 भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींची टीम पहिल्यांदा जेव्हा गेली चायनाला तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली.
0: वा वा.
1: म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा, याची मला नेहमी खंत राहील. कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही.
0: बरोबर.
1: कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो आहोत. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे, नो डाऊट. आला जे सौभाग्य मला मिळालं, आणि त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम, आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार.
0: वा वा वा.
1: भारतातली
0: हँडबॉलच्या कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं. इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
1: बिलकुल बिलकुल. ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला, चान्स मिळाला, तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की, होऊ शकतं आता माझ्यानंतर बऱ्याच

0: झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप वे मध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते तेव्हा माझ्या कॅप्टनशिप मध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
1: खूप छान विजयी ठरलात तुम्ही.
0: बिलकुल.
1: तर अशा रीतीने हँडबॉल हा खेळ कशी सुरुवात झाली काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे. आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवनीत, हे सांगा ना की काय या खेळाचे रूल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
0: आपण लहानपणापासून गदागदी कॅच कॅच खेळतो तसाच हा गेम आहे. फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो, जे आपले लहानपणचे गेम आहे जे आताच्या लोकांना नाही माहीत, पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोलपोस्ट मध्ये मारायचा ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणारा असतो, आणि त्याला आपण डॉस देऊन त्याला न लागता त्या गोलपोस्ट मध्ये गेला पाहिजे म्हणजे गोल होईल.
1: बरं.
0: हा, ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉल मध्ये आपण कॅच कॅच खेळतो, कॅच कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. याच्यामध्ये काही लिमिटेशन असतात प्रत्येक गेम मध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
1: बरं.
0: हा, ड्रिबलिंग मध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बॉन्डिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर, एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर म्हणजे टप्पे मारून, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे, टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
1: बरं.
0: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंदच्या आतमध्ये.
1: बरं.
0: हा, म्हणजे बऱ्याचशा अशा याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इतक्या फास्ट आहेत, म्हणजे टायमिंग वर खूप डिपेंड करतं. 3 सेकंदच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंदच्या आतमध्ये
1: करायचं,
0: नाहीतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
1: बरं.
0: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंग मध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉल मध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेप मध्ये तुम्हाला एअर मध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा तू घेतल्यानंतर एअर मध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
1: बरं.
0: हा, तर हँडबॉल मध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्याआधी म्हणजे एप्रिल मध्ये आपल्या प्रबोधिनी, जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मानकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामधनं जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगल्या चांगल्या लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आत्ताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला.
1: हो हो.
0: की किती फास्ट गेम झालेला आहे
1: आणि तसाही हा गेम किती चपळाईचा आहे.
0: खूप जास्त
1: तुम्ही सांगताय आणि ते लक्षात घेणं अवघड जातंय.
0: बरोबर.
1: म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी लागते. आता आपण बघतोच आहे की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे, खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
0: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत, म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या आमच्या, डोंगरे मॅडम, नंतर एनसीसी मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या, चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी, त्या वेळेला सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा, जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगल्याने येतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो, हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे, जी एजिलिटी आहे, म्हणजे जी चपळता आहे, जे फास्टनेस आहे, ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
1: बरं.
0: आणि म्हणजे मी तर म्हणेन की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं, बसणं उठणं, त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं, म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला, ज्याच्यामुळे मी ॲथलेटिक्समध्ये पण करू शकली.
1: बरं.
0: आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉल मध्ये झाला. स्पीड मध्ये म्हणा, ताकद ताकदीमध्ये म्हणा, डॉजिंग मध्ये म्हणा, भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला

0: सुरुवात केली आणि खूप लगेच म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी दहावी पर्यंत जिथे खो खो खेळली, 11वी मध्ये मी जीएस कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे, आम्ही एक दोन माझे मैत्रीण वगैरे होतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला आणि माझं सिलेक्शन पण झालं,
1: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला.
0: आणि त्यांना पाहिजेच होता, अरे इतकी हायटेड पोरगी आहे, चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे, खूप जोरात बॉल मारते, कॅच पण खूप चांगला, म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं, आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्समध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची, यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये, बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे दोन क्लब होते, त्याच्या तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते, जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं माहीत, मला जेव्हा न्यायचे तिथे मी जायची, खेळायची, आपला गेम दाखवायची, आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ऍडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेममध्ये सगळ्यांनाच ऍडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
1: म्हणजे अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असतील.
0: कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे, टचवूड की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम म्हणजे आमची महाराष्ट्राची, आजही लोक जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमचे, आणि तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की नाही लल्ली म्हणजे माझा गेम खूप छान होता, खूप नॅचरल आहे, त्याच्याचमुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.
1: तुम्ही तेवढी मेहनत घेतली,
0: मेहनत खूप,
1: जे काय खेळासाठी गुण लागतात, सराव लागतो, प्रॅक्टिस म्हणा जे किंवा व्यायाम, खाणं पिणं, आहार तसा होता तुमचा आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि मुख्य म्हणजे पॅशन, खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंड मध्ये चमकला.
0: बिलकुल.
1: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
0: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळले मी 10वीपर्यंत.
1: बरं.
0: हँडबॉल मध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला.
1: बरं.
0: सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरळमध्ये होतं, तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळली, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं आहे. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड, सिल्वर, म्हणजे इंटर झोन, नंतर वेस्ट झोन, नंतर ऑल इंडिया झोन, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो आणि प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा आम्ही मेडल्स घेतलेले.
1: अगणित बक्षीस म्हणजे
0: बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रत्येक नॅशनल्समध्ये आम्हाला मेडल, मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता आणि माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे, आता अंधश्रद्धे निर्मूलन मध्ये ती श्याम मानवांसोबत काम करते.
1: बरं.
0: तर तिचा मला, ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती, तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती, पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात, तर तिचा गेम कमी राहिला, तिने आपल्याला ड्रॉप केलं.
1: बरं.
0: आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे, ते पण सुद्धा इंटरनॅशनल, माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉल मध्ये चौघची चौघही आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत. ते सुद्धा भारताचे एक म्हणजे कोच राहिलेले आहेत. मी सुद्धा कोच आहे, आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते. आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलला मी भरपूर मेडल्स घेतलेले आहेत, म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स घेतले.
1: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
0: बिलकुल.
1: तुमचं इथे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा ना.
0: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता, जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्समध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीसमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बऱ्याच रेल्वेजमध्ये म्हणा, जसे सिलेक्शन्स होतात प्लेयर्स लोकांचे चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनल्सच्या पण वेळेस काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन नाही, तर असं कळलं तर कसे लोक सेल्फ खेळतात. तर तेव्हा असं, पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं, तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता होता जशी कटोती होत राहते, आता 60 आहे, तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं

0: टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस म्हणजे टूर आता आहे त्याच्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टाय तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफीमध्ये झालं होतं तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो खेळायला तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता कारण आम्ही आउटडोर मधनं खेळून गेलो होते तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोर गेम मध्ये इथे आम्हाला इनडोर गेम मध्ये जस्ट जेव्हा जेएन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता तर मोजका 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला कारण पहिल्यांदा मुलींची टीम चालली होती तर तिथे आम्हाला फक्त इनडोर मध्ये पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इनडोर मध्ये गेम खेळताना बॉल साठी ते गम म्हणजे असा डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा
1: बरं
0: ते लावून ते खेळतात जेणेकरून आपल्याला इनडोर मध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असतं पण घाम येतो खेळता खेळता तर हात आमच्या हातात आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करण्यात आल्या नसतील तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलंच मेडल घेण्यात आलं नाही आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे
1: बरं
0: पण खूप चांगला अनुभव होता बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ 4-4 तास आपण प्रॅक्टिस करतो इतका कॅम्प होऊन राहिला तिथे कॅम्प मध्ये 3-3 सेशनची आमची प्रॅक्टिस पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला
1: बरं
0: म्हणजे खूप मेहनत करायची आहे त्याच्यासाठी मेहनत त्याच्यासाठी त्या फॅसिलिटीज जे आता आताच्या लोकांना सगळ्यांना मिळत आहे जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपलं भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे येत आहे तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्याच्यामुळे नॅचरल आहे फॅसिलिटीज मिळाल्या की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच आता तुम्ही जस्ट आता कॉमनवेल्थ आता एक झालेलं आहे कितीतरी आपल्या ऍथलेटिक्सच्या मुला मुलींनी किती चांगले मेडल्स आणि भलेही त्यांचे रेकॉर्ड पण ते आता काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केले आहेत तर प्रत्येक गेम मध्ये डेव्हलपमेंट येत आहे तर फॅसिलिटीज वरतात तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे मी घडाईकडे पाहत राहायचे किंवा गेम संपतो कारण त्यांची स्पीड आमच्या हातात बॉल सुटून राहिले घामामुळे ते ग्रीप मध्येच येत नाहीये
1: आणि कसा आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो काय कमतरता आहे आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपल्या चांगल्या पद्धतीने करू शकतो कसं बेस्ट देऊ शकतो
0: बिलकुल
1: हे शिकूनच येतं आपल्याला
0: तिथनं आल्यानंतरच आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्प मध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं कशी मेहनत करून घ्यायची ती मी इथे येऊन करायची आणि ते केल्यानंतर माझ्या क्लब मधले म्हणा ग्राउंडचे मुलं मुली म्हणा त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुलींनी बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे जे आता भवन्स मध्ये जॉब करते ती सुद्धा इंटरनॅशनल छत्रपती अवॉर्डी आहे अश्लेषा इंगोल आहे प्रीती सुपारे आहेत आणि या उत्तम खेळाडू सगळ्या
1: बरं
0: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलवर नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत कारण त्यांची अशी मोजमाप होत राहते या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट स्टेट लेवलवर एवढे पॉईंट नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मोजमाप म्हणजे मोजणी असते ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं
1: सिलेक्ट केला जातो
0: तो अवॉर्ड मिळतो
1: लवनीत मॅम आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कसं खेळाचे बारकावे शिकवलेत
0: प्लेअरमध्ये असताना कसं की आपल्या मनावर असतं केवढी प्रॅक्टिस करायची काय करायची पण जेव्हा कोचची भूमिका जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ऍज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 तेव्हा शाळेची मुलं त्यांचे वर्ग त्याच्यातनं ते स्पोर्ट्सचे पिरियड त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना एवढं शिकवणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर मग मी शाळा सुटल्यानंतर त्यांना मोजक्या पोरांना सिलेक्टेड पोरांना इंटरेस्टेड पोरांना मी घ्यायची आणि मग त्यांना मी आपलं हँडबॉल सुरुवात केली काही पॅरेंट्स मग ते अभ्यासाला घेऊन राहतात मग त्यांना समजवणं की नाही आपला एक टाइमटेबल असतो खेळायला जेवढा वेळ दिला तसंच अभ्यासाचा वेगवेगळा सोट म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली
1: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग थोडंसं खेळाकडे लक्ष देणं कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं
0: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं
1: बरोबर
0: कारण हे मुलं म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा प्रत्येक कॉलेज इव्हन इंडियाचे कोच मध्ये म्हणा जितके स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांचे जेवढे फ्री राहत नाही ना तेवढे स्पोर्ट्स टीचर सोबत फ्री राहतात कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभवतो कोचेसपेक्षा कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते

त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याच्या घरी तो कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात. आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो, ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात, टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात, इतर पॅरेंट्स लोक वेग, तर तो मध्ये असा गुंफलेला असतो. आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागतं, त्यामुळे त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं. मग त्याला की नाही अगर आपने हर चीज में आप पढाई भी करो, अपने घर के काम भी करो, अपने माँ बाप की भी बात सुनो, टीचर्स की बात सुनो स्कूल में और अपने कोचेस की, और डिसिप्लिन में रहो, तो बोली कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं.

0: अपने घर के काम भी करो, अपने माँ बाप की भी बात सुनो, टीचर्स की बात सुनो स्कूल में, और अपने कोचेस की, और डिसिप्लिन में रहो. तो बोले कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं. तर असं जेव्हा त्यांना कळतं की आणि ते करून पाहतात ना मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ, अरे देखो खेळता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है, ये तो पढ़ने में अच्छा है मॅडम, इसकी कोई प्रॉब्लेम नहीं है. तर मग जेव्हा त्यांना कळतं की आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले, खुश होतात ते बिचारे. त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं ना, ते उपाशी राहत का की नाही नाही अपना काम हो गया, अपने को ये मिलने वाला है, अपने को ये बताया गया, अपने को परमिशन मिल गई है, कोई बात नहीं आज दोन ही एक रोटी खाएंगे. तर ते प्रेमाचे भूकेले असतात
1: आणि टीचर्स आणि मुलांचं एक बॉन्डिंग
0: असतं,
1: ते सांभाळणं खूप गरजेचं आहे.
0: जेव्हा त्यांना कळतं ना खरं तर ते कोच मध्ये बघतात की अरे कोच तो अपने को पढाई के साथ खिलाता भी है, मारता भी है, डांटता भी है और आपको हेल्प भी करता है.
1: बरोबर.
0: जेव्हा तो एक समजू लागतो ना
1: तेव्हा ते गणित सोपं होऊन जातं. खेळ
0: गणित सोपं होतं दोघांसाठी सोपं.
1: बरोबर. तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, अतिशय महत्वाचा हा पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता, ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: खूप खूप चांगला की कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांच्या वरती तो पुरस्कार. आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल, मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला, त्यांची तलवार
1: बरं
0: ते असं. तर विचार करा तुम्ही जो मुकुट आम्हाला मिळालेला तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की आप एक विरांगणा आहोत आपण खरंच झाशीची. म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही वगैरे मध्ये बघितलेल्या पिक्चर मध्ये, तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत, विरांगणा आहोत आपण, की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी. तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. खरंच मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी जे मुलं मुली खेळतात त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकार अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना तेव्हा नक्कीच तो
1: खेळ दमदार होतो,
0: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
1: बरोबर. असं एखादा खेळ तुमचा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे, अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला, असा एखादा प्रसंग आठवतो?
0: मी जेव्हा खेळत होती तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं, जयपूरला नॅशनल सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला. म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली होती आमची तेव्हा, आणि ती पेनॉल्टी मी लास्टला म्हणजे मी मारली होती आणि तो गोल झाला होता आणि तेव्हा आम्ही जिंकलो होतो. तो एक माझा क्षण की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टीमला एक मेडल मिळालं होतं आणि तो एक क्षण. आणि कॉमनवेल्थ मध्ये सुद्धा इंटरनॅशनल जेव्हा दिल्लीला मला माझ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा मला आम्हाला मेडल मिळालं होतं तेव्हा सुद्धा अशीच पेनॉल्टी मिळाली होती पण ती पेनॉल्टी मिस झाली होती कारण इतकं ते टेन्शन आणि ते त्याच्यानंतर पुन्हा रिमॅच झाली होती त्याच्यामध्ये मग आम्ही मात्र जिंकलो होतो. पण असा जेव्हा तो एक पूर्ण धुरा आपल्या अंगावर येते आपल्या खांद्यावर येते तेव्हा तो क्षण असा डगमगल्याचा, पण तेव्हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो जिंकतो आणि जो शिकतो तो आयुष्यामध्ये खूप वरती नेतो.
1: बरोबर. कारण अगदी कमी वेळात तुम्हाला सगळं ते साध्य करायचं.
0: बिलकुल. अशीच एक आमची डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धेला आमची मॅच होती. तर हँडबॉल मध्ये नियमामध्ये असं आहे की कमीत कमी पाच मुलं किंवा पाच स्टुडंट राहिले तरी तुम्ही मॅच खेळू शकता. आता एका टीम मध्ये सात खेळणं गरजेचं असतं पण त्यावेळेला काय झालं होतं आमच्या क्लबचे फक्त पाच मुली सिलेक्ट झाल्या होत्या आणि बाकीच्या क्लबचे सात मुली आणि त्या सातीच्या साती मुलींनी बायकॉट करून दिला होता. वर्धेला आमचे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट मॅचेस होत्या नागपूर डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तर आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टकडनं गेलो होतो. तेव्हा आम्ही पुढच्या टीममध्ये सात खेळाडू पूर्ण विथ गोलकीपर आणि आमच्या टीममध्ये आम्ही फक्त पाच त्याच्यामध्ये गोलकीपर.
1: बरं.
0: तर आम्ही एक गोलकीपर आतमध्ये झाला तर आम्ही चार जण खेळत आहे समोर. त्या चार आम्ही या पाच मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो, प्रत्येकाशी खेळलो, नाशिक, पुणे, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला सगळ्यांशी खेळलो. आम्ही फायनलला पोहोचलो आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी त्यांची होस्ट टीमला आम्ही पाच मुलींनी मिळून जिंकलेला
1: आहे.
0: तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा जो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
1: बरोबर. इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: मला तर स्पोर्ट्स मध्ये आपल्या हँडबॉल मध्ये छत्रपती सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला. ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर.

0: म्हणून मिळाला, जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळाला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, साईकडनं, स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे.
1: खूप छान.
0: जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळे जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्यासोबत पीटी उषा वगैरे पण होती, तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि तिथे सुद्धा खूप मोठा मान आम्हाला राष्ट्रपतीद्वारे देण्यात आला होता.
1: छान. अर्थात सगळी तुमची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते, ते विद्यार्थीही चमकत आहेत. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला. तर लवनीत मॅडम, तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात कुठलं गीत?
2: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनू या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
3: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्त्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपलीही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल चिमोटे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.
3: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्व दिले जाते आणि जेव्हा घरात एखादं मूल आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्ड मध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
4: बेसिकली तसं पाहिलं तर 8th onwards म्हणजे जेव्हा मुलगा 8th असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या पर्सनॅलिटी अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला हवं. 8th हा राईट टाइम असतो. आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th onwards 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे ऍप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्यामधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात 5th onwards. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे 5th पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपण 8th onwards द्यायला पाहिजे.
3: अच्छा. मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंगकडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
4: बेसिकली हे नॅचरल आहे की कन्फ्युजन होणं एक नॅचरल प्रोसेस असते की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प करू शकतं मुलाला त्याचं करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, या सगळ्या पॅरामीटर्सचा त्याचा ऍप्टिट्यूड हा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं, है ना. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरोबर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला MBA मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी MBA मार्केटिंग आपण करावं, तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
3: खरंच. तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबी

0: कोणचा विचार करायला हवा?
1: बेसिकली माझ्या हिशोबाने 5 पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे. की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरने असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं, आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉ मध्ये कोणी लॉयर्स असतात दोघांकडे पण डिग्री असते, कोणी लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर ॲडव्होकेट लेवल्सवर चालले जातात, त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले, त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतं त्यांचं, आणि काही ॲडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतो आहे, दोघांकडे पण डिग्री आहे, मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा तुमच्या व्यक्तिमत्वाचा, है ना. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं, त्यामुळे फर्स्ट थिंग इज पर्सनॅलिटी अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय, प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थ मध्ये रिसर्च असतो, डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिक मध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात, है ना, की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्वॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्वॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्वॉल्ड असतं, मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा काही करता ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, ज्याचं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं, रिअलिस्टिक, तर अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. तर पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्ट्रीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली. पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाईन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट्स तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाईन करायला पाहिजे. ही एक सायंटिफिक आहे. तर हा झाला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे. कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे, कॉमर्स वाईट आहे किंवा असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कुठनं शिकताय त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये. आय आय टी मधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळा एक्सपोजर आहे, आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. तर त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे जायला पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे मग कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रॉस्पेक्ट त्याच्यामध्ये काय आहे करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. की येणाऱ्या 10 वर्षामध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जॉब प्रॉस्पेक्ट आहेत हे आपण गोष्टी बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट. मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी पालकांना पहिलेपासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा MBBS करायचंय किंवा काही करायचंय, त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगला MBA करायचं आहे किंवा परदेशातनं शिक्षण घ्यायचंय तर काय पैसा लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे असतं. या 6 बाबी फार इम्पॉर्टंट आहे, ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
0: खरंच सर, सध्या AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय आणि मुलं सध्या AIचा खूप अवलंब सुद्धा करतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
1: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युअली पाहिलं तर आपल्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते, ठीक आहे. तुमची तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा यूज आहे, म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये यूज आहे. कुठलीही डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये AI रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण AI तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये AIचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र

0: नाही आहे जिथे एआय रोल प्ले करत नाही आहे, पण असं नाही आहे की एआय तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं हे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे, तर एआय हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाही आहे, कुठल्याही क्षेत्राचं डोमेनचं नॉलेज नाही आहे, तोच व्यक्ती एआयचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. एआयला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या एआयकडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा एआय ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी एनईपी आहे 2020 मध्ये जे काही आपल्याला सांगितलंय की इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फसिस केलेला
1: आहे.
0: तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही साईड बाय साईड एआय बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे, किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाहीये, तुम्हाला मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचं प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर एआयला घाबरू नका, एआयला एक्सेप्ट करून है ना तेसा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट साठी उपयोग करू.
1: खरंच खूप छान. सर, करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा, आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
0: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स 7-1 करिअर्स लोकांना माहिती आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की मी एमबीबीएस करावं, डॉक्टर बनावं, है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे एमबीबीएस डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी, सीएस करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये युपीएससी वगैरे सगळं त्याला करायचं आहे, एमबीए करायचंय, लॉ करायचंय. याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्स बद्दल माहिती नाहीये आणि 13,000 जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलंय की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
1: त्याला काय वाटतं,
0: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा ऍप्टिट्यूड त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस, लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या सगळ्या त्याच्यामुळेच आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि एक प्रोफेशनल आणि एक सायंटिफिक रित्या करिअर चूज केला जात नाही. एक मध्ये सर्वे केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% ऑफ द स्टुडंट इन इंडिया यांना योग्य करिअर गायडन्स मिळतच नाही.
1: खरंच. सर, पण जेव्हा विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर कोणतं निवडावं हा प्रश्न पडत असेल तर कौन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे का? तुमच्या अनुभवांवरून काय सांगणार, कारण तुम्ही एक करिअर कौन्सिलर म्हणून बरेच वर्ष काम करताय.
0: हो, माझा जसा तुम्हाला अनुभव सांगतो मी तुम्हाला, काही मुलांचे पण मला काही एक दोन शेअर करायला नक्की आवडेल. जसा माझाच मुलगा एक आहे, माझा मुलगा सोहम, वेगळ्या प्रकारचा त्याचं नेचर होतं, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल अबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रांचेस किंवा इंजिनिअरिंग कडे पाठवणं त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याच्या सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी आणि मग त्याच्या स्किल्स बघून त्याचा नेचर बघून, खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंग कडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस अँड इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे, किंवा त्याला मेजर बिझनेस मध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी 2 semesters वगैरे केल्या आणि त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी असते, त्यांनी तेव्हा बिझनेस मध्ये मेजर घेतलं, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं आणि मग त्याच्यासोबत एआयचे टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांच्या पियर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं पण कसा बसा त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो फार असा डिप्रेस होता की त्याला ते आवडायचंच नाही, हे माझा स्किलच नाहीये. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही कौन्सिलिंग सेशन झाले काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर.
1: अरे वा. तर आणि खूप आनंद, फोटोग्राफी मध्ये आवड होती,
0: त्याला

0: फोटोग्राफी मध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती, सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो.
1: बरोबर.
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टरकडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटचं तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जे तुमचं आयुष्य घडवते आणि त्याच्यासाठी कॉन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचनी तुमच्या व्यक्तिमत्व तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्याने हेल्प हे होईल, हॅपीनेस आपला सोसायटी मधला वाढेल, आपल्याकडे एक चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील सगळीकडे आणि डिप्रेशन सोसायटी मधलं कमी होईल.
1: हो खरंच आहे.
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का? मग
0: बिलकुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचा इमोशनल इक्यू तुमचा कसा आहे याचा पण फार मोठा रोल आहे आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज कशा प्रकारचं त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कस मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाही आहे. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंगनी त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं है ना तर ते बघून शिकतात गोष्टींना. असं वेगळ्या वेगळ्या हे असतात ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल काय किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय, त्याची न्युमेरिकल अबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे, है ना, लॉजिकल अबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी अस्पेक्ट्स आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात. स्किल आयडेंटिफाय करणं, क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये. इंजिनिअरिंगला पाठवत आहे आणि तुम्ही हे बघतच नाहीये की न्युमेरिकल अबिलिटी आणि मेकॅनिकल अबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे,
0: आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहे. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसॅबिलिटीज काही मुलांना असतात, सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार? मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे मुळात बरोबर नाहीये. याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेसा प्लॅनिंग आपण समजा दिलं
1: तो जास्त तो
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे
1: खरंच. तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर, तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
0: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की रुख जाना नहीं तू कभी हार के

0: तर मैत्रिणींनो या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. सर, आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्ती महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार? म्हणजे
1: हो, आपली सिस्टम अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टम मध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटिटिव्ह परीक्षा किंवा मार्क

0: त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, खूप मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं, तर हे मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमचे स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल.
1: बरोबर.
0: सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
1: अच्छा.
0: आणि त्या स्ट्रॅटेजीजनी स्किलफुली समजा आपण प्लॅनिंगनी पेपर्स दिले, जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्स मध्ये, जेणे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलरली, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे, पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाहीये, आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे, की त्याचा अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचा नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्स मध्ये, सोशल सर्व्हिस मध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तो करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की ज्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन मिळते किंवा कुठल्या मॅनेजमेंटमध्ये मिळतंय, तुम्हाला मिडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेताय, पण समजा तुमच्यामधल्या लाईफ स्किल जास्त चांगल्या आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकतं. तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.
1: खरंच सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला आयुष्यात, गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअर मध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
0: पहा, सचिन तेंडुलकर कधी बनला? जेव्हा का रमाकांत आचरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टम मध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं सगळं ते साध्य करू शकले.
1: बरोबर.
0: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो, तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो, तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही एखादं करिअर चूज केलं तर ते बरोबर आहे की नाही हे इव्हॅल्युएट करू शकतो. ते अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
1: बरोबर
0: आहे ना. तर तसंच करिअरमध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्टअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग्स पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळो याच्यासाठी तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल, सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसा काम कराल किंवा मोठा बिझनेसमॅन कसा व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स, प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. ऑफकोर्स मेंटरचा रिप्लेसमेंट नाही आहे आज.
1: हो. आणि सर, भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयच जे युग बघतो आहे, तर काय असू शकतं?
0: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच चांगले चांगले करिअर्स आहेत. जसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं. जसं मेकॅट्रॉनिक्स झालं की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रॉबोटिक्स विथ एआय झालं.
1: अच्छा.
0: आज सगळं काही चायनाने तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट आणते. आजकाल रोबोटिक सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत, सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर, भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं. लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन वर पूर्ण वर्ल्ड चाललेलं आहे आज, है ना. आज तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्ड मध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं. असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेलं आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करत आहे आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटी

0: टीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्डमध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बा बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अव्हेलेबलच नाही आहे माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचं आहे, तर फक्त लिटिगेशन नाही आहे.
1: बरोबर.
0: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्युट रिझोल्युशन झालं, त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं, ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतके वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अव्हेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला आता तुम्ही बाहेर जातो युरोपियन लॉ वेगळा असतो, तर अशा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्टसाठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉइंग खूप सुंदर असतं मुलाचं, मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क ड्रॉइंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू तर 9वी नंतर सोडून दिलं कारण की 10वी होती, लक्षच नाही दिलं, मी हे सगळं करायचो काही केलं करच नाही. तर डिझायनिंग करिअर्स जे आहेत, बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अवेलेबल आहे तुम्हाला की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
1: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेज पाहिजे बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये, हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असलं पाहिजे तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीचे रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या त्या मॅच होतात आहे की नाही हे सगळं पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी, फक्त डिग्रीच्या नावावर नाही झालं पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे, तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. डेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यासपूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
1: बरोबर सर. जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना?
0: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृशक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
1: खरंच
0: की आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे हे माझं खरोखरच म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी म्हणून मी आज जे काही ते इथे घडलो. तर त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केलं आहे याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत आणि मुलं असो किंवा मुली असो, मुलींमध्ये जास्त डायनॅमिझम आहे, मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत, लॉयल्टी जास्त आहे, त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग अबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत, त्यांना पण तुम्ही योग्य संधी दिला पाहिजे हे माझं पहिले सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंग नाही, एक प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण नियर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत तुमची त्यांच्याप्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू, असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे आज, सगळ्या वर्ल्ड मधली हायएस्ट युथ आपल्याकडे, पण ते मिसगाइडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली, जी मुलाला तर घडवते, कुटुंबाला पण घडवते, पण देशालाही घडवते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना योग्य करिअर मार्गदर्शनासाठी मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर कॉन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही, गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी, त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं, खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे. आणि प्रॉपर एक ऍडवाइस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशन लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्यांना समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज युथ फोर्स मिळेल की ज्यांनी आपल्या देशाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल.

0: खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही, आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमोटे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: इंद्रधनू या मालिकेअंतर्गत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो, या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. नमस्कार.

0: दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदे अंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं. तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं. पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशा प्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी

भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारने घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, क्षेत्रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जत्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनिनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन पर्वतनिनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सार्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्त्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VB जी रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं. पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिष्णोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा स्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
2: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.

ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा निवृत्तीनाथ निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं या संबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शीळ गावाजवळ आज सकाळी 2 एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. T20 विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं कॅनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरू होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातल्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, सरफनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन.
राज्यात विकसित भारत जी रामजी योजना

योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि जपान दरम्यान आज आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा, औषध निर्माण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रातले सामंजस्य करार झाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकायची यांच्याबरोबर 16व्या वार्षिक शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली, त्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाद्वारे कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, फक्त त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी आणि मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, फक्त महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या. मुंबईच्या साकीनाका भागात आज एका 55 वर्षीय इसमाचा उघड्या गटारात पडून

0: मृत्यू झाला. मुंबईत चेंबूर इथे झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टी यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे ही कारवाई केल्याचं यासंबंधीच्या पत्रकात म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 589 अंकांची वाढ झाली आणि तो 77,502 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 170 अंकांनी वधारून 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन प्रसारण सभेत मी संजय वैरागर स्वागत करतो. संध्याकाळचे 5:02 झालेत. आजच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मिक्स मसाला या कार्यक्रमानं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया निळखंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल.

अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं गजेंद्र अहिर यांचं. सर होता श्रेया घोषाल यांचा, तर चित्रपट होता नीळकंठ मास्तर.

0: अशोक पत्के यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सौमित्र यांचं. स्वर होता साधना सरगम आणि सहकाऱ्यांचा. मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया इस्माईल दरबार यांनी संगीतबद्ध केलेलं महबूब यांचं गीत. स्वर आहे उदित नारायण, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांचा. तर चित्रपट हम दिल दे चुके सनम.

उदित नारायण अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं महबूब यांचं. संगीतकार होते इस्माईल दरबार. तर चित्रपट होता हम दिल दे चुके सनम. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया अजीज नाझन आणि सहकाऱ्यांनी गायलेली कैसर रत्नगिरवी यांची कवाली. संगीतबद्ध केली आहे अजीज नाझन यांनी.

अजीज नाझान आणि सकरांनी गायलेली ही कवाली आत्ताच आपण ऐकलीत. या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवा आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खर तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात. म्हणूनच

वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री KM मुन्शी यांनी 1950 साली वन महोत्सवाची सुरुवात केली. वन महोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपं लावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वन महोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभ बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युव आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका रूपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रूपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवेळ या मालेत मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितलंय का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरणात पसरलेली प्रसन्न शांतता, हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. या वेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाहीत तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचा काळ. पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळी प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक

जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं. त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुरिया धनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव अनुभवतो, अशा वेळी काही मिनिटे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूया तरुणाई या मालिके अंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: तरुणाई या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोर ती सांगण्यासाठी आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
2: नमस्कार
1: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे?
2: तो माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे, नागपूरहूनच झालेलं आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
1: मला सांग, साधारण आपल्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं MSc बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
2: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10 पैकी 9 मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्टमध्ये. मी पण BSc पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांचं हेच कारण असतं, जो दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून. ते माझा पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यान आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं. आणि त्या पॅन्डेमिक मध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं. आणि माझं घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे.
1: आणि वेगळी अशी फील्ड आहे आणि यातही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
2: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं

0: नको होतं की पॅन्डेमिक लागला, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलंय की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे
1: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
0: करेक्ट.
1: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिणं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूया. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच वेगवेगळे छंद असतात, तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
0: फिरण्याची आवड मला पण आहे. पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी. हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणांमुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येत ते इथे का नाही करता येत, तर शोधत तर मी नेहमीपासून होते. आणि जानेवारीच्या दरम्यान आयव्ह्यू एंटरप्राइज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी म्हणून मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो. त्यांनी मला फोन केला एकदा की असं असं एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं, आणि त्या खूप वेळ सांगतच होत्या. मग मी त्यांना म्हटलं मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. त्या मला म्हणाल्या की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
1: अच्छा.
0: मी पहिले तर त्यांना म्हटलं मॅडम माझं कायच वय हो, मी काय लिहिणार, आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हाही होताच. पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिही तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता. म्हणजे जानेवारी 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल आणि फेब्रुवारी एंडला आम्हाला सबमिट करायचं होतं, तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान हा अजून मांडला जाऊ शकतो. तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे. नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन, आणि त्याचं ध्येयवाक्य आहे आम्ही रोज म्हणतो ते भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो और भारत को बनाओ. तर मी जुलै 2025 पासून पण यांच्यासोबत कार्यरत होतेच. तर ते भारत को मानो पण थोडं कठीण झालं आजच्या जनरेशनमध्ये. लोकांना पहिले एक्सेप्टच करायला वेळ लागतो की आपण किती चांगल्या देशात राहतो, आपण विसरून गेलोय आपण काय होतो आधी, आपल्याकडलं शिक्षण केवढं चांगलं होतं, आपल्याकडे किती चांगली इंडस्ट्री होती, हे आपण सगळं विसरून आता फक्त बाहेर जायला पाहतोय. तर याच सगळ्या कंटेक्स्टवरती हे पुस्तक लिहिलं गेलं, रिबिल्डिंग भारत. आणि याचं एम हेच आहे की 14-15 वर्षाच्या वयात जर का हे पुस्तक वाचलं गेलं कुठल्या विद्यार्थ्याकडून, तर त्यांना अटलिस्ट एक आपण ओळख करून द्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी परत सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मेन आहे. याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी. हा त्याचा मागचा हेतू.
1: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेले आहेस, तर मग तुला कसं वाचन लिखाण तुला याची आवड आहे का?
0: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला आहे म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची आवड आहे का, वाचायला मला खूप आवडतं.
1: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींशी अवेअरनेस म्हणा आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे जसं काही पार्ट्स त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
0: पुस्तकाचं मेन 2 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे ह्याला इंट्रोड्यूस केलेल्या, याची खोली जाणवून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास एखाद्यानी घरच्या पुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं, सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूच्या 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मग बोलणं होणार नाही, बरेच वर्ष कळणार नाही कुठे काय. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळ वापस

0: इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025 जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मित्रमैत्रिणी कित्येक बाहेर. ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे ना की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझा ना मास्टर्सचं युएसला होत आहे, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिएक्शन असते की अरे वा काँग्रेट्स, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता आता तिथेच. हे खूप कॉमन झालं. आम्ही विसरून गेलोय की आपण का थांबायचो इकडे, तो डिसिजन किती कलेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा.
1: बरोबर.
0: तर फर्स्ट पार्ट मध्ये हा प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे, त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिव्ह अप करतात, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे एनआरआय एक गोष्ट आहे आणि मग काही असे जे पीआयओ म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतलेली आहे, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन्ड आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसतं तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचा नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आणि मी खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे तो आहे आपुलकी कशी निर्माण करता येईल. कारण देशाबाहेर जी लोक असतात ती फक्त आई वडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आई वडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आई वडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असते, त्यांची काळजी असते. ती काळजी ही फक्त आई वडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझं घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, की आपुलकी कशी निर्माण करता येईल, कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे ना आपण त्याच्याच साठी वापस येतो, त्याच्याच साठी काम करतो.
1: बरोबर.
0: तर ती आपुलकी निर्माण करणं आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे, माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा आई वडील आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे मनमोहनजी, सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात ना नेहमी, मी काय माझी बहीण काय. आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं की हा आम्ही मोठ्यांनी सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं, असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळालेत नेहमी, की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे, ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते. या सीझन मध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला तिळगुळच का खाल्लं पाहिजे, तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणीपासून सांगितलं गेलं. म्हणून मी आणि ताईंनी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण नीट सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे गोष्टी इम्प्रूव्ह करेल, याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
1: अच्छा. तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर यशामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती आणि बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
0: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ऍज गुड ऍज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचे होते, त्यामुळे त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आय व्ही एंटरप्राईजला मी मेन्शन करेल नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं, कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाइम टू टाइम खूप एनकरेज केला आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेल्या आहेत, त्यांच्या घरचे बरेच लोक बाहेर राहून आले आहेत आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेले. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की हे खूप बायस्ड पुस्तक होत होतं, की नाही लोक चाललेच आहे चाललेच आहे चाललेच. माझे मित्रमैत्रिणी जे वेळ टू वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की अरे असं एकाच बाजूनी म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्या मनाने पुष्कळ बदललेला आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर, आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारणास्तव असो पण येत आहेत वापस. असं झालं की मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
1: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव स्थिती काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहेस.
0: एका बाजूला झुकू नाही दिलेलं आहे, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
1: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशोमध्ये लोक चालले आहेत बाहेर बरोबर आहे आणि ते बाहेर किती जात आहेत तिथनं कोणी कोण किती वापस येत आहे आणि आपण एरावाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले किती लोक आले त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहेस.
0: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ द सक्सेसफुल नावाचं.
1: अच्छा.
0: त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट

0: तुम्ही आता म्हणालात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्ह ऑफ मायग्रेशन असं त्याला म्हणतात. तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन आहे, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
1: अच्छा, तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं आहे तर याला कसा रिस्पॉन्स आहे आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचा काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
0: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टर वरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून विणलंय, असं अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव ते करून देतं, टोचऱ्या प्रॉब्लेमची जाणीव, तर जी आधी लोकांना नव्हती त्यांनी म्हटलं की आम्हाला आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे बघ, तर मग त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार आम्ही तर कधी विचारच नाही केला की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. तर एक एक जण म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरी बडी हू लिव्ह इंडिया माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस, म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या, आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो पहा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, पुढली लाईन काय हम बुलबुले है इसकी ये गुलसीता हमारा, गुलसीता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी, बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिलं कोण जातो? बुलबुल. तर आपण चुकीचं आहे आपण नको म्हणायला मग असं. तर या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतो, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी, खूप सुंदर गाणं आहे सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्मो जनी येते शेते मोरी, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच स्मरण पावणार तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य आहे अशी माझी जन्मभूमी. त्या गाण्यावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं की विचार करायला लावावं. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, मग आता पुस्तक संपल्या संपल्या ते गाणं ऐकायचा इम्पॅक्ट जो होता त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हो हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेस काँग्रेस म्हणत होते बाहेर जाताना, आता ते काँग्रेस म्हणायच्या आधी विचार करतील. अजून तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळावं ज्याला काहीच माहिती नाही, त्यांनी वाचून मला सांगावं. तर कोणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझं पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं, कारण पुस्तक इज एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी वाचलंय.
1: बरोबर, असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्यानंतर तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
0: थोडस, मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल. मी म्हटलं ना भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय, पण भारत को मानो भारत के बनो आणि भारत को बनावचं पुस्तक होईल त्या दिवशी मला समाधान मिळेल.
1: आता मला असं सांग या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुला वाटतं का?
0: कमी पडते म्हणता नाही येणार, कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
1: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं, पण आताचे जे युथ आहेत म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे, तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना तो स्ट्रगल बघावा नाही लागलेला आहे तसं पाहिलं तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का?
0: नक्कीच इथूनच क्रिएट होतो, कारण अजून त्यांना ती खोली कळलेली नाही या गोष्टींची, ती कळायला हवी. मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत, काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
1: बरोबर, म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे. अच्छा, आता मला सांग ही तुझ्या या रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
0: भारत को मानो आणि भारत के बनो बनाव या गोष्टींवरती जे लिहायचं तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाव या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी म्हणजे अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केलाय. काही लोक असे असतील जे खरंच बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतायत ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरं बाहेर जाणार नाही, अशा काही लोकांना मी ओळखते, त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातील त्या पुस्तकात दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात ज्या जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतल्या जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांचा प्रत्येक एकावरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानव मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानावं, की भारत काय होता आधी ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम आहे होईल आहे या पुस्तकात जो

0: प्रॉब्लेम आहे तो. आणि बनो आणि बनाव मध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
1: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझा पुस्तक लेखनाचा, तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल. कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझं या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः यूथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस, तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्या हात वाखणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरते शेवटी असं सांग की तू यूथ आहेस, तर आता तू लेखिका सुद्धा आहे, तर आपल्या तू यूथला तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
0: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण का करतोय, नक्की का करतोय, कोणतरी सापडेल तो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं हे त्यांनी नक्की शोधून काढावं. कोणानं कोणाला प्रश्न विचारून मुख्यतः हे एक सजेशन राहिलं आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्याने इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
1: तर मित्रमैत्रिणींना आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक, जी एका पुस्तकाची लेखिका आहे अतिशय कमी अशा वयात. रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा, आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आत्ताच आपण तरुणा या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडी वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम युववाणी. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून
1: हा कार्यक्रम आम्ही संक्षेपित केला. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे ठीक 6 वाजले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मराठा तितुका मेळवावा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद घन.

0: आनंद खान यांच्या संगीत नियोजनात हे गीत होतं शांता शेळके यांचं, स्वर होता आशा भोसले यांचा, तर चित्रपट होता मराठा तितुका मिळवावा.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: कार्यक्रमात आता ऐकूया कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं कामापुरता मामा या चित्रपटातलं. गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: मराठी चित्रपट संगीतात आता ऐकूया. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत गायलं आहे श्रेया घोषाल यांनी, तर चित्रपट लय भारी.

लई भरी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं. गुरु ठाकूर यांचं, संगीतकार होते अजय अतुल. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. निवेदनार्थात शेतकरी बंधू भगिनींसाठी, शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-246-72. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल, तर चित्रपट जत्रा.

0: आनंद शिंदे, वैशाली सामंत आणि सहकारी निघालेलं हे गीत होतं जितेंद्र जोशी यांचं. संगीतकार होते अजय अतुल. तर चित्रपट होता जत्रा.
1: श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02414244371 किंवा 02446372 या दूरध्वनी क्रमांकावर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. गायलं आहे स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी. तर चित्रपट टाइमपास.

0: आदर शिंदे, कीर्ती किल्लेदार, आनंदी जोशी आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत होतं मंदार चोळकर यांचं. संगीतकार होते अमित राज. तर चित्रपट होता दुनियादारी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 6:30 वाजले आहेत.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शनपर विशेष मालिका
4: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
5: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
5: सकाळी 9:15 वाजता.

सन्मान योजना जिल्ह्यातील कलाकार आणि साहित्यिक यांना मानधन देण्याकरिता राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना 1954-55 पासून राबविली जाते. या अनुषंगाने 16 मार्च 2024 रोजी सदर योजनेच्या संदर्भात पूर्वीचे सर्व शासन निर्णय अतिक्रमित करून नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्या अनुषंगाने बदल याप्रमाणे. योजनेचे नाव राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना. जे कलाकार 15 वर्षापेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजराण करणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील. आणि जे साहित्यिक 15 वर्षापेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे, केवळ त्यावरच गुजराण असणारे साहित्यिक कलाक्षेत्राशी निगडीत लेखन समीक्षा करतात, असे साहित्यिक या योजनेसाठी पात्र असतील. पात्रता: ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षांनी शिथिल करण्यात येत आहे, अर्थात दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्ष असेल. ज्यांचे कला आणि साहित्य क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्ष आहे. ज्यांनी कला आणि साहित्यिक आणि कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार आणि मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकारांचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयापेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार, तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार, कलाकार साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. पात्र आणि इच्छुक कलाकार आणि साहित्यिक यांनी दिनांक 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत aplesarkar.gov.in यावरच ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी अर्जदार आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊ शकतील. काही अडचण येत असल्यास संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. उपरोक्त नमूद कालावधी व्यतिरिक्त प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि ऑफलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही. निवेदन संपलं.

आता ऐकूया एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे उद्या रविवारी अर्थात 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहारा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे संजय वैरागर.

या रूपरेषानंतर लगेचच 6:40 आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आज यात कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. सहभागी तज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज शिवराम सोनवणे आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम भटुळे. रात्री 8:15 मिश्र संगीत सुगम संगीत 8:35 रात्री 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे भारती कुलकर्णी यांचं. जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा आणि रात्री 10:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडन इथं खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या उपांत्य क्रिकेट सामन्यांचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू खेळ संपेपर्यंत. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या आहे शुक्रवार अर्थात 3 जून.

2026 उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:51 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात, दिनविशेष 6:25 6:30 चिंतन, लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले। कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:35।

6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात रोगमुक्त सोयाबीन नियोजन याविषयी माहिती. बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 7:45 लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती सादर करते आहेत रोशन जाधव. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात नदी पुनर्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेह दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 आणि संकलक आहेत समीर दानी. 7:00 आजचा सुविचार प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली 7:45. 7:50 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर सुगम संगीत ऐकू शकाल 7:55 8:20 आणि रात्री 8:35. लोकजागर या कार्यक्रमात 8:40 आणि रात्री 8:15 महावितरणाच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध उपक्रम आणि योजनाविषयी अहिल्यानगर महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल 9:15. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया मुंबई विद भारतीचे कार्यक्रम 9:30 ते 10:00 आणि 1:00 ते 5:00 दरम्यान 10:00 फोन गाणी हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे प्रज्ञा असनीकर यांचं. हिंदी चित्रपट संगीत 11:00 ते 11:15 आपली गाणी NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28 वनिता मंडळ 12:00 मुंबई केंद्रावरून. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणीसाठी कार्यक्रम युवानी उद्याचा विषय आहे आषाढ मासी. सूत्रसंचालन केलंय कोमल पाटील हिनं तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. हिंदी चित्रपट संगीत 6:40 ऐकू शकाल काही गझल. विधिमंडळ समालोचन 7:15 मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग याविषयी मुक्काम पोस्ट पळवे खुर्द तालुका पारनेर इथले प्रताप देशमुख यांची मुलाखत आणि त्यानंतर एकत्रित पद्धतीने यशस्वी उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट भोकर तालुका श्रीरामपूर इथले सचिन जगताप यांची मुलाखत सादर करते आहेत सुदाम बटुळे. आपली आवड रात्री 9:00 रात्री 9:30 नमस्कार तिथे चमत्कार हे लोकनाट्य सादर करते आहेत गणेश साळवे आणि सहकारी आणि रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत संक्षेपित केली जातील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीताचा थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे

0: मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73 85 36 20 12.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड.

भावंडा झाला, मुलगा झाला, आपण फार आनंद व्यक्त करतो. भाविकांनो, अहो काही ठिकाणी तर हत्तीवरून साखर वाटले जाते, मोठमोठे कार्यक्रम केले जातात, का तर म्हणे मुलगा झाला. अहो पण मुलगा काय आणि मुलगी काय सारखच ना, मुलगी झाली की तोंड वाकड तिकड आपण करतो. आज मुलगी कुठे कमी आहे सांगा ना मला. मुलगी होऊ नये म्हणून अनेक जण काही प्रयत्न करतात, सर्वांना मुलगाच पाहिजे, अशी मुलगी का नको मला सांगा ना. आज आमच्या मुली कुठे कमी आहेत, गावच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत मुलगी पोहोचली. संगीत क्षेत्र, क्रीडा, वैमानिक, रेल्वे, पोलीस सेवेमध्ये मोठमोठ्या पदावर आज मुलगीच पोहोचली आहे. एवढेच नव्हे तर अंतराळात सुद्धा कल्पना चावला, सुनीता विल्यम्स पोहोचल्या. आपण त्याच मुली मग का नको म्हणतो. मुलगी असा भेद करू नये. शास्त्र सांगतं की मुलगा एक कुळाचा उद्धार करतो, पण मुलगी 42 कुळाचा उद्धार करते. आणि याच भक्तिरूपी मुलीचं गुणगान संत तुकाराम महाराज या ठिकाणी करत आहेत.

कैचुडा हाती आला, हवा कैचुडा हाती आला, अन अंकन मोती नाकाला. बर का मंडळी? हवा अखैचुडा हाती आला अन

0: तुकोबारायांनी सांगितलं, भक्तिरूपी मुलीला आपल्या घरी जर आणायचं असेल तर बोध, बुद्धी आणि विवेकाचाच मुरळी गेला पाहिजे, तरच ती भक्तिरूपी मुलगी आपल्या घरी येईल। नाहीतर मला सांगा भाऊ, एखाद्या साधारण माणूस जर आपण मुरळी म्हणून पाठवला तर सासरकडील मंडळी तो नवीन मुरळी पाहून त्या लेकीला पाठवतील का?
1: नाही नाही नाही, कसं पाठवतील?
0: अजिबात नाही ना, नाही पाठवणार। मग तुकोबाराया सांगतात हे कशामुळे झालं तर

आणि विवेक हाच योग्यतेचा मुरळी आहे आणि तोच तिला मुरळी म्हणून आपल्याला या ठिकाणी पाठवायचा आहे. तेव्हाच ती भक्ती आपल्या या ठिकाणी घरी येणार आहे.

लीला संत तुकोबाराया या दृष्टांतासमोर आपल्या समोर या ठिकाणी मानतात, दृष्टांत सांगतात. लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. साखरेची आणि रव्याची चव घेण्यासाठी मुंगी होणं गरजेचं नाही, पण मुंगी इतकं लहान झाल्याशिवाय आम्हाला भक्तीची गोडी चाखता येणार नाही. आम्हाला ते अवगत करायचं आहे. एखाद्या कडक इस्त्री केलेला गर्विष्ठ माणूस जर आपल्या समोर आला आणि आपण तेवढ्याच तोऱ्यामध्ये चाललो तर तो माणूस आपल्याला काय बोलणार का? नाही बोल.

त्यासाठी कमीत कमी त्याच्या आपण पाया पडायला जर लागलो आणि पाया जर पडलो तर त्याला झुकावं लागेल. कशासाठी? की आपल्याला उठवण्यासाठी. आणि मग आपल्याला उठवत्या वेळेस त्याची इस्त्री मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नम्रता आमच्या वाकण्यामध्ये आहे. मग इथं तर पंढरीशी लोका नाही अभिमान, अन पाया पडी जन एकमेका.

बाबांनो, पाया पडणं, एकमेकांचा आदर करणं ही आमची संस्कृती आहे आणि हिताचंही आहे. आपण जर पाया पडलो तर आपलं मस्तक अष्ट चक्रांना भेदणार सर्वांग चक्राचं स्थान म्हणजे कपाळ आहे आणि अर्ध चक्रचं स्थान म्हणजे अंगठा आहे. एखादा थोर व्यक्तीच्या, ऋषीमुनीच्या, साधू संतांच्या, आई वडिलांच्या अंगठ्यावर, पायाच्या अंगठ्यावर जर आपलं कपाळ म्हणजे हे कपाळाचं सेंटर जर टेकवलं तर ॲक्युप्रेशरनं, त्या स्पर्शानं त्याच्यातील व्हील पॉवर, मॅन पॉवर, विद्युत पॉवर अनेक रोगांना झगडण्यासाठी आपलं या ठिकाणी काम करते. एक वेगळी शक्ती आपल्याला या ठिकाणी देते आणि म्हणून आम्ही नमस्कार विसरलो आणि आता तर आमची पिढी हाय बाय करते. दुराव्याने आज मनशक्ती, आत्मशक्ती, विद्युत शक्ती ही सगळी लोप पावत चालली. परकीय संस्कृती या ठिकाणी आपण या ठिकाणी अवलंबतो आहे म्हणून तुकाराम महाराजांनी कळकळून सांगितलं, बाबांनो लीन व्हा, नतमस्तक व्हा, जिथे आहे तेथे भक्तीचं व्यासपीठ असतं. म्हणून तर मायाविरहित भक्तीचं व्यासपीठ जिथे निर्माण होईल तिथेच आमचा पांडुरंग विराजमान होईल. म्हणून एका नमस्कारानं एवढी लीनता आणि एवढी भक्ती आपल्याला या ठिकाणी तुकोबारायांनी शिकवली. म्हणून तर

लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यात आज आपण ऐकत आहोत हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड.

0: मध्ये जातो आणि जेव्हा एखादा खेळ चालू असतो कसरतीचा खेळ आमची ही संस्कृती आमची ही लोककला आणि त्याच वेळेला संत एकनाथ महाराजांनी या गाव गाड्यातल्या सगळ्या ज्या लोककला आहेत आणि त्याच्याच आधारे विविध भारुडांच्या रूपकांची निर्मिती केली म्हणून तर या कोल्हाटिणीच्या रूपामध्ये माझे संत एकनाथ महाराज आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि ते सांगतात कोल्हाटीन मारी तसे उडी अनेक वीस स्वर्गावरती माडी देखे द्वार खिडकी उघडी अव देखे द्वार खिडकी उघडी आगाद माया आगाद माया आगाद माया।
1: हामिद अमीन सय्यद आणि सेकरांनी सादर केलेलं भारूड आत्ताच आपण ऐकलं। कार्यक्रम होता लोकसंगीताचा। आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। यानंतर ठीक 7 वाजता ऐकूयात प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि TET पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. या जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिला

0: यांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषी मंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा, अर्धा एकर करा किंवा कुणाला सातबारा करू नका, हा उद्देश आमचा नाही आहे. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं यामधनं उद्देश आहे. शेतीची ओळख म्हणजे नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकल महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे, त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एकमतानं मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायत संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून 1 वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून 1 महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले.
2: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू

0: आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रूपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकी नाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती, त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर ऋतू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहाय्यक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची. ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
3: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
3: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा

0: यांचा तो स्वर
1: अवश्य ऐका. सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
4: आम्ही चर्चा करतो.
7: आम्ही गप्पाही मारतो.
8: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
9: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
10: दुपारी 12
11: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
12: आपुलकी आधार.

आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच

0: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेतीकामासाठी गाळ, मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही,

तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं, खड्डे भरणं, विहीर खणणं, जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिश्नोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिश्नोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर या संदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान आवतडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय महामार्ग 52 भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली. 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. सदस्य प्रकाश सोळंके, काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्राम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2,388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी

0: सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता, त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल, असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल, असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच CBSE, ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल, असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक

साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस

0: सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे, वाचक स्वर रश्मी पाटकर यांचा. याबरोबरच आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz FM बँडवर. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 11 आषाढ 1948 अर्थात 3 जुलै 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, आता ऐकूया कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. तज्ज्ञांसमवेत सहभागी झाले आहेत अंकुश जोशी, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. ऐकूया तर कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आयुष्याच्या अनेक टप्प्यांवरती आपल्याला अनेक लोक भेटतात आणि त्यातले अनेक मित्र आपले बनतात. आपल्या प्रत्येक गरजेच्या वेळी, अडचणीच्या वेळी हे मित्र उभे राहतात योग्य सल्ल्याच्या, मार्गदर्शनाच्या आणि मदतीच्या. त्यांच्या ओघाने आपण आपलं आयुष्य, आपलं जगणं हे सुसह्य करत असतो. आज आपण महाविस्तार AI ॲप एक शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे, याचे नेमके ॲडव्हान्टेजेस किंवा आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात आणि कशा प्रकारे आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो, त्याच्याबद्दलच्या आपल्या काय शंका आहेत आणि त्या सगळ्याचबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम, तसंच कोपरगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे साहेब आणि मुक्काम अंजनापूर पोस्ट रांजणगाव देशमुख तालुका कोपरगाव इथले प्रगतिशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे. आपल्या सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आपणही या चर्चेत सहभागी होऊ शकता, आपले प्रश्न विचारू शकता. संपर्क करण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक असणार आहेत 0241 242 3471 किंवा 0241 242 3672. सुनणे सर, कदम साहेब, मी सुरुवात आपल्यापासून करतो. महाविस्तार AI असेल किंवा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, अगदी आपल्या पंतप्रधान साहेबांपासून तर अगदी सर्वत्रच कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळीकडेच या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची खूप चर्चा आहे, अनेक संभ्रम याच्याबद्दलचे आहेत आणि यामध्ये आता आपल्या

0: कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा महाविस्तार AIच्या माध्यमातून शासनाने हा ॲप शेतकऱ्यांच्या मदतीसाठी म्हणून आणलेला आहे. सुरुवातीला आपण AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आहे तर याविषयी आपण आधी शेतकरी बांधवांना सांगूयात.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मराठीत सांगायचं झालं त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक संगणकांना किंवा यंत्रांना माणसासारखे शिकणे, समजून घेणे, निर्णय घेणे व स्वतःहून विचार करणे याची क्षमता देणारी ही एक प्रणाली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास AI प्रणाली हवामानाचा अंदाज, मातीतील बदल, पिकांची वाढ, सिंचनाची गरज, पीकवरील कीड व रोग यांच्याविषयीचे नियंत्रण याच्या निर्णय घेऊ शकते. म्हणजेच काय, एकंदरीत जर एखाद्या भागात पुढील 3 दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असेल तर AI प्रणाली शेतकऱ्याला सध्या पाणी देऊ नका असा सल्ला देऊ शकते. यामुळे काय होईल की ती पाण्याची बचत होईल, पिकावर विपरीत परिणाम होणार नाही. म्हणजेच काय, एकंदरीतच ही या प्रणालीचा जर आपण वापर केला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा तर शेतकऱ्यांना निर्णय घेणं, अचूक निर्णय घेणं शक्य होईल.
0: नक्की सर. म्हणजे शेतकरी बंधूंनो, थोडक्यात आपल्याला काही दिवसानंतरचं भविष्य सांगणारी अशी ही यंत्रणा आहे. सध्या परिस्थिती काय आहे त्याच्यानुसार काय काय होऊ शकतं किंवा कसं काय होऊ शकतं याविषयी ते आपल्याला मदत करू शकतं. सोरोणे सर, आता महाविस्तार AI जे ॲप आणलेलं आहे तर भारतामध्ये आत्तापर्यंत किंवा तुमच्या माहितीनुसार हे ॲप असं ॲप शेतीच्या मदतीसाठी म्हणून कोणत्या कोणत्या राज्यांनी आत्तापर्यंत आणलेलं आहे आणि सध्याची आपल्या महाराष्ट्राची किंवा आपल्या नगर जिल्ह्याची याच्यामध्ये काय परिस्थिती आहे आपण शेतकरी बांधवांना सांगा.
2: नक्कीच, महाविस्तार AI या नावाचं ॲप महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत 31 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते याचं लॉन्चिंग करण्यात आलं. आता जवळजवळ त्याला 1 वर्ष उलटून गेलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हे महाविस्तार AI ॲप डाउनलोड केलेलं आहे. आणि याच धर्तीवर महाविस्तार AIच्या सक्सेसनंतर भारत सरकारने त्यांचं भारत विस्तार AI नावाचं ॲप देखील याच्यामध्ये लॉन्च करत आहे.
0: बरं, म्हणजे अजून झालेलं नाही होणार. आणि अजून आणखीन कोणत्या कोणत्या राज्यांनी असं काही प्रयत्न केलेला आहे का काय? म्हणजे
2: महाराष्ट्र त्याच्यातला पायोनियर आहे की महाराष्ट्रामध्ये महाविस्तार AI नावाचं ॲप जे कृत्रिम बुद्धिमत्तेवर शेतकऱ्यांसाठी शेती सल्ला देणारं ॲप आहे.
0: नक्कीच, म्हणजे आपल्या राज्याने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि शेतकरी बांधवांसाठी पहिलं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेच नवीन असताना याच्यामध्ये महाविस्तार म्हणून कृषी AI ॲप याच्यामध्ये लॉन्च केलेलं आहे. सुनवणे साहेब, AI आता शेतकरी बांधवांना नेमके कशा कशा माध्यमातून काय काय म्हणजे मदत करू शकतं महाविस्तार AI ॲप जे आहे तर त्याच्याबद्दल काय काय सांगाल आता?
2: महाविस्तार AI जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. शेतकरी ते डाउनलोड करून एकदम साधे सोपे त्यांचा जो फार्मर आय डी आहे किंवा मोबाईल नंबर टाकून त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यांची गावाची माहिती आणि त्यांची पिके निवडून ते पुढं त्याचा वापर करू शकतात. याच्यामध्ये आपल्याला हवामान असेल, त्याच्यानंतर खर्चाचं गणक असेल, त्याच्यानंतर खत कॅल्क्युलेटर, बाजारभाव, गोदाम उपलब्धता, वेगवेगळ्या पिकांचा सल्ला, त्याचबरोबर हवामान अनुकूल तंत्रज्ञान, वेगवेगळे व्हिडिओ, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतीशाळा जे डिजिटल शेतीशाळा पाणी फाउंडेशनमार्फत घेतल्या जातात त्या डिजिटल शेतीशाळेचं वेळापत्रक आहे. कीड व रोग असतील तर त्याची वेगवेगळ्या पिकावर कीड व रोग त्याची माहिती, त्याचबरोबर जे शेतकरी मासिक आहे ते शेतकरी मासिक आणि वेगवेगळ्या पिकाचे जे SOP आहे या सगळ्या गोष्टी त्याला शेतकऱ्याला त्याच्यामध्ये मिळणार आहे. शेतकऱ्यांकडं जो सल्ला दिला जातो तो शेतकरी एखादा किंवा सल्ला घेतो तर तो सल्ला एखाद्या शेजारीकडून किंवा जास्तीत जास्त कृषी सेवा केंद्र किंवा जे कृषी विभाग आहे त्यांच्याकडून घेतला जातो. पण यामध्ये असं आहे की तुम्हाला जे चारही आपले कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्र राज्यातील यांनी जे कृषी दर्शनी असते किंवा त्यांचे जे दस्तावेज आहे ते याच्यामध्ये सगळे आपण अपलोड केलेले आहे. शेतकऱ्यांना जो सल्ला दिला जाईल किंवा जे मार्गदर्शन मिळणार आहे ते अधिकृत मार्गदर्शन मिळणार आहे. म्हणजे मला खात्रीने सांगावीशी वाटतं की महाविस्तार AI जो सल्ला दिला जाईल त्याच्याखाली त्याचा जो सल्ला कुठून दिला, समजा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी दर्शनीतून दिला असेल तर त्याचा स्रोत पण त्याच्यामध्ये नमूद केलेला असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो सल्ला आहे तो एकदम अधिकृत असा हा सल्ला आपल्याला महा

0: विस्तार यायमधून मिळत असतो.
1: वा, म्हणजे शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा असं होतं की तज्ज्ञांशी चर्चा करताना नेमकं आपल्याला आपल्या शब्दामध्ये कदाचित भाषेची त्याच्यामध्ये मर्यादा येते, कदाचित आपल्याला एक शायनेस त्याच्यामध्ये असं आपल्याला जाणवतो, त्याच्यामुळे आपल्याला नेमकं आपलं म्हणणं मांडता येत नाही. पण या AI ॲपच्यामध्ये आपण आपल्याला भाषेची मर्यादा कुठली असणार नाही, आपण मराठी भाषाच त्याच्यामध्ये सहजतेने वापरू शकतो. त्याच्याबद्दल आणखीनही काही प्रादेशिक भाषा असतील तर त्यांचाही त्याच्यामध्ये आपण उपयोग करू शकतो. आपल्याला हां सर, सोनोने साहेब तुम्ही काहीतरी.
0: हो, त्याच्यामध्ये एक AI चॅटबॉट आहे ज्याच्यामध्ये आपण आपला प्रश्न, म्हणजे शेतकऱ्याला समजा आपल्याला तर सोयाबीनची लागवड करायची आहे, तर मी सोयाबीनच्या कोणत्या जातीची लागवड करू, हा जर प्रश्न विचारला तर ते AI आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. आणि मला सांगायचं आनंद वाटतो की 4 भाषेमध्ये, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि नंदुरबारमध्ये भिली भाषेसाठी हा आपल्याला सल्ला याच्यामध्ये मिळतो. हा सल्ला तुम्ही त्याच्यामध्ये टाईप पण करू शकता आणि दुसरं ते तोंडी पण बोलू शकता, ते रीड करतं आणि आपल्याला त्याचा सल्ला मिळतो. त्याचबरोबर आता याच्यात एक नवीन 2 फीचर आपण ॲड केलं आहे, जे पिकावर कीड रोग येतात त्या कीड रोगाचा फोटो जर शेतकऱ्याने त्याच्यावर अपलोड केला तर त्या कीड रोगावर काय उपाययोजना करायची त्याचा सल्ला देखील ते आपल्याला याच्यामध्ये देतं. आणि जेवढे जास्तीत जास्त शेतकरी एखाद्या तालुका किंवा गावामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर ते फोटो क्लिक करून ते अपलोड केले तर त्याच्या आपल्याला म्हणजे किंवा शासनालाही कळतं की एखाद्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्याच्यावर उपाययोजना असेल किंवा शासन स्तरावरून काही उपाययोजना करायची असेल तर ते करणं त्याच्यामध्ये सोपं होणार आहे. त्याचबरोबर एक वसुधा नावाची, म्हणजे 21 मे 2026 रोजी, म्हणजे तुम्हाला जो सल्ला आहे तुमच्या एखाद्या तालुकापुरता किंवा एखाद्या जिल्ह्यापुरता, तर तुम्हाला याचा AI द्वारे एक कॉल येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला जो पीक सल्ला आहे तो तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्याचं काम आहे. याच्यामध्ये हवामान असेल, एखाद्या पिकावरची रोग कीड असेल याची देखील माहिती तुम्हाला या वसुधा जे AI वसुधा म्हणून एक महिला किंवा लेडीजच्या आवाजामध्ये आपल्याला तो सल्ला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.
1: नक्कीच खूपच स्वागतार्ह बाब आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनो, खराच मित्र हा आपल्याबरोबर सतत राहणार आहे, दिवस आणि रात्र राहणार आहे. गव्हाणेजी आपल्याबरोबर आहेत, एक प्रगतिशील शेतकरी आहेत, अनेक वर्षापासून शेती व्यवसायातमध्ये आहेत. गव्हाणेजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा महाविस्तार AI ॲप आपण वापरता का आणि कधीपासून आपण हा वापरत आहात, तुमच्या याविषयीचं काय म्हणजे मत आहे AI विषयी, तुम्हाला काय याच्यामधून जाणवलं आहे, काय सांगाल?
2: बघा, मागच्या वर्षी जेव्हा हे AI ॲप लॉन्च झालं तेव्हापासून मी हे वापरतो.
1: बरं,
2: आणि जसं माणसांचा डॉक्टर असतो किंवा जनावरांचा डॉक्टर असतो तसा हा शेतीचा डॉक्टर व्हायला आपण म्हणू शकतो. मित्र जसा आहे तसा डॉक्टर पण तो आहे, कारण इथून मागे आपण जो पीक सल्ला घ्यायचो किंवा जे काही आपल्याला शेती पिकावरती कीड आली किंवा बियाणं कोणतं घ्यायचं हे आपण कृषी सेवा केंद्रावाल्याला विचारून आपण ते सगळं बघत होतो. पण आता काय होतं की आपण चॅटबॉट, आता साहेबांनी सांगितलं की चॅटबॉट असल्यामुळं आपण फक्त क्लिक करायचं आहे त्याच्यावरती सांगायचं आहे किंवा टाईप करायचं आहे की लगेच आपल्याला ती माहिती सगळी मिळून जाते. मग त्याची पूर्वमशागत असेल ती कशी करायची, तुम्ही फक्त त्या पिकाचा फक्त पेरणीचा दिनांक टाकला की त्याचं काढणीपर्यंत जे काही सगळ्या गोष्टी आहेत, मग त्याचं बेसल डोस त्याला कोणता द्यायचं आहे, तणनाशक कोणतं द्यायचं आहे, कधी द्यायचं आहे, परत खत व्यवस्थापन कसं करायचं आहे, ते सगळं जे काही आहे ते सगळं त्याच्यावरती तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सगळं तुम्हाला येऊन जातं. फक्त पेरणीचा दिनांक टाकला, जे काही तुमचं पीक असेल, सोयाबीन असेल, मका असेल, ऊस असेल, की ते तुम्ही त्या पीक अपलोड करायचं, म्हणजे पिकाचं नाव टाकायचं आणि त्याचे दिनांक टाकायचे, त्याच्यानंतर त्याचं सगळं येऊन जातं. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे नोटिफिकेशनचं जर म्हटलं तर वातावरण जे बदल होतात तर त्याचे पण नोटिफिकेशन आता यायला लागलीत की जेणेकरून समजा वातावरण समजा ढगाळ असेल तर चिकटा वगैरे रोग येईल समजा, तर त्याचे सब्जे आपण काय उपाययोजना करू शकतो. तर इथून मग आपण पोस्ट ट्रीटमेंट करत होतो, आजार आल्यानंतर चिकटा आल्यानंतर आपण त्याच्यावरती सापळे लावणं असेल किंवा ज्या काही गोष्टी त्या करत होतो. तर आता आपण वातावरण बदल दिसायला लागले की तेव्हाच आपण हे सगळं प्रे जर आपण केलं तर किडच आपल्या किंवा चिकट्याच आपल्या पिकावरती येणार नाही, तर तो एक आपला फायदा आहे. म्हणजे हा जो डॉक्टर आहे त्याचा शेतकऱ्यांसाठी खूपच मोठा फायदा आहे.
1: नक्कीच, आपण मागच्या वर्षी हे ॲप डाउनलोड केलं होतं आणि त्या माध्यमातून आपल्याला हा मुख्य फायदा जाणवला की जो काही रोग असेल किंवा कीड असेल किंवा वातावरणातला बदल असेल, म्हणजे मला आता रब्बीचं पीक काढायचं आहे आणि माझ्याकडे ऐन काढायच्या वेळेसच एकीकडे हार्वेस्टर रूप आहे दुसरीकडे पाऊस चालू आहे असं नाही होणार, तर आपल्याला 4 दिवस आधीच कळणार आहे की बाबा

0: माझ्याकडे आज पाऊस येणार आहे त्याच्या आधीच मी त्याच्यावरची संपूर्ण उपाययोजना करून माझं नुकसान मी टाळू शकतो आणि अशा प्रकारचे उपाययोजना आपण करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट अशी सांगितली की शेतकऱ्यांबरोबर हा सतत आहे, पिकाची स्टेजनुसार संपूर्ण माहिती तो आपल्याला देतो, पिकांवरती कोणता रोग आहे नेमकं त्याच्यावरचं मार्गदर्शन. म्हणजे आपण कृषी सेवा केंद्रात गेलो की त्याला समजा आपण ज्या केंद्र चालकाला जर कळालं नाही नेमकं तो रोग काय आहे किंवा त्याचा जर अभ्यास कमी पडला तर आपल्यावरती चुकीचं पण ॲप्लिकेशन आपल्यामध्ये बऱ्याच वेळा होत होतं. आता तशीही आपल्यावरती वेळ आलेली नाही आहे, परफेक्ट आपल्याला मार्गदर्शन विद्यापीठ त्याच्यामध्ये आपल्याला सल्ला थेट आपल्यापर्यंत देणार आहे, आपल्यापर्यंत तो पोहोचणार आहे. कदम सर, मला याच्यामध्ये आणखीन एक थोडीशी अशी शंका आहे की महाविस्तारचे हे फायदे आपण आत्तापर्यंत बघितले, पण या महाविस्तार या किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काही मर्यादा आहेत का, काही याच्यामध्ये काही आपल्याला किंवा काही संभावना आहेत का की याच्यातून काळजी घेण्याची पण काही गरज आहे, तर असं पण काही आहे का?
1: नाही, असं प्रत्यक्षरित्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ज्यावेळेस आपण करतो त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग म्हणा किंवा मग बिग डेटा बेस याच्या आधारे ही प्रणाली तयार केली जाते. तर यामध्ये महाविस्तार ॲपमध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि चारही विद्यापीठामध्ये आत्तापर्यंत जे मागचे 60-65 वर्ष जे काही संशोधन झालेले विविध पिकावरती त्याची एकत्रित माहिती संकलित करण्यात आलेली आहे आणि ही जी संकलित केलेली माहिती आहे त्याचा डेटाबेस म्हणून उपयोग केलेला आहे आणि त्याच्यावरती जे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन लर्निंगचे जे प्रणाली आहेत त्यांचा वापर करून जो सल्ला दिला जातोय तो अतिशय अचूकपणेच दिला जातोय. त्यामुळे हे खास शेतीसाठी तयार केलेलं एक ॲप आहे. परंतु त्याचबरोबर काही आपल्याला चॅट GPT असेल, जेमिनाय असेल किंवा क्लाउड हे जगभरातील सामान्य माहितीच्या आधारावरती तयार केलेली काही ॲप्स आहेत, त्याच्यातून देखील शेतकऱ्यांना सल्ला मिळू शकतो. पण महाविस्तार AI ॲप जे आहे जे कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र अगदी संशोधनातून जे निष्कर्ष आलेले आहेत त्याच्या आधारे जी माहिती आलेली तीच माहिती शेतकऱ्यांपर्यंत अचूकरित्या पोहोचवली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो वापर आहे तो अचूकरित्या करणं शक्य झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये असे काही कृत्रिम बुद्धिमत्तेचे काही धोके आहेत किंवा काही असं काही म्हणता येणार
0: नाही. हे AI ॲप म्हणजे महाविस्तार AI जे ॲप आहे तर या ॲपच्या बद्दल खात्री अशी शेतकरी बांधव निश्चित म्हणजे हे करू शकतात. एक ऑथेंटिफिकेशन याच्यामध्ये आहे, एक विश्वासार्हता आहे, शासनाने या गोष्टीची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने थेट आपल्या शेतामध्ये बसून आपली सध्याची इथलची काय परिस्थिती आहे त्या स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून AI आपल्याला सल्ला देणार आहे, थोडंसं हवामान अंदाजावर आधारित. आणि त्याच्यामुळं एक म्हणजे शेजारच्या गावामध्ये पाऊस पडला, माझ्याकडं पडला नाही, पण त्याच्याकडची जी कंडिशन आहे ती माझ्याकडं नाही आहे तर त्याच्यानुसार म्हणजे सरसकट एक गावाला सल्ला नाही आहे तर तो माझ्या क्षेत्राला सल्ला असणार आहे, अशा पद्धतीने थेट आपल्याला सल्ला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आता एक शेतकरी म्हणून तुम्ही निश्चितच एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. नमस्कार, कार्यक्रम कृषी अदालत, कोण बोलताय आपण?
2: नमस्ते.
0: नमस्कार, कोण बोलताय आपण?
2: सर वैराल बोलतो.
0: वैराल जी स्वागत आहे आपलं.
2: हो धन्यवाद.
0: हा, कृषीच्या योजना महाविस्तार AI वरती त्यांना म्हणजे काय मिळू शकतात, कसं काय त्याच्यामध्ये काय उपयोग शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये होऊ शकतो का?
3: नक्कीच, कृषीच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती देखील आपल्याला महाविस्तार AI ॲपमध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये महाडीबीटी जे पोर्टल आहे ज्याच्यावर कृषीच्या सगळ्या योजना आपण ज्याच्यावर अर्ज स्वीकारल्या जातात किंवा त्याच्यावर जी प्रक्रिया केली जाते अर्जावरती महाडीबीटी प्रणालीवर केली जाते त्याच्या देखील आपण माहिती याच्यावर आपण मिळू शकतात. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या योजना आहे त्यांचे व्हिडिओ आहे ते व्हिडिओसुद्धा आपण त्याच्यावर बघू शकतात. त्याचबरोबर मी मागाशी सांगितलं की जे शेतकरी मासिक आहे ते शेतकरी मासिक देखील आपल्याला याच्यावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या अवजारे बँक जे शेतकऱ्यांना आपण वितरित केलेले आहे त्या अवजारे बँकेची माहिती देखील आपल्याला याच्यावर आपल्याला मिळणार आहे.
0: वरळजी आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे?
2: नाही सर.
0: चालेल, कार्यक्रमात

0: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. कमळणीजी, मी आपल्याला हे विचारत होतो की एक शेतकरी म्हणून तुम्हाला या आर्टिफिशियल म्हणजे महाविस्तार AI ॲपचे आत्तापर्यंत जे फायदे झाले, तर त्याच्यातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? काय म्हणजे तुम्हाला शेतकरी बांधवांना एक मित्र म्हणून, जवळचा मित्र म्हणून किंवा तुम्ही एक अनुभवी मित्र म्हणून तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल?
1: शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू शकतो की आजही बरंच शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड आहे पण ते वापरत नाही आहेत. तर त्याचा वापर केला तर नक्की शेतीमध्ये त्याचा अधिक फायदा आपण घेऊ शकतो. कारण कोणतीही कंपनी बघा की त्याचं जर आपण रेकॉर्ड ठेवलं तरच त्याच्यामध्ये फायदा मिळू शकतो. आज शेतीचं काय होतं आहे की आपण कधी पेरणी केली किंवा त्याला कोणता बेसल डोस दिला, किती रुपयाचा दिला, याचा गणक आपल्याकडे नाही आहे, याचा ताळेबंद नाही आहे. आणि तो आपण ह्या ॲपच्या माध्यमातून, AI ॲपच्या माध्यमातून आपण ठेवू शकतो आणि आपल्याला कळू शकतं की आपण समजा कांदा पीक केलं, सोयाबीन केलं, तर आपल्याला किती रुपये फायदा झाला की तोटा झाला. तर याच्यासाठी हे ॲप खूपच उपयोगी आहे. दुसरी गोष्ट मग अशी मी सांगता की एखाद्या पिकाचं हवामान अंदाज जे आहे की मला एखाद्या पिकाची काढणी करायची 4 दिवसांनी, पण वातावरण पावसाचं ढगाळ असणार आहे, पाऊस पडणार आहे, तर त्याच्या आतच मी त्याची काय उपाययोजना केली पाहिजे ते पण मला त्याच्यातून समजून जाणार आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी तो एक शेतकऱ्यांचा खरंच खूप महत्त्वाचा मित्र आहे आणि एक डॉक्टर आहे, या दृष्टीनं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि
0: एक जवळचा मित्र आहे, ऑथेंटिक माहिती देणारा आहे. एक शेतकरी बंधू आपल्या बरोबर सहभागी होत आहेत. नमस्कार कार्यक्रम कृषी अदालत. नमस्कार कार्यक्रम कृषी अदालत, कोण बोलताय आपण? आपला प्रश्न आम्हाला व्यवस्थित ऐकू नाही आला,
2: काहीतरी सांगा बा.
0: आपला प्रश्न आम्हाला व्यवस्थित ऐकू नाही आला, कृपया परत एकदा विचारा.
2: अहो साहेब, मी मागची मी सोयाबीन आणि मक्याचे फार्म भरले, चालू वर्षी भरला, पण बी मिळाल नाही साहेब आम्हाला. कृषी मार्फत
3: बर. आपला हा प्रश्न की आपण महाडीबीटी वरती अर्ज केला होता आणि अर्ज केल्यानंतर आपल्याला जे बियाण्यासाठी आपला नंबर लागला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बियाणे मिळालं नाही अशी आपली आहे. तर महाडीबीटीद्वारे याचे अर्ज स्वीकारले जातात आणि प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्वावर त्याची निवड केली जाते. म्हणजे ज्या शेतकऱ्याचा अर्ज पहिला आला त्याची निवड होते. आपले जे अर्ज यावर्षी खरीप हंगामासाठी वेगवेगळ्या बियाण्यासाठी जे अर्ज आहे ते अर्जाची 1 एप्रिलपासून आपण सुरुवात केली होती आणि ज्याप्रमाणे आपल्याला जिल्ह्याला आणि तालुक्याला जो लक्षांक वितरित होतो त्याच्यानुसार त्याचं निवड केली जाते. एखाद्या तालुक्याला एखाद्या पिकाचा लक्षांक कमी असू शकतो किंवा जास्त असू शकतो, त्या प्रमाणात त्या शेतकऱ्याची निवड केली जाते. योगायोगाने आपली त्याच्यामध्ये निवड झाली नसणारे तर आपण आपले जे जवळचं कृषी कार्यालय आहे त्याच्याशी जर संपर्क साधला तर आपल्याला अजून याच्यामध्ये थोडी डिटेल माहिती मिळू शकते.
0: नक्कीच नक्कीच. ओहळजी, आपल्याला महाविस्तार AI ॲप विषयी काय विचारायचं आहे?
2: काय नाही साहेब, मग हे प्रश्न होता आणि
0: नक्कीच. आजचा कार्यक्रम हा महाविस्तार या ॲपच्या विषयी आहे, तरी पण तुम्ही नजीकच्या कृषी कार्यालयामध्ये जाऊन कृषी तिथे याविषयीचं जास्तीची मार्ग चौकशी तुम्ही करावी. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. आणखीन एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. नमस्कार कार्यक्रम कृषी अदालत, कोण बोलताय आपण?
4: आशिष बनकर.
0: बनकर जी, स्वागत आहे आपण. हा बोला.
4: नमस्कार, मला विचारायचं होतं की
3: याच्यामध्ये
0: सर सांगता
3: याच्यामध्ये जे आहे आपण तुम्ही महाडीबीटी जे आहे याच्यामध्ये जे कृषी सेवा स्मार्ट शेतीमध्ये आपल्याला महाडीबीटी आहे त्या डीबीटीवर तुम्ही क्लिक केलं की महाडीबीटीच्या वेबसाईटवर ती लिंक जाते. महाडीबीटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला जो आपला फार्मर आयडी आहे तो टाकून आपल्याला त्याच्यामध्ये लॉग इन करता येतं आणि आपले जे अर्जाची स्थिती आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये बघता येणं सोपं आहे.

0: तुम्ही डॅशबोर्ड जे आहे ते डॅशबोर्डमध्येच खाली जे आहे मृदा आरोग्य पत्रिका आणि त्याच्यानंतर DBT म्हणून आहे त्याच्यावर क्लिक केलं की पुढं तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प DBT आणि महाDBT जे आहे आपलं जर नानाजी देशमुखमध्ये आपलं जर अर्ज असेल तर तुम्ही त्याच्यावर चेक करू शकता आणि महाDBTवर जर अर्ज असेल तर तुम्ही महाDBTवर चेक करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल की महाDBTसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर महाDBTच्या वेबसाईटवर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जातं. तिथं तुम्ही तुमचा फार्मर आय डी टाकून लॉग इन करून तुमच्या अर्जाची स्थिती त्याच्यामध्ये बघू शकतात.
1: आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. बहुतेक त्यांचा फोन डिस्कनेक्ट झालेला आहे. आणखीन एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. नमस्कार, कार्यक्रम कृषी अदालत. हा नमस्कार, कोण बोलत आहे आपण?
2: मी शत्रुघ्न गाडगे बोलतोय.
1: गाडगेजी स्वागत आहे आपलं.
2: हॅलो, बळीराजा फोन कार्यक्रम ना?
1: हा, कृषी अदालत. हा,
2: तर विषय आता तुम्ही असं सांगितलं होता मानसर AI ना?
1: हो.
2: तर सर, तो आपल्याला फ्री मध्ये घेऊ शकतो आपण की काही आपल्या पैसे लागतात? नाही का त्याच्याला पैसे वगैरे लागतात का?
0: नाही नाही, हे एकदम फ्री ऍप्लिकेशन आहे. तुम्ही जे प्ले स्टोर आहे अँड्रॉइड मोबाईलमध्ये स्मार्टफोनमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही प्ले स्टोरवर जाऊन जर महाविस्तार असं इंग्लिशमध्ये टाईप केलं तर महाविस्तार हे आहे तुम्हाला ॲप दिसेल. तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि मोबाईल नंबर किंवा तुमचा फार्मर आय डीने त्याला लॉग इन करू शकता. लॉग इन करणं एकदम साधी सोपी प्रोसेस आहे.
2: अच्छा, आणि सर प्रश्न होता. हॅलो.
1: हो हा बोला.
2: समजा आपली कोणी शेती घेतली असेल तर ती त्याच्यावर कळतं का?
0: नाही, त्याच्यामध्ये आपला जो फार्मर आय डी आहे आपलं फार्मर आय डीवर तुमचा त्याला OTP पण येतो आणि त्या फार्मर आय डीला लिंक केलेलं जी शेती आहे तुमचे जेवढे सर्व नंबर त्याला लिंक केलेले आहे ते सर्व नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. तुमचे जेवढ्या फार्मर आय डीला जेवढ्या गावामध्ये जेवढ्या तालुक्यामध्ये शेती आहे ती त्याला तुम्ही बघू शकता. त्याला जर लिंक नसेल तर तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा त्याला लॉग इन करू शकता आणि तुम्ही ती महाविस्तार AI ॲप वापरू शकतात.
2: ओके,
1: कार्यक्रमात गाडगेजी सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.
2: नक्की सर.
1: कदम सर, आता याच्यामध्ये आता हे तर पिकांसाठीचा महाविस्तार AI ॲप आहे, पशुसंवर्धनाच्या बाबतीत किंवा कृषी विद्यापीठाने सुद्धा काय असे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ॲप आणलेले आहेत का?
3: बदलते हवामान आणि कृषीसाठी आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराच्या दृष्टिकोनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा काही मोबाईल ॲप्स विकसित केलेले आहेत. जसे की जर पिकाला एखाद्या पाणी द्यायचं असेल, त्याची गरज निश्चित करायची असेल, तर त्यासाठी फुले जल, फुले इरिगेशन शेड्युलर यासारखे ॲप विकसित केलेले आहेत. त्यानंतर फुले स्मार्ट PDM म्हणून एक ॲप डेव्हलप केलेले आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पिकावरती जे विविध रोग येतात किंवा किडी येतात त्यांची ओळख करून त्याच्याविषयी त्याच्यावरती एखादी कीड आली असेल किंवा रोग आला असेल त्यासाठी कुठलं औषध फवारलं पाहिजे, किती प्रमाणात फवारलंच पाहिजे याविषयी सल्ला देणारे ॲप डेव्हलप केलेले आहेत. पशुसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि फुले अमृतकाळ म्हणून हे एक मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. तर त्या फुले अमृतकाळ ह्या ॲपमध्ये तापमान व आर्द्रता निर्देशांकावर आधारित पशुपालकांना सल्ला देता येतो. त्यामुळे हवामानानुसार जनावरांचे संगोपन करणं सोपं झालेलं आहे. तसंच फुले डेअरी मार्गदर्शक म्हणून हे पण एक पशुसंवर्धनासाठी आवश्यक मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामध्ये जनावरांचे वजन, वय, प्रजनन व्यवस्थापन, आरोग्याचे लसीकरण आणि जंतनाशकांचे वेळापत्रक यासारखी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय जे विविध जाती जनावरांच्या ज्या विविध जाती आहेत त्याची माहिती देण्यात आली आहे. डेअरीचं कॅलेंडर देण्यात आलं आहे. जनावरांना लागणारा जो चारा आहे ते चारा, त्या चारांची पेरणी कधी केली पाहिजे, त्याची कापणी कधी कधी केली पाहिजे याच्या नियोजनाविषयी सुद्धा माहिती त्या ॲपमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुधाची गुणवत्ता, त्याच्या कुठल्या चाचण्या केल्या जातात, त्यानंतर दुग्ध उत्पादनामध्ये पशुपालकांना कसा खर्च किती होतो, त्याचा तो नफा तोटा किती होऊ शकतो यासारखे अहवालसुद्धा त्या फुले डेअरी मार्गदर्शक हे एकत्रित जे ॲप केलेलं आहे त्याच्यामधून मिळू शकते. तसंच दुसरं जर पशुसंवर्धा संदर्भातच जर म्हटलं तर फुले ई डेअरी फार्म म्हणून एक ॲप डेव्हलप करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये रिअल टाईम डेटा म्हणजे जो प्रत्यक्ष वेळेनुसार हवामानाचे जे विविध घटक आहेत किंवा जनावरांच्या गोठ्यामधले जे हवामानाचे घटक आहेत जसे तापमान असेल, आर्द्रता असेल, तिथं जे मिथेन वायूचं इमिशन होतं याचं विश्लेषण करून शेतकऱ्यांना

0: पशूंना जे आजार विविध आजार होतात त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भात मार्गदर्शन करणारं हे एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. म्हणजेच कृषी विद्यापीठाने याच्यामध्ये पूर्णपणे कृषीमध्ये जे विविध पिकं आहेत, सिंचनाचं नियोजन असेल, खत व्यवस्थापन असेल, पीक व्यवस्थापन असेल, पशुपालन असेल, पशुव्यवस्थापन असेल, यांचा सर्वांचा एकत्रित विचार करून विविध प्रकारचे ॲप्स महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत.
1: नक्की सर, खूपच छान गोष्ट आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा पायोनियरिंग असं हे महाविस्तार AI ॲप आणलेलं आहे. त्याबरोबरीने कृषी विद्यापीठाने सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी बांधवांसाठी सगळ्याच बाबतीमध्ये अशा प्रकारे या तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलेलं आहे जे थेट शेतकऱ्यांच्या खिशात 24 तास त्यांच्याबरोबर राहणार आहे आणि हे सगळं मोफत आहे. पण याच्याबरोबर इंटरनेटचे आपल्याला थोडासा त्रास याच्यामध्ये सहन करावा लागणार आहे आणि आपल्याला जो फायदा होणार आहे त्या मानाने मला वाटतं हा त्रास अत्यंत कमी आहे. निश्चितच याच्यातून आपला खर्च कमी होणार आहे आणि उत्पन्नामध्ये मात्र भरघोस वाढ अशी या आर्टिफिशियल महाविस्तार AI ॲपच्या माध्यमातून, कृषी विद्यापीठाच्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण महाविस्तार AI ॲप याविषयी चर्चा करत होतो, आपल्याला मार्गदर्शन करत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील कदम सर. त्यांच्याकडून जर तुम्हाला काही ॲपविषयी जाणून घ्यायचं असेल, काही मार्गदर्शन हवं असेल किंवा काही शंका निरसन करायचं असेल तर या कार्यक्रमानंतरही आपण संपर्क करू शकता. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9403608-8302. पुन्हा एकदा 9403608-8302. तर कोपरगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे साहेबांचा नंबर आहे 9291-66-56-93. पुन्हा एकदा 9291-66-56-93. तर मुक्काम अंजनापूर, पोस्ट रांजणगाव देशमुख, तालुका कोपरगाव इथले प्रगतिशील शेतकरी संतोष सुदाम गव्हाणे यांचा मोबाईल नंबर आहे 75-88-03-09-18. पुन्हा एकदा 75-88-03-09-18. आपण सर्वजण इथे आलात आणि शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाच्या आणि खरंच मित्र असलेल्या या महाविस्तार या ॲपविषयी सांगितलं. त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
2: धन्यवाद.
3: कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजचा विषय होता महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा मित्र. या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं संतोष साबळे यांनी. तज्ञांसमवेत सहभागी झाले होते अंकुश जोशी, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आज इथेच थांबूया. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
1: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये.
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना.
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: ऐक,
5: काय झालं?
4: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
5: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
4: कुठं भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेल.

0: अर्थायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
1: आणि फोन नंबर
0: 93-72-99-29-36.
1: 93-72-99-29-36.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
7: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
6: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
7: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
6: फोन 78-23-82-48-37.
8: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 आणि ऐकूयात मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपरफुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत जपान संबंध नेहमीच विशेष राहिले असून यापुढं ही भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला ते आज नवी दिल्ली इथं संबोधित करत होते. ते म्हणाले,
1: भारत जापान संबंध वाकई बहुत स्पेशल है. हमारी इकोनॉमिक पार्टनरशिप की सफलता के कई उज्जवल उदाहरण है. अभी अभी हमने हरियाणा के खरखोदा में मारुति सुजुकी के नए प्लांट का उद्घाटन किया. जब जापान की एक्सपर्टीज और इन्वेस्टमेंट भारत के स्पीड और स्केल के साथ जुड़ती है तो पूरी दुनिया को फायदा होता है.
0: भारत ही जगातली सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून गेल्या 12 वर्षांमध्ये सातत्यानं सुधारणा या कायझान तत्वज्ञानाचा अंगीकार करून सरकारने भारताचा आर्थिक डीएनए बदलून टाकला आहे, असंही ते म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी 16व्या भारत जपान शिखर परिषद स्तरावर चर्चा केली. त्यानंतर विमा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महत्त्वाच्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे मुक्त आणि पारदर्शी ऊर्जा व्यापार शक्य होईल, असा विश्वास ताकाईची यांनी व्यक्त केला. हरियाणात खारखोडा इथल्या मारुती सुजुकीच्या 4थ्या कारखान्याचं उद्घाटन उभय नेत्यांच्या हस्ते झालं. भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ होण्यासाठी गुंतवणूक हा घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या भारत जपान सामरिक संवादामध्ये

0: मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, मात्र सर्वांसाठी समान विकास यावर सरकारचा कटाक्ष आहे, असं गोयल म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि या योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रांसाठी इनर लाईन परमिट देण्याचं काम थांबवलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितलं. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर परवाने देण्याचं काम पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापना केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल, असंही ते म्हणाले. संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सुरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल, असंही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
2: मराठी भाषेचं जतन आणि सातासमुद्रापलीकडे

0: मराठी भाषा पोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
1: भिवंडीतील चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दाहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. कर्नाटकात दक्षिण बेंगळुरूजवळ मडापट्टण दगडखाणीत मोठा खडक 40 फूट उंचीवरून कोसळून त्याखाली 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कामगार मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून रोजंदारीवर काम करण्यासाठी तिथं गेले होते असं पोलिसांनी सांगितलं. खाण मालकानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: शंभरांश 1 MHz FM बँडवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे ठीक 8:15 वाजले आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फूल और काटे या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं राणी मलिक यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं राणी मलकी यांचं. स्वर होता अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा, तर चित्रपट होता फूल और काटे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शंकर वैद्य यांचं गीत, स्वर आहे अरुण दाते यांचा.

अरुण दाते यांच्या स्वरातलं हे गीत होतं. शंकर वैद्य यांचं, संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी अर्थात रविवारी रात्री 9 वाजता हॅलो गीत बार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत. गायलं आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. तर चित्रपट सर्जा.

सर्जा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं नाधो महानोर यांचं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि जसवंत यांनी गायलेली नाझीर बनारसी यांची गजल. संगीतबद्ध केली आहे तौसिक अख्तर यांनी.

नाझीर बनारसी यांची गझल आत्ताच आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती तौसिक अख्तर यांनी, तर गायली होती अनुराधा पौडवाल आणि जसवंत यांनी. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8:35 झाले आहेत. आता ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत, गायलं आहे पुष्पा पागधरे यांनी.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं, तर संगीतकार होते श्रीनिवास खळे. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया अवधूत गुप्ते यांच्या स्वरातलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीतकार आहेत निलेश मोहरीर.

निलेश मोहरील यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं चंद्रशेखर सानेकर यांचं. सूर होता अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 वाजता ऐकूयात समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या हॅलो गीतबहार या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो, सध्याचं वातावरण बघा हा कसं आहे. कोशातून आभाळाच्या धरतीवर कोसळणारे, कोशातून आभाळाच्या धरतीवर कोसळणारे डोंगर माथ्याला शिवनी झरझर खाली येणारे, झाडांवर आदळणारे फांद्यांवर बागडणारे, पानांच्या अंगावरूनही टपटप खाली पडणारे, रुजतात थेंब पाण्याचा, रुजताच थेंब पाण्याचे किती सांगा धरतीवरती, रुजतात थेंब पाण्याचे किती सांगा धरतीवरती, जातात किती जलबिंदू सागरात होण्याभरती, थेंब थेंब तो पडणारा धरणीवरती येणारा, कधी व्यर्थ न जाऊ द्यावा हळुवार जपून ठेवावा, जपलेल्या या थेंबांचा उपयोग जगाला व्हावा, हा असाच रे मित्रांनो पाऊस पुन्हा पेरावा. श्रोतेहो, पावसाला आता छान सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस पुन्हा पेरण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे कवी यातून सांगतोय. तेव्हा आपण सगळे हा पाऊस पेरूया आणि बघूया आज कोणते श्रोते काय संवाद साधता येते. घेऊया हा पहिला कॉल. हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: हा नमस्कार, हॅलो गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मी राकेश बात करावं शिमला से. मैं पहली बार कॉल किया.
0: पहली बार कर रहे हो?
1: जी जी जी.
0: कहाँ से बात कर रहे हैं आप?
1: मैं शिमला से बात कर रहा हूँ.
0: शिमला से?
1: जी जी जी.
0: राकेश जी, आप ये कार्यक्रम सुनते हो हमारा?
1: जी जी, न्यूज ऑन एआर ऐप के माध्यम से सुनते
0: हैं. ऐप के माध्यम से सुनते हो?
1: जी जी जी जी.
0: क्या पसंद है राकेश जी आपको?
1: हाँ जी, तो मुझे एक गाना सुनना है, दिल का क्या कसूर.
0: हाँ,
1: गाने के बोले हैं मेरा सनम सबसे प्यारा है.
0: और क्या करते हो राकेश जी आप?
1: हम तो बागवानी करते हैं, एप्पल की.
0: एप्पल की बागवानी?
1: जी.
0: अच्छा,
1: जी,
0: अभी
1: जी.
0: सीजन कैसा है आपका?
1: बढ़िया है, और हमारे जो सेब है आ जाएंगे जुलाई तक. हमारे सेब जो है जुलाई में तैयार हो जाएंगे, तो फिर हम तोड़ना शुरू कर देंगे, फिर हम पूरे भारत में उसको भेज देते हैं.
0: पूरे भारत में भेज देते?

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार. गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: रघुनाथ दुकानदार, पोंदवडी तालुका, करमाळा जिल्हा, सोलापूर. आता ऐका की आकाशवाणी म्हणजे अहिल्यानगर केंद्र जे आहे का नाही, ती सर्वदूर ऐकल्या जाते आणि जास्त श्रोते ऐकतात.
0: अगदी खरंय.
1: कारण काय झालंय, तुम्ही जे अहिल्यानगर आकाशवाणी केंद्र आहे का नाही, तुम्ही श्रोत्यांजवळ जाण्यासाठी प्रयत्न करता.
0: बरोबर आहे.
1: एवढं फोन इन कार्यक्रम आपल्या आवडते आपल्या आवडपत्रांवर असं कोणत्याही आकाशवाणी केंद्रावर नाही.
0: बरोबर आहे.
1: त्याच्यामुळे प्रत्येक श्रोता आपला न चुकता कार्यक्रम ऐकतो.

0: खरे
1: आता काय झालंय, आता आम्ही शेतकरी का नाही, आमच्याकडे दोन हंगाम असतात, खरीप आणि रब्बी.
0: बरोबर आहे. हा
1: आणि खरीपाचं जी पीक असतं का नाही, आता आम्ही काय करतो, मूग पेरतो, तुरी पेरतो किंवा उडीद पेरतो, आणि ही पैशाचं पीक आहे ना.
0: हो खरे.
1: आणि पुढचं जी पीक असतं का नाही, मग त्या टायमाला गहू, तुम्हाला सांगतो ज्वारी, ही पीक म्हणजे खाण्यासाठी लागतं ना.
0: बरोबर आहे.
1: चार पैसे यायला म्हणजे आम्हाला खरीपाच्या पिकाचे पैसे मिळतात.
0: बरोबर आहे खरे.
1: परंतु यंदा काय झालं, पावसाने थोडी ओढ दिली.
0: हो.
1: आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये थोडा पेरणीला एक पाऊस झालेला आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे मोर पाऊस म्हणतो ना आपण, असं पाणी वाहिलं नाही.
0: बरोबर आहे. हा.
1: परंतु शेतीला उगवण्यापुरती क्षमता पुरता पाऊस झालाय. तर प्रत्येक शेतकरी आपापल्या पद्धतीने आता बियाणं आणतोय. आणि जुनी एक मन आहे की काळी आईची म्हणजे वटी भरली पाहिजे ना.
0: अगदी खरंय.
1: मग ते तुम्हाला सांगतो. आणि काय होत, हिथून पुढे उन्हाचा तीव्रता कमी असते.
0: बरोबर.
1: आणि उगवण क्षमता झाली की ती मग त्या थोड्याशा ढगाळ वातावरणामुळे ती पीक हळूहळू हवेवर म्हणा थोडा पाऊस येतोच ना. आणि आपण ती पण आम्हाला असं धरावं लागेल शेतकऱ्यांना की थोडा थोडा पाऊस येऊन पिकं येतील म्हणून.
0: बरोबर आहे. अगदी खरं आहे. आणि आपण यावेळेस वरुण राजाला अगदी प्रार्थना करू.
1: हो. कारण काय होतं मॅडम, हे जी खरीपाची पिक आहेत त्यांना याला जास्त पाणी लागत नाही.
0: जास्त पाणी लागत नाही. अच्छा.
1: मग ह्याच्यामुळे ही पिकं थोड्या पावसामध्ये आणि हवेवर येतात. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग थोडा या दोन चार दिवसामध्ये खुश झालाय. अहिल्यानगरला काय परिस्थिती पावसाची?
0: अगदी रोज पडतोय, संध्याकाळी रोज पाऊस पडतो हल्ली.
1: तलाव भरतात.
0: बरोबर.
1: छोटे आता शेतकऱ्यांनी काय केलंय मॅडम, आता या 5-10 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून शेततळी केलेत ना. आणि मग आम्ही काय करतो, पावसाचं पाणी वायपड जाऊन देत नाही.
0: बरोबर आहे खरे.
1: आणि आकाशवाणी आमच्या मदतीला आणि नेहमी सारखी
0: सांगणार. अगदी खरंय. त्यामुळे शेततळ्यात तुम्ही पाणी साठवून ठेवता आणि नंतर ते पाणी वापरता. वा.
1: आणि आता तुम्हाला सांगतो, ह्या 2 वर्षामध्ये पाणी टंचाई पिण्यासाठी जास्त आपण बातम्या ऐकत नाही ना. आता
0: बरोबर आहे.
1: पहिलं काय व्हायचं, ह्या तालुक्यामध्ये 100 टँकर, त्या तालुक्यामध्ये 50 टँकर.
0: बरोबर.
1: या 2 वर्षामध्ये तीव्रता का कमी झाली की पाण्याची साठवलंय पावसाचं, त्याच्यामुळं जमिनीमध्ये पाणी साठा वाढतो ना. आणि उन्हाळ्यामध्ये नेमकं उपयोग आला तो पाणी पिण्यासाठी.
0: बरोबर आहे खरे. आज गाणं कोणतं ऐकणार आहे रघुनाथजी?
1: आता काय होतंय, सगळे शेतकरी सज्ज झाले. आता काय बैल जास्त लोकांकडे नाहीत.
0: बरोबर. हा.
1: परंतु पेरणी आता लहान लहान ट्रॅक्टरनी होती ना.
0: हा.
1: मग ती काळ्या मातीच मातीच
0: ती फन चालत. बर बर. नक्की नक्की.
1: आनंद आपण घेऊ. आणि प्रत्येक शेतकरी आता वापसा झाला की शेतामध्ये चाललेला आहे.
0: अगदी खरे. चालेल रघुनाथजी, ऐकू आपण तुमच्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो हॅलो, गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहे, घाटंजी तालुका. सुरेश उट्टेजवार बोलताय मॅडम.
0: गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. काय सांगणार आहात आज?
1: गीतबहार कार्यक्रमामध्ये आम्हाला एक गीत ऐकायचं होतं मॅडम.
0: कुठलं गीत ऐकायचंय?
1: पांचाळ यांची गझल ऐकायची होती मॅडम.
0: भीमराव पांचाळ?
1: हो हो.
0: बर, गझल आवडतात का तुम्हाला?
1: हो, गझल आवडतात. आणि विशेष करून त्यांच्या गझला आकाशवाणी वरून बरेच वेळा आम्हाला ऐकायला मिळतात.
0: आणि
1: बरेच दिवस झाले म्हटलं आज फोन लावा बा. आणि आकाशवाणीचा वर्धापन दिवस होता, त्यावेळेस हिल्यानगरला माझा कॉल लागला होता मॅडम.
0: अच्छा, बरोबर. या वर्षीच्या वर्धापन दिनाला का?
1: हा, तेव्हापासून काही बोलणं झालेलं नाही.
0: अच्छा, बरोबर. सूरज जी, काय करता आपण?
1: मॅडम, मी मेडिकल शॉप मध्ये नोकरी करत असतो.
0: अच्छा, बरोबर.
1: हो हो. आणि आकाशवाणी अहिल्यानगरचे कार्यक्रम फार छान वाटतात आम्हाला.
0: आवडतात तुम्हाला?
1: हो हो हो. आणि फोरिन कार्यक्रम बऱ्यापैकी चालू केलेले आहे आकाशवाणी अहिल्यानगरने.
0: त्या आवडतात का सगळे तुम्हाला?
1: हो, मला सकाळी जे भक्ती संगीत कार्यक्रम असते तेव्हापासून तर रात्री 10-10:30 वाजेपर्यंत.
0: बर, तुम्ही काय बीफार्म वगैरे केलेलं आहे का?
1: नाही मॅडम, एक अनुभवाच्या जोरावरती काम करतोय.
0: बर बर.
1: शाळा सोडली आणि परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मी दिव्यांग आहे मॅडम.
0: अच्छा, बर. चालेल चालेल. सूरज जी, आज कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद. आणि आमचे एक दोन मित्र आहेत, त्यांचे नाव घेऊ काही?
0: हो, घ्या.
1: आमचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही डोळ्यांना आहे, सुरेश जी

0: अभय म्हणून आहे
1: बर
0: आणि रुपराज जी मिलमिले आहे आमच्या वडगाव पोलीस स्टेशनचे,
1: अच्छा
0: आणि आमचा विश्वकर्मा रेडिओ परिवार घाटंगी जिल्हा यवतमाळ येथून आम्हा सर्वांना हे गझल ऐकायची होती.
1: बाय, चालेल, आपण ऐकू तुमच्या सगळ्यांच्या आवडीची ही गझल.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: तुकाराम जाधव.
0: तुकाराम जाधव. बोला तुकारामजी, कार्यक्रमात स्वागत आहे.
1: काय म्हणजे वातावरण नगरला?
0: नगरला वातावरण छान आहे. वातावरण बदललेलं आहे. सध्या रोज पाऊस पडतोय संध्याकाळी.
1: आमच्या इकडे पण कराडमध्ये सुद्धा आता दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे.
0: अच्छा,
1: आनंदाचं वातावरण आहे. गर्मीपासून थोडीशी सुटका मिळाली आम्हाला सर्वांना.
0: मिळाली आहे ना?
1: हो.
0: अच्छा, चांगले. तुकाराम जी, आज गाणं कुठलं ऐकणार आहात?
1: चित्रपट नाव आहे शागिर्द मधलं लावायचं.
0: शागिर्द मधलं कुठलं?
1: दिल बिल प्यार प्यार माहिती जानोरी.
0: वा, दिल बिल प्यार प्यार.
1: सायरा बानू चित्रित झालेला आहे.
0: सुंदर. आणि सायरा बानू त्याच्यामध्ये डान्स छान केलाय.
1: त्यावेळी कसं नैसर्गिक शूटिंग केलेलं होतं ना, ते जम्मू काश्मीरचं, त्यामुळे सीन बघताना सुद्धा फार छान वाटत होत.
0: बरोबर आहे. आणि त्याच्यात अय्या असा जो शब्द वापरलाय तो खूप सुंदर आलाय पा.
1: हो हो. ते गाण्यासाठी 8-10 वेळा चित्रपट पाहिला होता म्हणजे तो.
0: बर बर, इतका आवडला तुम्हाला तो चित्रपट?
1: हो.
0: बर बर.
1: त्यावेळी दुसरं काय साधन नव्हतं ना, फक्त टीव्ही सुद्धा नव्हता.
0: अगदी खरंय.
1: आणि एकच साधन होत आपलं, आकाशवाणी.
0: हो खरंय.
1: ज्ञान माहिती मनोरंजन ही आकाशवाणीच्या माध्यमातून सर्वांना कळत होते.
0: अगदी बरोबर आहे. आणि त्याच ह्याच्यातनं तुम्हाला हे गाणं पण ऐकायला मिळालं.
1: हो
0: बरोबर आहे. अजून काय सांगणार आहात कार्यक्रमात? शागिर्द पिक्चर आवडतो की नाही पण तुम्हाला? का पिक्चर नाही पाहिलेला?
1: हो, पिक्चर चांगला होता, पाहिला तर.
0: अच्छा. आणि आतलं हे गाणं आवडलं तुम्हाला?
1: हो हो.
0: अच्छा, चालेल. तुकारामजी, कार्यक्रमात आज सहभागी झालात, धन्यवाद.
1: काही मित्राची नाव घेऊ इच्छितो.
0: हा,
1: आमचे मित्र आहेत प्रिया सायरा शेळकेजी, कांताबावराव मोगडेजी, विजय पाटील तारुकरजी, श्रीकांत भंडारेजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामचंद्र कोरडेजी, किरण शिंदेजी, या सर्वांच्या पसंत लावा जोड.
0: अगदी चालेल चालेल. ऐकू तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं शागिर्द चित्रपटातलं हे गीत.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: हां, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार,
1: मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा चांदण सय्यदीनुस बोलतो.
0: बोला, काय सांगणार आहात आज?
1: आणि आजच्या कार्यक्रमामध्ये एक मराठी गीत घेऊन आलो होतो.
0: बर, कुठलं?
1: हो, बाळागाव कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आहे.
0: बर,
1: सुमन कल्याणपूर
0: लिंबोणीच्या झाडामागे
1: स्वराती आणि गीताची बोले लिंबोणीच्या झाडामागे चंद्रगुप्त नागोबाई.
0: बर बर, समस्त पिढ्यांमध्ये गायली जाणारी अशी ही अंगायिका.
1: हो,
0: अजून काय सांगणार आहात, काय करता तुम्ही?
1: काय नाही, मला हॉटेल आष्टी मध्ये व्हेज नॉन व्हेज ची मॅडम. हो,
0: सध्या मग आता पाऊस सुरू झाल्यानंतर तुमचा व्यवसाय कसा असतो?
1: हो, आता पावसाळ्यामुळे थोडं डिम आहे, पाऊस वगैरे चालू आहे थोडं. हो, तिकडे आहे का पाऊस वगैरे काही?
0: हो, सुरू झाला आता.
1: इकडे पण थोडं आहे पाऊस.
0: अच्छा,
1: इतकं नाही पण थोडं झालेलं आहे. पेरणी पूर्ण.
0: तुमच्याकडे दिवसभर रेडिओ चालू असतो का हॉटेल वरती?
1: हो, असताना मोबाईल ऍप द्वारे मी आकाशवाणी नगर ऐकत असतो.
0: अच्छा, ऍप द्वारे ऐकता तुम्ही.
1: हो,
0: काय काय आवडतं आणि तुम्हाला?
1: आम्हाला सर्व कार्यक्रम आवडतात मॅडम.
0: बरं बरं,
1: हो
0: चालेल चालेल. युनुसजी, कार्यक्रमात आज सहभागी झालात, धन्यवाद.
1: तर या गीतासाठी 2-3 मित्र होते माझे. दशरथ सागुते, भोकरचे पत्रकार हरिभाऊ भिडवेत आणि सय्यद सादगे, गणेश भोरे, विष्णू भोरे आणि दीपक जाधवे मॅडम.
0: चालेल, आपण ऐकू तुम्हा सगळ्यांच्या आवडीचं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं हे गीत.
1: हो, फोन घेतल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: हॅलो हॅलो, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: मॅडम, कोलारवरून बोलतो, दत्तात्रय शिंदे.
0: दत्तात्रयजी बोला, कार्यक्रमात स्वागत आहे.
1: गाणं ऐकत होते.
0: कुठलं गाणं ऐकायचंय?
1: कोंबडी पळाली तंगडी धरून.
0: बर, दत्तात्रयजी काय करता आपण?
1: मी शेती करतो मॅडम, आणि कोलारला नमो सायकलचा मॅनेजर आहे. दिवसभर ड्युटी तिकडं असते आणि सकाळ संध्याकाळी शेती बघतो.
0: बरोबर, ड्युटीला जायच्या आधी शेतीची कामं करून जाता?
1: हो, ड्युटीला जायचं 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत शेतीचं काम.
0: अच्छा,
1: 10च्या नंतर मग ड्युटी तिकडे कोलारला.
0: अच्छा, आता तुम्ही शेतीची कामं केली का सुरू?
1: हो, आता शेतीमध्ये कापतोय गायांसाठी. घरी जनावर गाय आहेत.
0: बर बर.
1: हो,
0: घास कापतात. अजून काय काय देता जनावरांना तुम्ही?
1: अजून काय नाही, आमच्याकडे एक कोंबडा आहे, कोंबड्यासाठी गाणं ऐकायचंय. म्हणजे चांगला कोंबडा आहे, कोणी पाहुणा जरी घरी आला जोपर्यंत तो घरातून बाहेर जात नाही ना घरून, तोपर्यंत ओरडत राहतो.
0: अच्छा, म्हणजे त्यांना बाहेरचे लोक आलेले आवडत नाही.
1: दुसरी गोष्ट, आमच्या घरापासून जायला साधारणपणे 150-200 लोकांची लोक वस्ती. आमच्या घरी त्या कोंबडा जर बाहेर सोडला असला ना तर आमच्या घरी कोणी येऊ शकत नाही. म्हणजे तो कमीत कमी 7-8 फूट उंची मारून चावतो त्याला.
0: अरे बापरे, का बरं असं? त्यांना आवडत नाही कोणी आलेलं?
1: म्हणजे कुत्र्यापेक्षा भयानक येतो.
0: अरे बापरे.
1: हा,
0: मग तुम्ही बांधून बिंदून ठेवता का त्याला?
1: नवीन माणूस जर दिसला नाही का, तो 5-6 फूट म्हणजे उंच उडी मारतो. म्हणजे पहिले लोक, म्हणजे कोणी जर यायचं असलं घरी जर विचार, तुमच्या कोंबड्या सोडल्या आहेत का? कारण तुम्ही ते रस्त्यावरच बोलतात.
0: अरे बापरे. पण मग तुम्ही त्याचा बंदोबस्त काय करता? बांधून ठेवता त्याला की काय?
1: हा नाही, इतर वेळेस मग त्याला बांधून ठेवतो. म्हणजे खुरडा असतं ना, त्या खुरड्यात कोंडून ठेवतो.
0: अच्छा.
1: हा, म्हणजे एकदम कुत्र्यापेक्षा बी एकदम संरक्षण भारी त्याचं.
0: बर बर, तेवढ्यासाठी तुम्ही त्याला ठेवलंय.
1: हो.
0: बर, आणि कोंबड्याच्या अजून काय सवयी हो तुमच्या?
1: नाही, बाकी काही सवय नाही. जर कोणी पाहुणा जरी फक्त रस्त्याने जर कोणी चाललं तर मग नाही काय करतो, पण रस्त्याच्या जर आमच्या घर गेटच्या आतमध्ये जर आला ना, पहिले लगेच कुत्र्यासारखा असं धावून जातो माणसं.
0: बर बर.
1: आणि जोपर्यंत एखादा माणूस आलाय, जोपर्यंत आपण त्याला म्हणणार अरे जाय जाय जाय तिकडे, तोपर्यंत तिकडे जात नाही. आणि तोपर्यंत ओरडत राहणार, म्हणजे बाग दिल्यासारखं ओरडत राहणार तोपर्यंत, जोपर्यंत तो माणूस जात नाही तोपर्यंत.
0: अरे बापरे. बर, संरक्षण करतो तुमच्या घराचं तो थोडक्यात?
1: हो, संरक्षण करतो.
0: बर बर, चालेल चालेल. आपण ऐकू तुमच्यासाठी हे गीत.
1: हो मॅडम,
0: कार्यक्रमात सहभागी झालात. धन्यवाद.
1: आकाशवाणीचे पण
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो
0: हां, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: मॅडम, नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
1: बापूजी ते बोलतोय.
0: बोला.
1: तालुका तीन जिल्हा बीड गाव पांगू गाव आणि तुम्ही बोलतोय.
0: अच्छा, बोला.
1: कसे आहेत? मजा आहेत का?
0: एकदम छान. तुम्ही काय म्हणताय? काय सांगणार आहात कार्यक्रमात आज?
1: काय नाही मॅडम, मी दिव्यांग आहे.
0: बर, तुम्ही काय करता म्हटलं?
1: काय आता करायचं राम आपलं काम शेतीतलं.
0: शेतीतलं काम करता?
1: हा.
0: बर बर. पण मग ते कसं करता हो? अंदाजाने करता, कसं करता? तुम्हाला
1: अंदाज करायचे?
0: अंदाजे करायचे.

0: हाँ आप लोगों मुझे जवारी काटा जी, बकरी काटा जी, कांदा काटा जी, आम दस्तांचे कोना हूँ।
1: अच्छा बरोबर, नाही दिव्यांग आहात म्हणता म्हणून विचारती आहे.
0: आम आहे की दिव्यांग
1: अच्छा पण मग तुम्हाला अंदाज कसा येतो पिकाचा?
0: अडचण नाही येत, कामाची जमतं काम करायची तिथलं।
1: अडचण नाही, अंदाज अंदाज शेत पीक किती वाढलंय याचा अंदाज कसा येतो तुम्हाला?
0: शेतकरी म्हणलं काय तरी केलंच पाहिजे ना।
1: हो ते तर आहेच, पण काही
0: हा
1: अडचण येते का हो काम करताना तुम्हाला?
0: नाही अडचण नाही येत।
1: अच्छा बर, सवय झाली सुरुवातीपासून. तुम्हाला लहानपणापासून दिसत नाही का हो?
0: नाही वयाच्या तिसऱ्या वर्षापासून दिसत नाही।
1: अच्छा बर बर, कशाने गेली होती आणि दृष्टी?
0: मेंदूला ताप गेला।
1: मेंदूमध्ये ताप गेला. अच्छा
0: शिराचा ताप झाला, शिरा
1: बर बर बर, चालेल. आज
0: दृष्टी
1: गाणं कोणतं
0: गेली बाकीचं
1: ऐकायचंय?
0: समुद्र जागेवर राहिलं, म्हणजे समुद्र कळतं
1: हां
0: म्हणजे बाकी समुद्र जवळ जुळतं, पण फक्त दृष्टी नाही असं म्हणेन।
1: फक्त दृष्टी नाही आहे. अच्छा पण मग तुम्ही शाळेत वगैरे गेलात की नाही?
0: त्यावेळेस नाही गेलो, आपले गरिबी परिस्थिती असल्यामुळे नाही शाळेत सोडलं आई वडिलांनी।
1: अच्छा मग शिक्षण काहीच झालं नाही?
0: नाही ना शिक्षण नाही काय झालेलं।
1: अच्छा बरं बरं, आज गाणं कुठलं ऐकायचं आहे?
0: गाणं चित्रपट हे आले अंगावर त्यातलं ते आडला मारा इंदरी गाढवाची पायव।
1: चालेल, आज कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

0: हॅलो, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: सुरेश जाधव, नेहरू चौक, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र इथून बोलतो ताई.
0: आज कार्यक्रमात काय सांगणार आहात?
1: आज कार्यक्रमात हेच सांगणार आहे, एक फार सुंदर गीत आहे ताई, म्हणजे गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आहे, संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरनी गायलेले गीताची निवड करतो ताई. चित्रपट आहे सच्चा झूठा.
0: बर, गाणं कुठलं?
1: यू ही तुम मुझसे बात करती हो.
0: अरे वा.
1: आणि बघा आता कसं हे गाणं असं आहे की ह्याचा गोडवा आपल्या मनामध्ये नेहमी तरळत असतो, जेणेकरून हे गीताची म्हणजे आवड करतो मी. पण गीत असं आहे तर ह्या गीताचा गोडवा आज बी कायम आहे ताई. म्हणजे गीत जरी म्हणजे चित्रपट जरी जुना असला तरी त्याचा गोडवा आपल्या मनामध्ये आज बी तरळत राहतो.
0: अगदी खरं. आणि आनंद बक्षींची बरीच गाणी अशी आहेत नाही का की जी कायम अशी मनामध्ये रेंगाळत राहतात. बरोबर आहे. सुरेश जी काय करतो आपण?
1: ताई माझा इथं पैठणला भारतीय जन औषधी मेडिकल स्टोअर्स आहे.
0: बरं बरं. सच्चा झुटा पिक्चर बघितलात का आपण?

0: बघितला ताई, फार मस्त होता ताई. त्याच्यामध्ये बहीण आणि भावाची भूमिका फार छान होती ताई. म्हणजे दोन, म्हणजे दोन चेहरे असतात, सच्चा आणि झुटा, म्हणजे जेणेकरून डबल रोल असतो ह्या चित्रपटात.
1: बरोबर आहे.
0: फार म्हणजे फार जुना चित्रपट आहे, आता आठवत नाही मला काही काही काही आठवलं ते सांगितलं मी तुम्हाला.
1: अच्छा, बरं बरं बरं, चालेल. सुरेश जी, कार्यक्रमात आज सहभागी झालात, धन्यवाद. ऐकू आपण तुमच्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो कसा वाटला आजचा हॅलो गीत बहार? जरूर कळवा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राला, ड्युटी रूम अहिल्यानगर @gmail.com. या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं संतोष साबळे यांनी. बरं तर श्रोतेहो, थांबूया आजच्या कार्यक्रमात इथेच. नमस्कार, पुन्हा भेटूया रविवारी सकाळी ध्वनिमुद्रणासाठी. नमस्कार.

100 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. आता ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लव्ह मॅरेज या चित्रपटासाठी गीतादत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. शैलेंद्र यांचं स्वर होता, गीता दत्त, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा. तर चित्रपट होता लव्ह मॅरेज.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन. चित्रपट दिल अपना प्रीत पराई.

दिल अपना प्रीत पराई या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं. शैलेंद्र यांचं, संगीतकार होते शंकर जयकिशन. कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शकील बदायूनी यांचं गीत, संगीतकार आहेत रवी, तर चित्रपट दो बदन.

रवी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं शकील बदायूनी यांचं. सर होता मोहम्मद रफी यांचा, तर चित्रपट होता दो बदन. आता ऐकूया संघर्ष या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत. संगीतकार आहेत नौशाद.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं संघर्ष या चित्रपटातलं. शब्दरचना होती शकील बदायूनी यांची, तर संगीतकार होते नौशाद. जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया दिल एक मंदिर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं हसरत जयपूर यांचं. संगीतकार होते शंकर जयकिशन. तर चित्रपट होता दिल एक मंदिर. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया आन मिलो सजना या चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा रजनीगंधा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 10:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन खेळ संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान 11:00 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील.
1: ये आकाशवाणी है. ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 के अंतर्गत इंग्लैंड और दक्षिण अफ्रीका के बीच खेले जाने वाले दूसरे सेमीफाइनल T20 क्रिकेट मैच का आंखों देखा हाल सुनने से पहले आइए सुनते हैं

0: आजचा रजनीगंधा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 10:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन खेळ संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान 11 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील.
1: ये आकाशवाणी है. ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 के अंतर्गत इंग्लैंड और दक्षिण अफ्रीका के बीच खेले जाने वाले दूसरे सेमीफाइनल T20 क्रिकेट मैच का आंखों देखा हाल सुनने से पहले आइए सुनते हैं विशेष कार्यक्रम फर्स्ट बॉल 20.
2: दिस इज आकाशवाणी. वी नाउ ब्रिंग यू बॉल बाय बॉल कॉमेंट्री ऑफ द सेकेंड सेमीफाइनल T20 क्रिकेट मैच टू बी प्लेड बिटवीन इंग्लैंड एंड साउथ अफ्रीका of the ICC Women's T20 World Cup 2026. Before that, listen to a special program, First Ball 20.
3: First Ball 20.
1: Unbeaten in the group stage and looking absolutely ruthless, ICC Women's T20 World Cup hosts England are said to be up against back-to-back.